सुप्रभात. एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर आहे. 5:57 आणि 10 सेकंद झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच 17 जून 2026.

बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6 वाजतात. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

अमृतधारा कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली भूपाळी.

सुधीर फडके यांच्या आवाजात, जगदीश खेबुडकर यांची भूपाळी आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग

जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजामध्ये संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. कार्यक्रमात आता किशोर दामोणकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया.

किशोर मुंडकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात संत एकनाथ महाराजांचा अभंग.

जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजामध्ये संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता जयश्री बेलसरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात शांताराम नांदगावकरांची रचना.

जयश्री बेलसरे यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांची ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या आवाजात हिंदी भजन रचना.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संत मीराबाईंची ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी उषा अत्रे, दशरथ पुजारी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात यशवंत देव यांनी लिहिलेलं देशभक्त

आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता, यामध्ये ऊस पिकातील खोड किडीचं नियंत्रण याविषयीची माहिती। 6:45 आरोग्यम धनसंपदा याअंतर्गत निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती। सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर। 6:50 परिसर याअंतर्गत पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती। सादर करते विजय भुयार। 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये संपदा संत यांचा वैचारिक बंध निवड। दरम्यान 6:55 आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल। 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर, 7:45 आयुर्वेद हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 6:00 जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं हृदयविकार आणि फुफ्फुसाचं आरोग्य यासाठी योगाभ्यास याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती। 8:30 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम। 9:00 गीत बहार, 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम। 10:00 गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 10:30 आमच्या संग्रहातून याअंतर्गत कवी मंगेश पाडगावकर आणि कवयित्री अरुणा ढेरे यांचं काव्य वाचन आपण ऐकू शकाल। रामचरित मानस गान 11:10 गाता रहे मेरा दिल। 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ। 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात 18 जून या वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा। 7:30 माझं शेत माझं शिवार नेहमीच्याच वेळेमध्ये बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत। आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं।

0: 107 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन ए आर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया ऊस पिकातील खोड किडीचं नियंत्रण याविषयी माहिती. आज या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग.
2: मंडळी, खोड किडीच्या लागणीची कारणं जाणून घेत असताना उशिरा झालेली ऊस लागवड, वाढलेलं तापमान किडीच्या वाढीला अनुकूल असतं, पिकाला पाण्याची कमतरता जर भासली तर अधिक प्रादुर्भाव होतो आणि खोडवा पीक पद्धतीमध्ये ऊसाची लागवड अरुंद ओळीत केल्यामुळं, अर्थात 90 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी केल्यामुळं जास्त प्रादुर्भाव आढळतो. मंडळी, ऊस पिकातल्या खोड किडीचं एकात्मिक कीड व्यवस्थापन करत असताना हलक्या जमिनीत ऊस लागवड आपण टाळायला हवी. अतिप्रादुर्भावग्रस्त खोडवा पीक घेणं टाळायला हवं. जमिनीची खोल नांगरणी करायला हवी, त्यामुळं सुप्तावस्थेतल्या किडीच्या अवस्था उघड्या पडून नष्ट होतील. सुरू ऊसाची लागवड शिफारशीत वेळेतच पूर्ण करावी. उशिरानं लागवड केली तर प्रादुर्भाव वाढतो. लागवडीसाठी कीडविरहित बेण्याची तसंच प्रतिरोधक किंवा सहनशील वाणांची निवड करायला हवी.

सुरू ऊसाची लागवड 20 सेंटीमीटर खोलसरीत केल्यानं खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. उन्हाळ्यामध्ये जमिनीचं तापमान कमी करण्यासाठी, आर्द्रता वाढवण्यासाठी आणि पुरेसा ओलावा टिकून ठेवण्यासाठी 2 सिंचनामधलं अंतर कमी ठेवावं. लागवडीनंतर 3 दिवसांनी 10 ते 15 सेंटीमीटर जाडीचं पाचटाचं आच्छादन आपण करायला हवं. लागवडीनंतर 45 दिवसांनी मातीची भर दिली तर खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. प्रादुर्भावग्रस्त पोंगे वेचून अळीसहित नष्ट करावेत. जमिनीलगतची 2 ते 3 पानं अंड्यांसह नष्ट करावीत. प्रौढ खोडकीड सर्वेक्षणासाठी हेक्टरी 10 कामगंध सापळे उभारावेत. त्यातला ESB ल्यूर 30 दिवसांनी बदलावा. अंडी परोपजीवी ट्रायकोग्रामा चिलोनिस कीटक फुले ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी 4 प्रमाणे 10 दिवसांच्या अंतरानं 5 वेळा लावावेत. स्टर्मिओप्सिस या परजीवी कीटकांच्या

0: 30 दिवसांनी बदलावा. अंडी परोपजीवी ट्रायकोग्रामा चिलोनिस कीटक फुले ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी 4 प्रमाणे 10 दिवसांच्या अंतराने 5 वेळा लावावेत. स्टर्मिओप्सिस या परजीवी कीटकांच्या प्रति एकरी 125 गर्भवती मादी किडी सोडाव्यात. आणि कीड आर्थिक नुकसान पातळी ओलांडते असं दिसत असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानं औषध फवारणीनं खोडकिडीचं नियंत्रण करावं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण ऊस पिकातील खोडकिडीचं नियंत्रण याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि सकाळी 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा कार्यक्रम.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य, वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ, सुंदर, मजबूत, टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन, संगोपन करणे महत्त्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार, विहार, विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात, मात्र आहार विहाराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास, रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत, आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे. या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसरण, शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनांमुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारची आहे, मात्र आपले वय, शरीर, शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ॲसिडिटी, आम्लपित्त या आजारावर आपण बघितलं तर कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पचिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंद, त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन, मंडुकासन, वज्रासन, सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंद, त्रिकोणासन, वक्रासन, पचिमोत्तासन, त्याचबरोबर नवली क्रियासुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी, कपालभाती, उड्डयनबंद, सर्वांगासन, वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम महत्त्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम, नाडीशोधन, उड्डयनबंद, भुजंगासन, धनुरासन हे महत्त्वाचे ठरते. चिंता, दौर्बल्य, डिप्रेशनकरिता नाडीशोधन, भ्रामरी, सूर्यभेदन प्राण्याबरोबर वक्रासनसुद्धा महत्त्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन, धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.

निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. 6:50 झाली आहेत.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून

0: भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते. पण अलीकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे. आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार, पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची. मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर.

0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: जाऊद्या, अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
1: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
0: नवा कोरा सीबीसी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.

0: रक्तासाठी एक नंबर
1: माधव मिशन डेवल क्लब तळमजला.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरती. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा स्मृतिदिन. कवी, समीक्षक, भाषांतरकार डॉ प्रभाकर बळवंत माचवे यांचाही आज स्मृतिदिन. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मधुकर दत्तात्रय उर्फ बाळासाहेब देवरस यांचाही आज स्मृतिदिन.

आजचा दिवस हा जागतिक वंध्यत्व निवारण दिन म्हणूनही पाळला जातो. सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ कोल्हापूर संस्थानातले उच्च अधिकारी भास्करराव विठोजीराव जाधव यांचा जन्मदिन, त्याचबरोबर साहित्यिक कवी वामन नारायण देशपांडे यांचाही आज जन्मदिन.

गायक नट स्वरराज उदयराज गोडबोले यांचा जन्मदिन. अभिनेते दिग्दर्शक विनय आपटे यांचा या जन्मदिन. अभिनेत्री अमृता राव यांचा आज वाढदिवस आहे.

लेखक, निर्माते, वितरक शरद पिळगावकर यांचा स्मृतिदिन. सिंहासनकार अरुण साधू यांचा जन्मदिन. तबलावादक तसंच ज्येष्ठ संगीतकार भोला श्रेष्ठ यांचा जन्मदिन. दिग्दर्शक निशिकांत कामत यांचा स्मृतिदिन.

श्रोतेहो, आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

सात वाजता आहेत. आयसी अक्षरे रसिके यामध्ये संपदा संत यांचा वैचारिक बंध आपण ऐकूया. निवड

0: आहे, धुंदी आहे, रोज नव्या प्रसंगांना सामोरं जाण्याची नशा आहे, उफाळता उत्साह आहे, त्याबरोबरच थोडीशी शरीराची आबाळही आहे, मनाची तडफड आहे, पण प्रचंड भौतिक यशाची मान मरातबाची शक्यताही आहे. स्लो लेन खूप वेगळी आहे, त्यात रस्त्याची गप्पा मारत जाणं आहे, प्रत्येकाची विचारपूस आहे, आपलेपण आहे, शांत जीवनशैली आहे, जगा आणि जगू द्या असा मंत्र आहे. शरीराची आणि मनाची चांगली जोपासना आहे, आयुष्य दीर्घकाल पण उन्नत पद्धतीनं घालविण्याचं सामर्थ्य त्यात आहे. फास्ट लेनमध्ये अपघाताचा धोका तर आहेच, मग तो शारीरिक अपघात असेल, मानसिक असेल किंवा आर्थिक असेल. त्याचबरोबर लवकर थकून प्रवास थांबवण्याची भीतीही त्यात आहे. स्लो लेनमध्ये लांब पल्ला गाठण्याची ताकद आहे, दोन्ही लेन्स आपल्या समोर आहेत. प्रश्न आहे तो आपण कशा प्रकारचं आयुष्य जगू इच्छितो याचा. प्रत्येक व्यक्तीची जीवन जगण्याची, त्याकडे पाहण्याची पद्धत, दृष्टी भिन्न भिन्न असते. जीवनात अनेक गोष्टींची निवड आपल्याला करावी लागते. उदाहरण द्यायचं झालं तर आपले कपडे, कपड्याचा रंग, फॅशन, डिझाईन, आपलं राहणीमान, खाणंपिणं, वागणं, छंद, या बाबतीत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. काहींना भपका दाखविणं, इतरांच्या नजरेत आपण कसे भरू याचाही विचार असतो. प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते, राहणीमान वेगळं असतं. जोडीदाराच्या बाबतीत निवडी संदर्भात तर बोलायलाच नको, कारण ती तर आयुष्यभराची निवड असते. कारण आयुष्य म्हणजे पत्त्याचा बंगलाच असतो. मनासारखे हुकमाची पानं येतीलच असं नाही. जी पानं वाट्याला येतील त्यावर डाव खेळत जीवन यशस्वी करावं लागतं. काही वेळा मनाला मुरड घालावी लागते. यासाठी विचारांची परिपक्वता महत्त्वाची असते, कारण आपलं व्यक्तिमत्व हे आचार, विचार, वर्तणूक यावर अवलंबून असतं. आपल्या व्यक्तिमत्वाची छाप इतरांवर पडण्याच्या दृष्टिकोनातून आचरण असावं लागतं. शांत, साध, सरळ जीवन जगणं वाटतं तितकं सोपं नाही, पण या शांत जीवनाची निवड करण्यातच आयुष्याची इति कर्तव्यता लपलेली आहे. काही वेळा चूक नसताना केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे. तटस्थ वृत्ती ही तर आरोग्याची गुरुकिल्लीच आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. निरीच्छ, निर्मोही, निर्लोभ, निस्वार्थी, निरहंकारी वृत्ती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण कुठं थांबायचं हे ज्याचं त्याला कळावं लागतं. आपण कशा प्रकारचं जीवन जगण्याची निवड करतो त्यावर जीवनाची यशस्वीता अवलंबून आहे. नातेवाईकाशी असणारे संबंध हे सुद्धा गोडीनं टिकवावे लागतात, कारण आपल्याशी कोण कसं वागतंय हे बोलून दाखवून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं हे केव्हाही चांगलेच. कोणासाठी वाईट किंवा चांगलं व्हायचं नाही. ज्याच्याशी आपले विचार जुळतात, पटतात, ती माणसं कधीच आपल्याला सोडत नाहीत. जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन, आपला दृष्टिकोन, आपलं वागणं आणि काहीही न लपवता मन मोकळेपणानं शांतपणे जगणं, यातच खरी सुंदरता आहे. प्रत्येक गोष्टीच्या निवडीवरच जीवनाची यशस्वीता अवलंबून आहे. म्हणूनच कधी न रडावे आयुष्यावर, संकटातही सदा हसावे, कितीही लागो कष्ट तरीही समाधान ते नित्य असावे, समाधान ते नित्य असावे.
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये संपर्क संत यांचा वैचारिक बंध आपण ऐकलात. निवड सादर करते होते प्रवीण चिपळूणकर.

जीवन जगताना आपल्या सर्वांच्याकडे एक चॉईस करण्याची संधी असते. आपली गाडी उजवीकडच्या फास्ट लेनमध्ये ठेवायची की डावीकडच्या स्लो लेनमध्ये ठेवायची. फास्ट लेनची निवड केली तर त्यात मस्ती

0: श्रोते हो अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं.
0: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगाने 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: सतारीचे बोल असोत
4: कि मंजुळ बासरी,
3: शततारांची संतूर असो
4: कि मंगल सनई,
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर, पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे, असंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आज बैठक नियोजित आहे. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा G7 देशांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733 कोटी 28 लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय

0: गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याच्या महसूल विभागानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 5 वर्षांच्या भाडेतत्वावर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा लागवड, बांबू लागवड आणि चराऊ जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबिल कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट देणार आहेत. जबिल कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं यावेळी उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. आता डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करता येणार नाही. कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सागरी परिसंस्थेच्या संतुलनात समुद्री कासवांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. याबद्दल जनजागृतीसाठी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले हा यातला एक महत्वाचा प्रकार असून या कासवांच्या संवर्धनात रत्नागिरी जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. ऑलिव्ह रिडले कासव वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे. हे कासव मच्छीमारांच्या जाळ्यात सापडल्यास जाळं कापून त्यांना जीवदान देण्याकरिता कांदळवन कक्षाकडून नुकसान भरपाई दिली जाते. जखमी कासवांवर उपचारांसाठी किनारपट्टीवर उपचार केंद्रही उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून कासव महोत्सवासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वन विभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे बनावट आणि फसवे संदेश या ऍपवर झळकत आहेत. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती.

0: यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं एनटीएनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनानं व्यापक तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे जिल्ह्यातील 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हवामान. जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात राज्यात सरासरीच्या केवळ 26% पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि धरणातील घटता पाणी साठा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
2: अवश्य ऐका आमचे कार्यक्रम आज सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERT चा ॲप आयोजित कार्यक्रम. तेव्हा जरूर ऐका हे कार्यक्रम FM 102.7 MHz अर्थात आकाशवाणीच्या कोल्हापूर.

0: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
1: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
2: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
1: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
2: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
1: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
2: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
1: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
0: अरे विजू, अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करा बरं त्याला, आपल्या नातवाची फी भरायला.

श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

आपण ऐकत आहात हे प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 7:25 होतात. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलत्या हवामानामुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय. बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम पाहिला तर तो शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आधुनिकता आणि यांत्रिकीकरण याच्या सहाय्यानं बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपण उत्पादन वाढवून शेती केली पाहिजे यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण ठरतोय. राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. या उपक्रमातून कशा पद्धतीनं आणखीन मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेऊ शकतात आणि यात कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत याचविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
1: ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचं हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे. 2017 तयार केला पहिला त्याचा म्हणून आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023 पुन्हा प्रकाशित केलेलं आहे. त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथमतः असं केले विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील. तर 2030, 2050, 2070 इथंपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत. आणि आधार फार महत्वाचा आहे की जे

जागतिक अशा प्रकारच्या संशोधन संस्थांनी निर्माण केलेले मॉडेल्स आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे. त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1 ते 1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे. म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1.5 डिग्रीपर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरा यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे, 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फार महत्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाण पडेल का, काही शाश्वती नाही. त्यामुळे अचानक पडेल जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल, तो पुन्हा मग तो त्यांचे निर्माण करू शकतो. मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे. आणि असे मधून मधून येल निनोचे प्रमाण हे आहेच आहे, म्हणजे येल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु येल निनोची सुरुवात म्हणजे ज्याचा अधिकृतपणे येल निनो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल, तो 1878 साली साजरा गेला. 1878 मध्ये पहिला येल निनोचा प्रकार सांगितला गेला. आजपर्यंत 17 वेळेला येल निनोची परिस्थिती जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत, हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का, नाहीये. त्यामुळे ही दुर्गामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दुर्गामी परिणाम करणाऱ्या समस्येला दुर्गामी विचार करावा लागेल, तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः की आज जो युवक आहे, जो ज्याच्या हातामध्ये ज्या खांद्यावर पूर्णपणे देशाचं आणि 1900 सगळ्या क्षेत्राची धुरा आहे, त्याने हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन नवीन ज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, पण फाईट कशी करायची आहे, जुळवून घेऊन फाईट करायला लागेल आम्हाला. आपण विरुद्ध जाऊ शकत नाहीये, कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. तर जुळवून घेत घेत आम्हाला जायचंच पुढे असेल तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेणे तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्याचा एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितले, पीकनिहाय, जमीननिहाय, कारण प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या त्या भागातलं वेगळंपणा आहे. कारण राज्यामध्ये आपल्या अनेक प्रकारचे हवामान जे कृषी हवामानाचे विभाग आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होतं, पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण जेएनजी म्हणून आपण ज्याला की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं, जसे की आता आजकाल आपण हॅकाथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन नवीन स्टार्टअप पुढे येत आहेत, त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे, हे तुकड्या तुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे ती जर शोधून काढली, तर पायाभूत बदलापासून मध्यम बदलापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे पटकन करण्यासारखे बदल असतील, त्या छोटे छोटे असतील, हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे, त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगायला या ठिकाणी आपला आनंद वाटेल की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICAR संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स वगैरे, याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अशा मोठ्या मोठ्या संस्थांना ह्या एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळाचा विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात, विकसित करू शकतात शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच, पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे, कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे, विज्ञाना आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे, अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीपासून म्हणजे 1 एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा, पोत कसा आहे, खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे, त्यामध्ये त्याचा पीएच किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे, हे सगळा अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं पिकं आणि मग पुढच्या लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणाऱ्या पाणी देण्याच्या पद्धती, हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्यानंतर शेवटी येतो म्हणजे मूल्य साखळी, तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मिळवून देणं,
ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं यासाठीची एक मूल्यसाखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे, कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे, त्याचा अभ्यास लोकांना

0: कडे असणं आवश्यक आहे. तो अभ्यास आपण जर घेतला तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारचे मूल्यसाखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीचं एक चांगलं तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे. ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे मी जे आज खातोय माल हा माल कोणाच्या शेतामधून आलेला आहे. त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे. ही जी गॅरंटी त्याला मिळते, विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट ट्रेसिबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सर्व आज युवकांपुढे मोठे संधी आहे. याच्यामध्ये आहे म्हणजे आव्हान जेवढे आपण म्हणतो आहे तितक्या संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचं निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे, पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण हा आपण विचार केला पाहिजे.
1: आणि युवक येतात सर शेतीकडे पण वळत आहेत, पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे. तर त्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगा?
0: यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे. जसं मग हे म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे, पण त्या वापरामध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे. पहिली गोष्ट आहे त्यामध्ये. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं आहे ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करतं असं नाही ना. आज जरा देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, राज्य जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, तिथं काम चालू असतं, तिथे त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना आयटीचं जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत मग त्यामध्ये जसं की एआयचा वापर तर आपण पाहिलाच आहे. आता मग एआय मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे. त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे म्हणजे आज शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत म्हणजे याचा आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळ परत्वे काय बदल होऊ शकतो यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्वाचे होणार आहेत. मग तो रेटा आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाइट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाइट्समध्ये अनेक सॅटेलाइट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत. मग तसे जे काही सॅटेलाइट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले, नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आणता येईल यामध्ये. म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकार म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यमं दिली आहेत अशी ही माध्यमं वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाचा बरोबर राहिलं पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो. हे करताना काळजी घेण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी क्रयशक्ती आहे ती कमी आहे, ती क्रयशक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिलं गेलं पाहिजे आहे, ना की आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे. ते फार होते बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून आपल्या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत. जसं आता महाविस्तार एआय आहे हे शेतकऱ्याला डाऊनलोड करायचं फक्त प्ले स्टोअरला एकही पैसा खर्च नाहीये, पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही आज. मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाहीये पण ज्ञानामध्ये मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ती उपयोग पडू शकेल. म्हणजे युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच असं म्हणलं विचार केला तर या ठिकाणी त्यामुळे ती फार मोठी गोष्ट आहे.
1: तर श्रोतेओ निश्चितच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम ठरतोय. कारण हा प्रकल्प केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नसून जमिनीचं आरोग्य टिकवणं, पाण्याचा योग्य वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण यावर भर देतोय. विशेष म्हणजे हवामान बदलाच्या संकटातही शेतकरी सक्षम राहावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं आणि शेती फायदेशीर व्हावी यासाठी या प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. आजच्या या विशेष संवादातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, मृदा व्यवस्थापनाचं महत्व, शाश्वत शेतीचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती मिळाली आणि ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला लाभली आणि दिली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोतेओ पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते.

श्रोते हो, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

0: 7:40 होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोता नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: श्वसन विकार वेगवेगळ्या लोकांमध्ये होऊ शकतो. आज मला तुम्हाला असं विचारायचंय की कामानुसार बऱ्याच जणांना काही विकार होतात, ज्यामध्ये गलई काम करणाऱ्यांबद्दल मागच्या एका भागात तुम्ही बोलला होता, तसंच अजून अशा विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना श्वसन विकार होतो का, आणि असे कोण लोक असतात की कोणते त्यांचा व्यवसाय असतो याबद्दल सांगा ना.
4: एक रुग्ण असाच 60 ओलांडलेला, पण या माणसाने कुठली नोकरी केली नव्हती, आणि हा रुग्ण होता कसा तर या रुग्णाला खोकला, ताप, दम लागणं अशा श्वसनाच्या तक्रारी होत्या, म्हणून क्षयाची औषधं त्यांनी घेतली होती. जवळपास 14 महिने उपचार घेऊन सुद्धा हा टीबी बरा झाला नव्हता. क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस. आणि मग त्यासाठी वारंवार पुन्हा थुंकी तपासणं, थुंकीत जंतू आहेत का बघणं, उपचारामध्ये योग्य ते बदल करणं असं करून, आणि मग त्याला समजलं की नाही आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा, आणि अर्थात तो विचार डॉक्टरांनी करायला हवा. आम्ही तो केला आणि आम्ही त्यांना विचारलं की सगळ्या खोलामध्ये जाऊन काही वेगळं वातावरण आहे का किंवा काय आहे का.
3: ओके.
4: तर काही नाही म्हणाले, काही पाळीव प्राणी, पक्षी, ह्या सगळ्या गोष्टी विचारून झाल्या. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही काम काय करत, काही नाही करत म्हणले. पूर्वी काय करत होता, असं काही नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की अरे हो, म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांची पिठाची गिरण होती.
3: अच्छा.
4: आणि पिठाच्या गिरणीमध्ये ते अहोरात्र काम करायचे, पण त्यांना ते कामच वाटलं नाही किंवा ते इतकं महत्वाचं वाटलं नाही, पण त्याचा संबंध होता. कारण पिठाच्या गिरणीतून जे पीठ बाहेर पडतं, त्या कण जे असतात ते अगदी मातीचे कण, धुळीचे कण, वाळूचे कण असल्यासारखे असतात. आणि अशा कॉन्टॅक्ट मुळे, कारण बरीच वर्ष ते करत होते पण गेली 5 वर्ष करत नसल्यावर त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे जे आजार आहेत, पुन्हा एकदा सांगतो श्रोत्यांना की अशा प्रकारचे काही व्यवसाय आहेत की त्याचा परिणाम लगेच नाही दिसत, 5 वर्षानंतर दिसतो. आणि यामध्ये तसा तो दिसला होता.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. सर तुम्ही सांगताय विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना होणारा श्वसन विकार.
4: खरं तर काय आहे की या रुग्णांनी जवळपास 14 महिने क्षयाची ट्रीटमेंट घेतली होती, पण त्याच्या ज्या बारीक तक्रारी होत्या जसं की खोकला,

0: 7385036934 7385063934 सर, तुम्ही सांगताय विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना होणारा श्वसन विकार.
1: खर तर काय की या रुग्णांनी जवळपास 14 महिने क्षयाची ट्रीटमेंट घेतली होती, पण त्याच्या ज्या बारीक तक्रारी होत्या जसं की खोकला, थोडासा दम लागणं, छाती गच्च होणं, या तक्रारी कमी झाल्या नव्हत्या. आणि यामध्ये मध्ये मध्ये सर्दी होणं अशाही तक्रार होती. आणि या इतिहासामध्ये आम्ही डोकावलं तरी कसं, तर या रुग्णाची ज्यावेळी पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली, श्वसनाची क्षमता तपासणारी जेव्हा चाचणी केली, त्यामध्ये काही बदल दिसले जे क्षयरोगामुळे दिसून येत नाहीत. कारण पिठाच्या गिरणीमधून बाहेर पडणारं पीठ हे जे कण आहेत, त्यामध्ये एक प्रकारचा दमा निर्माण होऊ शकतो, ज्याला आम्ही ऑक्युपेशनल अस्थमा म्हणतो, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. निमोकोनियासिस किंवा सिलिकोसिस नावाचा आजार, त्या कणामुळे होणारा हा आजार होऊ शकतो. एचपी नावाचा हायपरसेन्सिटिव्ह निमोनिया होऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये फुफ्फुसाच्या चाचणीमध्ये हे दोष येतात. या रुग्णामध्ये डीएलसीओ चाचणी केली तरी त्यामध्ये दोष दिसून येतो. हा रुग्ण बरा झाला. मला हे सांगायचंय की जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट व्यवसाय करता, तेव्हा आता बदलत्या काळात तुम्ही जाग व्हायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. व्यवसाय कोणताही असो, प्रदूषणाचा जो काही प्रकार आहे किंवा तुम्हाला धोका आहे तो किती आहे समजून घ्या आणि योग्य ती काळजी घ्या. मशीनची काळजी घ्या, वातावरण स्वच्छ ठेवा, वायुविजन ठेवा, आणि अर्थात न घाबरता मास्क वापरून स्वतःची तब्येत चांगली ठेवून आणि कामाचे तास विनाकारण न वाढवता काम करा. काही धोका नाही, घाबरायचं कारणच नाही.
0: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 8385063934 8385063934 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 7:45 झाली आहेत. आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
6: आयुर्विश्व हेल्थ केअर,
7: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
0: श्रोते हो, नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार डॉक्टर.
8: नमस्कार.
0: सर, यावेळचा विषय आहे तो म्हणजे स्किन ऍलर्जी. आता ऍलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की ऍलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही किंवा औषधं घेतली तरी ऍलर्जी परत उद्भवतच राहते. तर यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो सांगा.
8: नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळे टेस्ट केले आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या ऍलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बघ आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात. एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर दॅन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण आहेत की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात ऍलर्जिक कंडिशन्स निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत. शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणामस्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर तो तुम्हाला ऍलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला ऍलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे ऍलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
0: अच्छा.
7: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्त विकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधन

0: उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448444962 8448444962 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये.
1: डॉक्टर, तुम्ही सांगताय स्किन अलर्जीज बद्दल.
2: अलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेद दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्ण गुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणाचा वातदोष किंवा कफदोष शरीरात वाढलेला असतो. दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो, ज्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधी उत्पन्न होणे, वेळप्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे, या प्रकारे लक्षणं निर्माण होत असतात. आणि मग अलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर अलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात, पण जेव्हा केव्हा त्या गोळींचा शरीराचा परिणाम कमी होतो पुन्हा अलर्जी कंडिशन निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त अलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार अलर्जी उत्पन्न होण्याची ती दूर करणं गरजेचं आहे. आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परिषदेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला होतो, अगदी स्ट्रेसचा देखील याच्यामध्ये संबंध येतो. पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली या अलर्जी कंडिशन कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
0: अच्छा, श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448444962 8448444962 8448444960. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

संगीत कार्यक्रम आपण ऐकलेत. आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ॲपवरती.

0: उदयराज गोडबोले यांच्या आवाजामध्ये प्रके आत्रे यांची ही पदरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते वसंत देसाई. प्रीती संगम नाटकातलं हे पद आपण ऐकलं.
1: श्रोतेहो अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

श्रोते हो, 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता आणि स्पर्धा वाढत असताना मनशांती हरवलेली आहे. त्यासाठी योग आणि संगीत यांची साधना आपल्याला मदत करू शकते. या दोन्हीचाही समन्वय साधून आपण आपलं आयुष्य आनंदी करू शकतो. याविषयीची आपली मतं आमच्या गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमामध्ये अवश्य सांगा. येत्या शनिवारी 20 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2-65-26-24. 0231-2-65-26-24.

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। उदयराज गोडबोले यांनी गायलेलं आणखी एक पद आपण ऐकूया।

उदयराज गोडबोले यांच्या आवाजामध्ये प्रख्या आत्रे यांचीही प्रदर्शन आपण ऐकत आहात. संगीतकार वसंत देसाई, नाटक प्रीती संगम. आपण ऐकत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. आठ समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेप.

झालेली पण आहेत, अजूनही चालू आहेत. आणि वैद्यकशास्त्राच्या जोडीला पूरक उपाय म्हणून अनेक डॉक्टर्स आणि वैद्य योगोपचार घेण्यास पण सांगत आहेत. प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर आणि संशोधक डीन ऑर्निश यांनी देखील त्यांच्या पुस्तकामध्ये शिथिलीकरण, ध्यान, प्राणायाम यांचे महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगायची आहे की हृदयविकार झाला किंवा होण्याची शक्यता वाटत असली तरी सर्वप्रथम आपण तज्ज्ञ डॉक्टरना जाऊनच भेटायचं आहे, त्यांच्या सल्ल्यानं औषध उपचार करायचा आहे. योगाकडे तेव्हा यायचं आहे जेव्हा आपल्याला पूरक उपचार करायचे असतील, तेव्हाच आपण त्याच्यामध्ये योग वापरायचा आहे. योगशास्त्र हृदयविकार कमी करण्याला मदत करतं, पण त्याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि औषध उपचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हृदयविकार होणे आणि तो बळावत जाणे यामागील महत्वाचा घटक मगाशी सांगितल्याप्रमाणे मानसिक ताण आहे. आणि मानसिक ताणावर योगशास्त्र फारच परिणामकारक उपाय करतं. हृदयविकारासाठी योगामध्ये काय काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. तर श्रोते हो, सगळ्यात पहिल्यांदा आहेत आसनं. हृदयविकार झालेल्या व्यक्तीला किंवा होऊ नये असं ज्यांना वाटतं त्यांनी अतिशय साधी सोपी आसनं जसं की पवनमुक्तासन आहे, सुप्त ताडासन आहे, ज्याच्यामध्ये आपल्या हृदयाचे स्नायू ताणले जातात, दाबले जातात आणि हृदयाला रक्तपुरवठा वाढला जातो, अशी अनेक आसनं सांगितलेली आहेत. ती आसनं अतिशय हळूहळू करायची असतात, एकदम संथ श्वसन करत व्यवस्थित ताण देऊन करायची असतात. पण याच्यासाठी तज्ज्ञ योग शिक्षकाचा सल्ला किंवा त्याचं मार्गदर्शन मात्र खूप महत्वाचं आहे बरं का. त्यामुळे यूट्यूबवर बघून किंवा टीव्हीवर बघून किंवा पुस्तकं वाचून स्वतःहून आसनं करायला जाऊ नये. आधी नीट शिकून घ्यावी आणि मग घरी सराव केला तरी चालतो. या आसनांमुळे शरीरातील विषद्रव्य कमी व्हायला सुरुवात होते. श्रोते हो, योगातील दुसरी प्रभावी क्रिया म्हणजे प्राणायाम. हृदयविकारासाठी विशेष करून नाडी शोधन या प्रकारावर भर दिला जातो. आता नाडी शोधन म्हणजे काय, तर योगाच्या भाषेमध्ये किंवा योगाच्या संकल्पनेनुसार आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि या नाड्यामधून प्राणशक्ती इकडून तिकडे वाहत जाते. योगाच्या भाषेत बघायचं झालं तर हृदयविकार म्हणजे काय, तर ह्या ज्या आतल्या नाड्या आहेत त्या नाड्यांमध्ये कुठेतरी मल साठणे आणि मग त्याचा परिणाम हृदयावर होतो. जेव्हा आपण नाडी शोधन करतो तेव्हा या आतील नाड्या म्हणजेच आतील ज्या शिरा आहेत त्याच्यामधील मल, टॉक्सिन्स या बाहेर काढण्याचं काम केलं जातं. नाडी शोधन म्हणजे नाडी शुद्ध करणे, म्हणजेच नाडी स्वच्छ करणे. शरीरांतर्गत सर्व नाड्या, सर्व नसा याच्यामध्ये स्वच्छ केल्या जातात. योगाच्या भाषेत ज्याला नाड्या म्हटलं जातं त्यालाच आपल्या साध्या मराठी भाषेमध्ये रक्तवाहिन्या म्हटलं जातं. या रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास सुरुवात होते. तसंच भ्रामरी या प्राणायामामुळे अँझायटी, चिंता, ताणतणाव कमी व्हायला मदत मिळते. भ्रामरीला योगिक ट्रँक्युलायझर म्हणतात, म्हणजेच ज्याच्यामुळे मन शांत होते असा प्राणायाम, जो हृदयरोगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्राणायाम ही क्रिया जशी हृदयासाठी उपयुक्त आहे तितकीच ती श्वसन संस्थेसाठी उपयुक्त आहे. फुफ्फुसांचं आरोग्य म्हणजे थोडक्यात काय, संपूर्ण श्वसन संस्थेचं आरोग्य. प्राणायाम हा मुळातच श्वासाशी निगडीत असतो. प्राणायामामध्ये सगळ्यात सुरुवातीला शिकवलं जातं की श्वास कसा योग्य पद्धतीनं घ्यायचा. अगदी छोटंसं उदाहरण सांगू, तुम्ही जर डायरेक्ट करून बघणार असाल तर करून बघा. एक हात आपल्या पोटावर ठेवायचा, दुसरा हात नाकपुड्यांच्या खाली ठेवायचा आणि बघायचं की आपण श्वास बरोबर घेतोय का. आता बरोबर श्वास कसा ओळखायचा, तर श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना आपलं पोट हळूवार आत गेलं पाहिजे. आत्ता जे कोणी ऐकत असाल त्यांनी ही कृती लगेचच करून बघा की आपलं तसं होतंय का, श्वास घेताना माझं पोट बाहेर येतंय का आणि सोडताना आत जातंय का. 90% लोकांना असं आढळून येईल की ह्याच्याबरोबर उलटी क्रिया होतीये. श्वास घेताना आपण पोट आत खेचून घेतोय आणि श्वास सोडताना आपण पोट बाहेर सोडत आहे. तर ही श्वसनाची अत्यंत चुकीची पद्धत आहे. प्राणायामामध्ये सुरुवातच इतनं केली जाते की आपल्याला लक्षात येतं की अरे बापरे, मी इतकी वर्ष माझा श्वास जो आहे तो चुकीच्या पद्धतीनं घेत आणि सोडत आहे. त्यामुळे इतनं सुरुवात केली जाते. योग्य पद्धतीनं श्वसन एकदा शिकवल्यानंतर मग त्याच्यामध्ये दीर्घश्वसन आहे, कुंभक आहे. कुंभकामध्ये

0: काय शिकवलं जातं, श्वास रोखायला. श्वास भरपूर लांब आतमध्ये घ्यायचा, म्हणजे आपली सगळी फुफ्फुसं भरतात, एक्सपांड होतात, आणि मग श्वास रोखून ठेवायचा, म्हणजे हवा आपल्या फुफ्फुसात कोंडली जाते. त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढायला प्रचंड प्रमाणात मदत होते. तुम्ही कोविडच्या काळातलं तुम्हाला जर आठवत असेल तर कित्येक हॉस्पिटल्समध्ये अनेक प्राणायामाचे प्रकार घेतले जायचे. का, कशासाठी? तर फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यासाठी. आणि हेही आपण पाहिलं असेल की जी लोक नियमित प्राणायाम करतात त्यांना अगदी कोविड झाला तर त्याचा फारसा दुष्परिणाम त्यांच्या फुफ्फुसांवर दिसून आला नाही. श्रोते हो, योगशास्त्रामधील अजून एक अत्यंत प्रभावी प्रक्रिया ती म्हणजे योगनिद्रा. योगनिद्रा ही हृदयावर आणि फुफ्फुसांवर अत्यंत इफेक्टिव्हली काम करते. योगनिद्रेमध्ये अतिशय खोलवर जाऊन ताण निवारण करण्याची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये आपल्या स्नायूंना आराम दिला जातो, आपल्या फुफ्फुसांना आराम दिला जातो. आणि योगनिद्रेमध्ये साधकाला किंवा पेशंटला फक्त मानसिकदृष्ट्या सूचनांचं पालन करायचं असतं, फिजिकली त्याला कोणतीही क्रिया करायची नसती. त्यामुळं त्याचं मन एकाग्र व्हायला मदत होते, त्याच्या मनावरचा ताण कमी व्हायला खूप जास्त प्रमाणात मदत होते. श्रोते हो, योगशास्त्रातील आपण अगदी बेसिक गोष्टी जसं की आसन आहे, प्राणायाम आहे, ह्या जरी आपण प्राथमिक लेवलला शिकून घेतल्या आणि त्या जर नियमितपणे करत राहिल्या तरी आपल्या हृदयाचं आणि फुफ्फुसाचं आरोग्य आपण उत्तम ठेवू शकतो. योग हे अनुभवाचं शास्त्र आहे, त्यामुळे फक्त ऐकण्यापेक्षा ते करून बघण्याकडे कल असावा.
1: जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं हृदयविकार आणि फुफ्फुसाचं आरोग्य याविषयी योग अभ्यास. योग उपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आताच आपण घेतली.

श्रोते हो, 15 जून पासून शहरातल्या सगळ्या शाळांना सुरुवात झालेली आहे. या निमित्तानं शालेय गणवेश, त्याचबरोबर पुस्तकं, वह्या असतील, त्याचबरोबर दप्तर असतील, या वस्तूंच्या खरेदीसाठी सध्या बाजारपेठा या सजलेल्या दिसतात.

जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला तरी सुद्धा पावसाला सुरुवात झालेली नाही. नदीतल्या पाण्याची पातळी ही खालावली आहे, त्यामुळे पाण्याचा वापर हा सगळ्यांनीच अत्यंत व्यवस्थितपणे करणं अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय कुठल्याही बाबतीत होता कामा नये, त्यामुळे पाणी सगळ्यांनीच जपूनच वापरलं पाहिजे.

श्रोतेहो, 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताण, चिंता आणि स्पर्धा वाढत असताना मनशांती हरवलेली आहे. त्यासाठी योग आणि संगीत याची साधना आपल्याला मदत करू शकते. या दोन्हींचाही समन्वय साधून आपण आपलं आयुष्य आनंदी करू शकतो. याविषयीची आपली मतं आमच्या गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमामध्ये अवश्य सांगा. येत्या शनिवारी 20 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2526-24 0231-2526-24.

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 माझा शिवार या कार्यक्रमात माती परीक्षण कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका रसिका सुर्वे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित होतो.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बांध योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केला. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली.

भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे, यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. काँगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे, असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल, असं गृह मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बान योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच

0: साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733.28 कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7:00 हा सामना होईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: MHz आणि न्यूज ऑन एअर ऍपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 8:40 झाली आहेत. ऐकूया चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै

0: यांचे विचार।
1: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे। जन्म आणि मृत्यू या दोन तीरामधून जीवनाची नदी सुखसागर परमात्म्याला भेटण्यासाठी परमविवेगानं धावत असते, परंतु दुर्दैवानं जीवाची धावण्याची दिशा मुळातच चुकल्यामुळं जन्मभर धडपड करून सुद्धा त्याला जे पाहिजे असतं ते सुख मिळत नाही आणि सुख न मिळण्याच्या असमाधानात त्याला हा लोक सोडून जाण्याची वेळ येते। या फजितीचं वर्णन तुकाराम महाराजांनी किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित या शब्दामध्ये उत्कृष्ट रीतीनं केलेलं आहे। मनुष्याला सुख हे काय आहे या

लोक सोडून जाण्याची वेळ येते. या फजितेचं वर्णन तुकाराम महाराजांनी किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित या शब्दामध्ये उत्कृष्ट रीतीनं केलेलं आहे. मनुष्याला सुख हे काय आहे याचाच बोध होत नाही. सुख कशात आहे असं जर आपण सुशिक्षित किंवा अशिक्षित माणसाला विचारलं तो चटकन सांगेल की सुख हे मान्यात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुख हे मान्यात आहे या कल्पनेतच माणसाचं सर्व दुःख भरलेलं आहे. कशात तरी सुख आहे अशी कल्पना करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. ज्या विषयात सुख आहे अशी कल्पना करतो तो विषय जर प्राप्त झाला तर त्यात सुख नाही हे त्याला अनुभवायला येतं आणि जर तो विषय मिळाला नाही तर त्याला दुःख होतं. सामान्य माणसाची अशी कल्पना असते की सुख हे बाहेर जगामध्ये जे नाना पदार्थ आहेत त्यात अडकलेलं आहे आणि ते जर मिळवायचं तर ते पदार्थ संपादन करून मग त्यातून ते सुख वेचायचं. ही कल्पना माणसाची एकदा का निश्चित झाली की माणूस नाना प्रकारचे पदार्थ म्हणजे विषय मिळवण्याच्या खटपटीला लागतो. सर्व पदार्थ पैशाने मिळू शकतात म्हणून माणूस पैशाच्याच मागे लागतो. परंतु पैसा किंवा पदार्थ हे आपल्याला सुख देऊ शकत नाहीत हे त्याला शेवटी अनुभवानं कळतं. कल्पना करा आपल्याला नाटकाचं सुख पाहिजे. आता हे सुख जर मिळवायचं असेल तर ते प्रथम म्हणजे जे नाटक आपल्याला पाहायचं आहे ते कुठेतरी असलं पाहिजे. तिथं प्रवेश मिळवण्यासाठी जवळ पैसे हवेत, पाहण्यासाठी डोळे आणि कान पाहिजेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नाटक पाहण्यात मन स्थिर झालं पाहिजे. सामान्य माणसाला या सर्व अटी पूर्ण करणं कठीण, त्यातूनही त्यानं काहीतरी खटपटी करून पूर्ण केल्याच तर ते सुख टिकणं त्याहूनही कठीण. याचं कारण असं की हा विषय सर्व काळ उपलब्ध होऊ शकत नाही आणि झाला तरी त्या ठिकाणी मन फार काळ रमत नाही. नाटक पाहता पाहता त्याचाच नंतर वीट येऊ लागतो. कारण मनुष्याचं मन हे मुळातच चंचल आहे. ते काही काळ त्या विषयावर स्थिर होतं आणि तेवढ्या वेळेपुरतं त्याला सुख अनुभवता येतं. पण त्या विषयाचा चंचल मनाला लगेच कंटाळा येतो आणि ते सुखासाठी दुसऱ्या विषयाकडे पाहू लागतं. अशा रीतीनं मरकट ज्याप्रमाणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहतो किंवा भ्रमर एका फुलावरून दुसऱ्या फुलावर भ्रमण करत राहतो त्याप्रमाणे आपलं मन एका विषयावरून दुसऱ्या विषयावर सुखाच्या आशेनं सारखं फिरत राहतं आणि अशा अस्वस्थ मनाला जन्मभर शांती सुख काही मिळत नाही. आता ज्या सुखाचं वर्णन केलं त्याला विषय सुख असं म्हणतात आणि सामान्य माणसं शास्त्रात ज्यांना बद्ध असं म्हणतात ती सर्व या विषय सुखाच्या मागे असतात. या विषय सुखाच्या पलीकडे सुखाचे आणखीन दोन श्रेष्ठ आणि श्रेष्ठतम असे प्रकार आहेत. पहिला प्रकार मुक्तीसुखाचा आणि दुसरा भक्तीसुखाचा. मुक्तीसुख हे विषयसुखापेक्षा अनंतपटीनं श्रेष्ठ असतं आणि हे सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे समाधी. समाधी लावून जे मुक्तीसुख मिळवायचं असतं ते स्वावलंबी असतं. विषयसुखात ज्याप्रमाणे बाहेरच्या पदार्थाचा म्हणजे विषयाचा आलंब घ्यावा लागतो त्याप्रमाणे मुक्तीसुखात नसतं. गाढ निद्रेत माणसाला जे विषयातीत द्वंद्वातीत असं निरालंबी सुख मिळतं त्याच प्रकारचं सुख समाधी अवस्थेमध्ये साधकाला प्राप्त होतं. विषय सुखात सुख क्षणिक आणि फारच परावलंबी असल्यामुळं योगीजनांनी या सुखाचा त्याग केला आणि स्वरूप प्राप्तीचा स्वावलंबी मार्ग शोधून काढला. या मार्गानं जाणारा साधक आपलं मन अंतर्मुख करून अभ्यासानं स्वरूपात विरवून टाकतो. अशा रीतीनं जी समाधी साधली जाते तिच्याद्वारा साधक काही काळ सुखरूप होऊन राहतो आणि यालाच मुक्तीसुख किंवा समाधी सुख असं म्हणतात. योग मार्गानं किंवा व्यतिरेकाच्या ज्ञान मार्गानं जाऊन समाधीद्वारा हे सुख अनुभवायचं असतं. परंतु या मार्गामध्ये अडचण अशी की जोपर्यंत साधक समाधी अवस्थेत असतो तोपर्यंत तो सुखरूप होऊन राहतो. पण समाधीचा भंग झाला किंवा समाधीतून व्युत्थान झालं की तो सुखाला मुक्तो.

आणि म्हणूनच बद्धाचं विषयसुख किंवा सिद्धांचं मुक्तीसुख या दोहोंच्या पलीकडे असणारं श्रेष्ठतम असं जे भक्तीसुख किंवा प्रेमसुख ते संतांनी आपलंसं केलं. हे सुख प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामानं मिळणारं प्रेमसुख हे समाधी लावून मिळणाऱ्या समाधी सुखापेक्षा वेगळं आणि आगळं असं आहे. समाधी लावून योगी किंवा ज्ञानी ब्रह्मरूप होतो तर नामानं नामधारक ब्रह्मरसाचं अखंड पान करतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढती पुढती आस सेवावी हे. नामसंकीर्तनानं जे प्रेमसुख मिळतं त्याची प्रक्रिया काय हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. विज्ञान असं सांगतं की या विश्वातील प्रत्येक वस्तू ही आपल्याच ठिकाणी स्पंद पावत असते. प्रत्येक वस्तूत जे परमाणू आहेत, जे अणुरेणू आणि रसरेणू आहेत, ते त्या वस्तूमध्ये विशिष्ट पद्धतीनं, विशिष्ट गतीनं, विशिष्ट दिशेनं हेलावत असतात, स्पंद पावत असतात, व्हायब्रेट होतात. या स्पंद होण्याच्या पद्धतीत, गतीत आणि दिशेमध्ये विशिष्ट कारणामुळे फेरफार झाला तर त्या वस्तूचं रूप आणि स्वरूप पालटतं. उदाहरणार्थ ज्याला आपण लोखंड असं म्हणतो, त्या लोखंडात असणारे अणुरेणू आणि रसरेणू एका विशिष्ट पद्धतीनं स्पंद पावत असतात आणि त्यांची फिरण्याची गती डावीकडून उजवीकडे असते. जर एखाद्या विशिष्ट प्रक्रियेनं लोखंडातील अणुरेणूंची फिरण्याची गती जर उलटवता आली, म्हणजेच त्यांची फिरण्याची गती उजवीकडून डावीकडे फिरवता आली, तर लोखंडाचं सोनं होतं. किमयागार लोखंडाचं सोनं करतो किंवा परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं याचं कारण हेच होय. संथपणे वाहणाऱ्या पाण्यात जर गती निर्माण झाली तर त्या पाण्यातून विजेसारखी शक्ती निर्माण होते. एखादी वस्तू जर आकाशामध्ये सतत फिरवत ठेवली तर ती वस्तू फिरत असता एक प्रकारचा विशिष्ट आवाज होतो आणि काही काळानं ती वस्तू आकाशातच अदृश्य होते. परंतु तोच विशिष्ट आवाज जर मुखानं किंवा अन्य प्रकारानं सतत काढण्याची व्यवस्था झाली तर आकाशात अदृश्य झालेला तोच पदार्थ पुन्हा साकार होतो. एखाद्या मनुष्याला अत्यंत क्रोध आला तर त्याच्या शरीरात विशिष्ट प्रकारच्या लहरी स्पंद व्हायब्रेशन्स निर्माण होतात. अशावेळी त्याचा चेहरा लालबुंद होतो, देह थरथर कापू लागतो, डोळे लाल होतात, त्याला धड बोलताही येत नाही. अशा माणसाचं रक्तसुद्धा विषारी बनतं. जर एखाद्या मांजराला किंवा कुत्र्याला टोचलं तर तो प्राणी प्राणास मुकतो. अतिक्रोधाला बळी पडणारी माणसं रोगी होतात याचं कारण हेच होय. तुकाराम महाराज सांगतात, खवळलिया कामक्रोधी अंगे भरती आधी व्याधी. तात्पर्य विशिष्ट कारणांमुळे विशिष्ट प्रकारच्या लहरी स्पंद किंवा व्हायब्रेशन्स निर्माण झाल्या तर पदार्थात किंवा माणसात परिवर्तन होतं ही गोष्ट आज विज्ञानानं सिद्ध केलेली आहे. अखंड नामस्मरणानं नेमकं तेच होतं. जीव हा ज्ञानरूप आहे आणि आनंद हे त्याचं स्वरूप होय. ज्ञानरूप जीवाला आनंद स्वरूपाची कळत किंवा नकळत जाण आहे, पण त्याचा भोग मात्र नाही. जवळ आहे पण मिळत नाही अशी जीवाची अवस्था आहे. हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य आयुष्यभर खूप धडपड करतो आणि शेवटी थकून जातो. एखादा कुत्रा स्वतःची शेपूट पकडण्याचा प्रयत्न करतो आणि ती जवळ असून सुद्धा त्याला मिळत नाही. शेपूट पकडण्याच्या प्रयत्नात तो कुत्रा शेवटी अक्षरशः स्वतःच्याच भोवती फिरू लागतो आणि श्रांत होऊन जमिनीवर पडतो. अशीच अवस्था माणसाची झालेली आहे. जवळ असलेला आनंद मिळवण्याच्या प्रयत्नात तो स्वतःच्या देहाभोवती विषयांच्या कनक कांता कीर्ती आणि सत्ता यांच्या कक्षेत फिरू लागतो, संसार चक्रात भ्रमण करू लागतो आणि शेवटी भोवळ येऊन निराश होऊन एक दिवस मरून जातो. क्षीरसागरात देव दैत्यांनी मंथन केलं आणि त्यातून विष आणि अमृत दोन्ही बाहेर आले. त्याचप्रमाणे जीवाच्या ज्ञानघन चैतन्य सागरात विकाराच्या रवीनं मंथन घडतं तेव्हा त्यातून विष बाहेर पडतं आणि जीवन दुःखरूप होतं. उलट नामाच्या प्रेमाच्या रवीनं जर तिथं मंथन झालं तर त्यातूनच अमृत बाहेर येतं आणि जीवन सुखरूप होतं.

0: तात्पर्य आनंद जवळ आहे आणि तो मिळवण्याचा मार्ग म्हणजे नामसंकीर्तन हाच होय. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: यादी, ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
0: काय
1: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
2: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
1: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
2: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
1: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
2: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
1: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
2: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
1: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
0: अरे विजू, अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करा बरं त्याला, आपल्या नातवाची फी भरायला.

अनुरोध या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आवाज होता किशोर कुमार यांचा.

श्रोत्यांनो अवश्य ऐका उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर

आपण ऐकत आहात गीत बहार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता घर या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात गुलजार यांचं गीत ऐकू. संगीतकार आर डी भाई.

0: लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये गुलजार यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते आर डी बर्मन. चित्रपट घर.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आणि गीत बहार हा कार्यक्रम. लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार आर डी बर्मन.

चुपके या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते एस डी बर्मन. आपण ऐकत आहात गीत बहार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता शर्मिली या चित्रपटासाठी एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं नीरज यांचं गीत ऐकूया. गायिका

गीतकार होते एस डी बर्मन, गायिका होत्या लता मंगेशकर. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया मेरा साया या चित्रपटासाठी राजा मेहंदी अली खान यांची गीतरचना, संगीतकार मदन मोहन.

0: मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये राजा मेहंदी अली खान यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते मदन मोहन, चित्रपट होता मेरा साया. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

एफएम 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर ऍप आकाशवाणीचं हे कोल्हापूर 9:30 वाजलेत. ऐकूया उमंग हा एनसीईआरटीचा प्रातिक कार्यक्रम.

0: 10 वाजलेत.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृती दिनानिमित्त सादर करत आहोत विशेष समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.
2: नमस्कार श्रोते हो, आधुनिक महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत आणि आज म्हणजे 17 जून रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांनी तर महाराष्ट्राच्या वैचारिक मशागतीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेबद्दल आपण आज काहीसा संवाद करणार आहोत. आजच्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला प्रासंगिक आहेत असं वाटतं. आजचं आपल्या सभोवतालचं सामाजिक वैचारिक धार्मिक शैक्षणिक असं सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता अजूनही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आपल्या समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी जवळपास 125 वर्षापूर्वी समाजातील समस्यांविषयी केलेलं चिंतन अजूनही खूप महत्वाचं आहे. बालविवाहासारखे सामाजिक प्रश्न तर अजूनही सुटलेले नाहीत. ह्या प्रश्नांविषयी 19व्या शतकातच त्यांनी विचार मांडलेले होते. यामुळेच

0: अजूनही आगरकर हे प्रासंगिक आहेत.
1: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजूनही बालविवाह होतात याविषयी बरीच चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. त्यातून आपणास असे दिसते की अजूनही बालविवाह ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळेच 19व्या शतकात आगरकरांनी या बालविवाहाविषयी काही मते मांडली होती आणि बालविवाह ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय सुचवले होते हे आपण समजून घेऊयात. 19व्या शतकात बालविवाह ही मोठी समस्या होती. या समस्येमुळे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, मात्र त्यापेक्षा मोठा परिणाम हा समाजावर आणि राष्ट्रावर होतो अशी आगरकरांची भूमिका होती. तरुण सुशिक्षितास विज्ञापना या लेखामध्ये आगरकरांनी तरुणांना उद्देशून काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते लेखात लिहितात की
2: सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बाल विवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील त्यांनी एकत्र जमून आम्ही आपले, आपल्या मुलीचे, आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे व मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही अशा शपथा घ्याव्या. जो अशा मंडळीचा सभासद झाला त्याने तीत नवीन तरुण लोक आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
1: आगरकरांच्या मते शाळेत, कॉलेजात आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी यात पुढाकार घेतला आणि स्वतः बालविवाहाविषयी ठोस भूमिका घेऊन काम केले तर बालविवाहांचे निर्मूलन होणे शक्य आहे. आजही आपण ही गोष्ट आपल्या शाळा आणि कॉलेजातील मुलामुलींनी ठरवले तर निश्चित करू शकतात. बालविवाह, अल्पवयीन मातांच्या समस्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत ही भयानक गोष्ट आहे.
0: आगरकर शिक्षणाकडे बदलाचे साधन म्हणून पाहत होते. शाळा कॉलेजातील मुलामुलींनी ठरवलं तर ते बदल घडवू शकतात असा विश्वास आगरकरांना होता. म्हणूनच मुलामुलींच्या शिक्षणाकडे आगरकर कसे पाहत होते हेही पाहणं उद्बोधक ठरतं. आगरकरांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता या लेखामध्ये आगरकरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे. ते लिहितात,
2: लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल सरकारने जितकी सक्ती केली पाहिजे तितकी मुलींच्या शिक्षणाबद्दलही केली पाहिजे, किंबहुना मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडीशी अधिक केली पाहिजे.
0: समाजात मुलांना शिकवलं जातं मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्याकाळी स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं का किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं यावरही बरंच घमासान झालेलं होतं. तसंच मुलींना मुलांच्या सोबत एकत्र शिक्षण दिलं तर अनेक समस्या निर्माण होतील अशीही भूमिका तत्कालीन समाजाची होती. या सगळ्यांच्या विरोधात आगरकरांनी भूमिका घेत स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावं व तेही एकत्र द्यावं असा लेख लिहून स्त्री पुरुषांच्या एकत्रित समान शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलामुलींसाठी एकाच प्रकारचं शिक्षण असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा अशी त्यांची भूमिका होती. अशा गोष्टी केल्या तर स्त्री पुरुषांमध्ये समता स्थापित होऊ शकते अशी त्यांची धारणा होती.
1: यातून असं दिसतं की त्यांचं स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होतं. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी अजून इतर काही मुद्दे मांडले. शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याची आपण चर्चा केलीच आहे. प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणही स्त्रियांनी घेतले पाहिजे, सोबत वेगवेगळे धंदे शिक्षणही त्यांना आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सामाजिक जुनाट चालीरीती अडथळा बनतात. म्हणूनच त्यांनी एका लेखात पुढील प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात,
2: अल्पवयात प्राप्त झालेली गृहस्थता किंवा पितृता विद्यार्थीपणास केवळ विघातक होत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे, पण जर 13व्या किंवा 14व्या वर्षापासून मुलीच्या पाठीमागे गर्भारपण, बालंतपण व अपत्य संगोपन ही लचांडे लागली तर तिने हायस्कुलात किंवा कॉलेजात जावे कसे आणि मॅट्रिक्युलेशनची, बीएची, एलएमची, एलएलबीची परीक्षा द्यावी कशी.
1: स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आणि विवाहाचा प्रश्न हे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याविषयी त्यांनी म्हटले आहे की
2: स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्यांचा विवाह काल वाढवण्यास तयार होणार किंवा नाही याचे उत्तर देण्यास तयार झाले पाहिजे.

0: अजूनही आपल्या समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजारी पाजारी मंडळींकडून विवाह संबंधी टोमणे मारले जातात. खूप झाले शिक्षण, आता संसाराचे पहा, वय निघून चाललंय, अशा अनेक गोष्टी अजूनही मुलींना सहन कराव्या लागतात. आगरकरांनी 19व्या शतकात विवाह हा मुलींच्या शिक्षणातील अडथळा आहे, त्यामुळे त्यासंबंधी चर्चा केल्याशिवाय मुलींच्या शिक्षणाची चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या लेखात भविष्यात कोणते बदल घडणार आहेत याविषयी त्यांनी लिहिले आहे की
1: ज्याप्रमाणे प्रत्येक मुलास व मुलीस आई बापानी किंवा बापाने प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे अलीकडे लोकमत सर्वत्र झाले आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी व पुरुषांनी पाहिजे तो धंदा स्वतंत्रपणे करावा, पाहिजे ती विद्या हवी तितकी संपादावी, पाहिजे त्या परीक्षा द्याव्या आणि पदव्या मिळवाव्या आणि पाहिजे तेव्हा लग्ने करून हवा तसा संसार करावा अशी मोकळी कालांतराने सर्वांस मिळणार आहे.
0: याचाच अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांनी स्वतंत्रपणे धंदा करावा, खूप सारे शिक्षण घ्यावे आणि आपल्या आवडीने लग्न करावे असे आगरकरांना वाटत होते आणि या सगळ्या गोष्टींना त्यांचा पाठिंबा होता. आजच्या समकालीन परिस्थितीला अनुकूल भूमिका जवळपास 1,250 वर्षांपूर्वी आगरकरांनी घेतली होती.
2: स्त्री पुरुषांना समान शिक्षण द्यावं, त्यांनी समान कामं करावीत अशी त्यांची भूमिका दिसते. यामुळेच ते स्त्री पुरुष समानता मानत होते असंही दिसतं. तर आगरकरांची स्त्री पुरुष समानतेची कल्पना कशी होती हे जाणून घेऊया. स्त्री पुरुष संबंध आणि समता याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन केलेलं होतं. त्यांच्या लिखाणात या गोष्टी दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या सोबत शिक्षण दिलं तर मुलांना खेळवण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे आणि दळणकंडण करण्याची कामं पुरुषांना करावी लागतील असा आरोप स्त्री पुरुष एकत्र शिक्षणाला विरोध करणारे लोक करत होते. त्यावर आगरकरांचे म्हणणे होते की
1: असली कामे स्त्रियांनीच करावी असा काही ईश्वरी नियम नाही.
2: स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे असा जो समाजात भेदभाव केला जातो तो आगरकरांना मान्य नव्हता. तथाकथित जी स्त्रियांची कामे म्हटली जातात ती पुरुषांनी केली तर काहीही फरक पडत नाही, तसंच जी कामे पुरुषांची आहेत ती स्त्रियाही करू शकतात. या अशा प्रकारच्या मांडणीमुळे आगरकर हे समाजातील पारंपरिक पितृसत्ताक धारणांची चिकित्सा करत होते आणि स्त्रियाही पुरुषांच्या सारख्याच सगळ्याच क्षेत्रात कामं करू शकतात असं काहीसं 19व्या शतकात ते म्हणू पाहत होते. आज 21व्या शतकात आधुनिक समाजात स्त्री पुरुष बहुतेक सगळीच कामे करत आहेत. स्त्री पुरुष समता विषयक मांडणी आगरकरांनी केली आहे, मात्र त्यासोबत त्यांना याचीही जाणीव होती की समाजात पुरुषी वर्चस्व आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणात पुरुषी वर्चस्वाची चिकित्सा सुद्धा आहे. गरोदरपणा आणि बाळंतपण हे पुरुषांच्या जीवनात असतं तर त्यांना स्त्रियांचं दुःख कळलं असतं असंही आगरकर म्हणतात. स्त्रियांमध्ये विद्येचा प्रसार झाल्यावर त्यांना आपलं हित कशात आहे हे नक्की लक्षात येईल आणि म्हणूनच पुरुषांना आपला जुलूम सोडून द्यावा लागेल. तसंच विवाहाच्या वेळी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच वैवाहिक जीवनातही ती दिसली पाहिजे, तेव्हाच स्त्रियांची आपत्ती टळेल. हे सगळं घडवून आणायचं असेल तर आगरकर म्हणतात की
1: एकच उपाय आहे तो हा की सध्या ज्या प्रकारचे शिक्षण पुरुषास मिळत आहे त्याच प्रकारचे शिक्षण स्त्रियास मुबलक मिळाले पाहिजे.
2: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं, त्यामुळे मुलींचं नाव नकोशी असं ठेवलं जातं. यामुळेच आगरकरांनी स्त्री कमी आणि पुरुष श्रेष्ठ अशा समजुतींवर टीका करताना लिहिलं आहे की
1: पुरुषांच्या मेंदूपेक्षा स्त्रियांचा मेंदू सरासरीने कमी वजनाचा आहे आणि स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी त्यांच्या मेंदूच्या वजनावर अवलंबून असावी हे योग्य आहे असे जरी मानले तरी साऱ्या पुरुषांचे मेंदू साऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा अधिक जड आहेत असे प्रतिपादनाचे धारिष्ट अत्यंत अधिकार लोलूप पुरुषास देखील करता येणार नाही. अनेक स्त्रियांचे मेंदू अनेक पुरुषांच्या मेंदूहून जड भरतील यात संशय नाही. तेव्हा मेंदूच्या मुद्द्यावरच स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि पुरुषांनी अमुक कामे करावी.

0: असा निर्बंध करणे शुद्ध अन्याय आणि क्रूरपणा आहे. त्याला जे काम साधेल त्याने ते काम करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाऱ्या अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे.
1: पुरुषी पूर्वग्रह दृष्टिकोनामुळे समाजात स्त्री पुरुष समता निर्माण होत नाही. अजूनही आपल्या देशात स्त्रियांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन जुनाट आहे, तो बदलला पाहिजे. यासाठी आगरकरांचे हे विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेकडे आगरकरांचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. आगरकरांच्या मते पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीनं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही. या संदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कणखर विचार मांडले आहेत. पुनर्विवाह करण्याचा निर्णय बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैयक्तिक निर्णय याच्याशी संबंधित आहे. पुनर्विवाह करणाऱ्याला तो विवाह योग्य वाटला आणि त्याच्या बुद्धीला तो प्रकार पटला म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. समाजाचा छळ आणि बहिष्कार हे या निर्णयासोबतच येतात. हा निर्णय घेताना समाजात त्याला लोकांची मदत मिळणार नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि त्याला अनेक प्रकारचा छळ सोसावा लागणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट असतं. बुद्धिप्रामाण्यवाद मानणारे आगरकर याकडे अज्ञानातून जन्मलेल्या रूढी असं म्हणून पाहत असत.
0: जातीभेद, विवाहविधी, गणगोत वगैरे प्रकार ईश्वराने निर्माण केलेले नसून ते केवळ माणसांच्या अज्ञानातून जन्माला आलेले आहेत. हे ज्यांना मनापासून पटलेले आहे त्यांनी लोकांची खुशामत का करावी, किंवा शास्त्राधाराच्या पाठिंब्यासाठी व्यर्थ धडपड तरी का करावी,
1: असा आगरकरांचा रोकडा सवाल होता. जो माणूस असा ठाम विचार करून पुनर्विवाहाचा निर्णय घेण्यास निघतो त्याला समाजानं जर थोडीशी जरी मदत केली असती तर त्यानेही समाजाची पर्वा केली असती. त्यामुळं त्याने समाजाची पर्वा न करणं हे साहजिक आहे. जो समाज विवेकावर आधारलेल्या कृतीस साफ नकार देतो आणि शास्त्राधाराचा बागुलबुवा उभा करतो अशा समाजात आपल्या कृतीमुळे फूट पडेल की काय याची काळजी वाहण्याची कोणतीही जबाबदारी त्या सुधारकावर किंवा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीवर राहत नाही असं आगरकरांचं ठाम प्रतिपादन होतं. समाजातील फुटीची जबाबदारी त्याची मुळीच नाही हे देखील त्यांचं ठाम मत होतं. सुधारक साप्ताहिक काढण्यामागची आगरकरांची मुख्य भूमिका काय होती आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या स्थितीवर त्यांनी कशा प्रकारे प्रकाश टाकला हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल. आगरकरांच्या मते केवळ राजकीय प्रश्नांचा विचार करून चालणार नव्हतं. त्याआधी आपल्या समाजातील दुष्ट रूढी, परंपरा प्रियता, अज्ञान, दैववाद, जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीचा छळवाद आणि शिक्षण यासारख्या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. सुधारक साप्ताहिक सुरू करण्यामागे आगरकरांची एक निश्चित आणि ठोस सामाजिक भूमिका होती. आगरकरांनी ज्या काळात या प्रश्नांवर निर्भयपणे लिहायला सुरुवात केली त्या काळातील महाराष्ट्र अत्यंत जुनाट विचारांना चिकटून राहणारा होता. हा समाज आपल्या वास्तव जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरवून बसलेला होता आणि केवळ पारलौकिक जीवनाची परलोकाची काळजी घेण्यातच स्वतःला धन्य मानत होता. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतात नव्या विद्या, नवी भाषा आणि नवे विज्ञान आले होते. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपली सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक अवस्था किती हीन आणि खालच्या दर्जाची आहे हे स्पष्ट करणारा होता. एखादा प्रखर प्रकाश झोत थेट डोळ्यांवर पडल्यानंतर जी अवस्था होते तशीच काहीशी स्थिती या नव्या ज्ञानामुळे भारतीय समाजाची झालेली होती. तरीही समाजाचे डोळे उघडत नव्हते. आगरकरांना या सुप्त समाजाला जाग करायचं होतं. त्यांना मनोरंजनाचं साधन बनायचं नव्हतं, मूठभरांच्या प्रश्नांची चविष्ट चर्चा करायची नव्हती किंवा धर्माभिमानाचा आव आणून पुराणांचा चिखल चिवडीत बसायचं नव्हतं. कारण आगरकर हे अव्वल दर्जाचे प्रबोधनकार होते. आपल्या विवेकाला अनुसरून इष्ट वाटेल ते लिहिणारच अशी त्यांची ठाम प्रतिज्ञा होती. त्यांनी समाज जीवनाच्या मंदिरातील जुनाट व निर्जीव मूल्यांवर प्रहार सुरू केले. त्यांचे हे विचार आज आपल्या पुढे निबंध संग्रह भाग 1, 2 आणि 3 या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांना तत्वज्ञान, तर्क, विवेक आणि वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आगरकरांच्या जीवनविषयक धारणेला आक्षेप घेत समाजकंटकांकडून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. जनसामान्यांचे जीवन सर्वांगानं सुंदर व्हावं, आनंदी व्हावं हाच आगरकरांच्या लेखनाचा मुख्य ध्यास होता. त्यांची जीवनविषयक धारणा आणि त्यांना सोसावा लागलेला छळ खरंच असहनीय असा होता. आगरकर भोगवादी नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार

0: विचार करताना त्यांनी समाजाला जुनाट रूढींच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला. मात्र हे करताना व्यक्तीने स्वैराचाराचा अवलंब करून समाज जीवन धोक्यात आणता कामा नये असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरताना समाजाची सुखसमृद्धी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. समाजाच्या वाढलेल्या संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे ही आगरकरांची उदात्त जीवनविषयक धारणा होती. त्यांचे व्यक्तिगत जीवनही याच तत्वानुसार होतं. जन्मावर आधारित असलेल्या जातीव्यवस्थेमुळे आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंस्थेमुळे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा विकास खुंटला आहे. म्हणूनच आगरकरांनी या दोन्ही व्यवस्थांचा तीव्र धिक्कार केला आणि सुधारकात यावर सातत्यानं लिहिलं. आगरकरांचे हे पुरोगामी विचार आजच्या कार्यकर्त्यांना आपले वाटत असले तरी अशी आपुलकी त्यांना त्यांच्या हयातीत लाभली नाही. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे जुनाट विचारांची मंडळी पेटून उठली आणि त्यांनी आगरकरांशी कट्टर वैर धरलं. संधी मिळेल तिथे त्यांनी आगरकरांवर टीका, निंदा आणि शिव्यांचा वर्षाव केला. व्यक्तिगत आयुष्याबाबत अत्यंत असभ्य उद्गार काढले. इतकेच नव्हे तर आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा असभ्य प्रकार काही तत्कालीन तथाकथित सभ्य पुणेकरांनी केला. आगरकरांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारसं काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथातही प्रामुख्याने पत्रकार आणि सुधारककार आगरकर म्हणूनच त्यांचं विश्लेषण आढळतं. आगरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात विवेकवादी विचार मांडून समाजातील जुन्या आणि वाईट चालीरीतींची चिकित्सा केली. त्यामुळेच समाजात नव्या प्रकाशवाटा निर्माण झाल्या. आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आगरकरांच्या आदर्श जीवनाकडून शिकू शकतो.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. लेखन देवकुमार अहिरे. सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास जरंडीकर. सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर,
0: फोन 940 440 8000.

0: अधिक महिन्यात अधिक काय हाय कम हाय
1: हाय की तर बाळे माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
0: नवा कोरासी सीटी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
1: दातासाठी एक नंबर.
2: माधव मिशन डेवल क्लब तळमजला.
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
4: वासली.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क करा.

0: श्रोते हो अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं मला.
0: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 10:30 वाजलेत. प्रसारित करतो कार्यक्रम आमच्या संग्रहातून.

0: नमस्कार श्रोते हो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कविवर्य मंगेश पाडगावकर आणि कवयित्री अरुणा ढेरे यांचं काव्यवाचन. सुरुवातीला ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर.
1: कविता वाचनाच्या आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात निर्विवाद या कवितेने मी करणार आहे. निर्विवाद हीच कविता मी प्रथम का निवडली याचं एक कारण आहे. कविता किंवा कलात्मक माझी जी निर्मिती आहे तिच्याकडे मी कोणत्या दृष्टीने पाहतो तो माझा दृष्टिकोन या कवितेतून व्यक्त झालेलं आहे. कवितेचं नाव आहे निर्विवाद. वादांच्या तत्वज्ञानात अडकता कामा नये शब्द, हे निर्विवाद सत्य निश्चित कळले होते. केस पिंजारलेले पोथीनिष्ठ मांत्रिक जागोजाग भेटले, पक्षागणिक राष्ट्रांगणिक टोप्यांचे नाना रंग पाहिले, त्यांच्या रंगीत टोप

टप्प्यातला शिधाही पळवला शिताफीने, पण त्यांच्या घोषणांच्या कोठड्यात सापडलो नाही. ज्याने त्याने गावे आपल्या हृदयातले गाणे, ज्याने त्याने गावे आपल्या हृदयातले गाणे इतरांसाठी, पण आपल्याच लईत आपल्याच तालावर. वादांच्या तत्वज्ञानात अडकता कामा नयेत शब्द, हे निर्विवाद सत्य निश्चित कळले होते. या कवितेचे नाव आहे सूर्य यात्रा. लख किरणांचा शुभ्र शुभ्र पाऊस एकदा या काळोखावर पडू दे. लख किरणांचा शुभ्र शुभ्र पाऊस एकदा या काळोखावर पडू दे. शिळी चतकोर चतकोर आयुष्ये उपाशी कुत्र्यांची दावेदारी, या पिचलेल्या डोलकाठ्यांना एकदा सूर्य यात्रा घडू दे. आकांक्षांची विटलेली चिरगुटे किती लोंबत ठेवावी दांडीवर, दिशा कोसळून टाकणारे वादळ एकदा यांच्यावर कडकडू दे. डोळ्यात नवा सूर्य दिसेल, छातीत नवा दिवस असेल, वळचणीत उबलेला पक्षी एकदा तीर्थंकर आकाशात उडू दे. लख किरणांचा शुभ्र शुभ्र पाऊस एकदा या काळोखावर पडू दे. यानंतर मी जी कविता वाचणार आहे तिचं नाव आहे एकटा उभा. तसा नाही मी कोणी निरासक्त संत, मी देखील माणूस आहे तुमच्यासारखाच, प्रशंसेने मनोमन सुखावणारा, निंदेने आत खोल दुखावणारा. तुमच्या समोर जेव्हा मी उभा असतो तेव्हा तुमची गर्दी माझ्या यशाची खूण वाटते. व्यासपीठावर तुमच्या टाळ्या मी झेलताना स्वर्गातून होणारी पुष्पवृष्टी अनुभवतो. तुमच्या समोर तुमच्यासाठी उभा असतो एवढेच फक्त तुम्हाला दिसत असते. त्याआधी जेव्हा तुम्ही कुठेही नसता, त्याआधी जेव्हा तुम्ही कुठेही नसता तेव्हाही मी उभा असतो दृष्टीआड तुमच्या. मी असतो एकटा उभा माझ्या समोर, मला शोधीत खोल खोल खणत माझे एकटेपण. या कवितेचं नाव आहे आठवण. मोठी नाजूक कविता आहे. मी तुला भेटायला तुझ्या घरी भीत भीत पहिल्यांदा आलो होतो, तेव्हा मी तुझ्यासाठी काय आणलं होतं ते मला आठवतं का असं तू विचारलंस. मी आठवण करू लागलो, तेव्हा दिलास फुलं असा तू खुणेचा शब्द. फुलं कुठली, रंग गंध कोणता, काही सुद्धा मला आठवत नव्हतं. आठवत होतीस फक्त तूच, नाजूक कुरळी लहर तुझ्या केसांवरची, काहीही न सांगता सगळं सगळं सांगणारे उत्सुक उत्सुक तुझे ओठ, पहिल्या पावसात न्हालेल्या देवळाच्या शेजारच्या तळ्यासारखे तुझे डोळे. आठवत होतीस फक्त तूच. यानंतरच्या कवितेचं नाव आहे प्रेमगीत. मला इतकंच सांगायचं आहे की अनेक वर्ष रंग न दिलेल्या मोडक

कळीला आलेल्या चाळीच्या गंजलेल्या खिडकीतून समोरच्या त्याहून विटल्या चाळीच्या माथ्यावर उगवलेल्या चंद्राकडे पहा. चंद्राकडे पाहताना चाळीतल्या दीड खोलीत त्याच्यावर किंवा तिच्यावर केलेलं प्रेम आठवा. नळाला आज पाणी येईल की नाही ही चिंता विसरून ते प्रेम आठवताना कुठल्याही सिनेमातलं जे आठवेल ते एखादं प्रेमगीत तुम्हाला जमेल तशा हिंदी भाषेत गुणगुणा. प्रेमगीत मोठ्याने गुणगुणायचं नसेल तर मनातच गुणगुणला तरी चालेल. आणखी एक गोष्ट सांगू, गुणगुणाल जर प्रेमगीत मी लिहिलेलं तर त्या सुखाला दुसरी तोड नाही, आनंदाचा शुक्रतारा मंद वारा तुमच्या मनात उगवेल. या कवितेचं नाव आहे नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं. या कवितेतला आजोबा हा कवी आहे, तो म्हणजे मीच आहे हो, कधीतरी नसणार आहे. आणि मी कशी कल्पना केली की मी या जगात नाही आहे आणि माझ्या खोलीत आता मी नसल्यामुळे ती खोली रिकामी आहे आणि माझ्या नातीला आणि माझा नातू आहे त्याला ते माझ्या मोठे मिस्किलपणे पण जिव्हाळ्याने माझ्या आठवणी काढतायत असं या कवितेचं रूप आहे. नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं. पहिल्यांदा नात म्हणते, मग नातू त्या अर्थात क्रियापदावरून कळेलच. जेवताना आजोबा लाडात येत, मला आपल्या ताटातली भाकर देत, जेवता जेवता मध्येच थांबत आणि एक भला मोठा ढेकर देत. मी म्हणायची रागावून, आजोबा बॅड मॅनर्स, व्हॉट आर यू डुईंग? आजोबांचं हसून उत्तर, आय एम जस्ट ढेकरिंग. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक, आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल. आजोबा म्हणायचे ज्याला असं टक्कल त्यालाच असते अक्कल. मी खिजवून म्हणायचो, आजोबा यमकासाठी घ्या आता बक्कल. आजोबा मोठ्याने ओरडून म्हणत, अरे साल्या यमक्या मला देतो धमक्या, यमकांच्या या धंद्यामध्ये मी आहे खमक्या. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक, आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गात असत, गाता गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड हसत. मी जवळ गेले की मला म्हणत, मी जवळ गेले की मला म्हणत, बेटा बेटा एक लक्षात ठेव, एकट एकट जाता आलं पाहिजे आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे. मी गोंधळून विचारायची, म्हणजे ओ काय आजोबा? आजोबा मोठ्याने हसून म्हणत, म्हणजे काय म्हणजे काय, म्हणजे नाकात दोन पाय. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक, आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा एक गोष्ट विचारू, विचार बेटा. आजोबा तुम्हाला मैत्रिणी होत्या का हो? अरे वा वा, होत्या म्हणजे काय, अरे होत्याच की, एक ती तशी होती दुसरी ती तशी होती. अशी तशी म्हणजे हो कशी? आजोबा सांगणार इतक्यात इतक्यात खोलीत आजी यायची. आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची, आजोबा स्वतःलाच सावरायचे, चटकन विषय बदलायचे, घसा खाकरत म्हणायचे, बेटा तुला गीतेमधला स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे, चालतो कसा बोलतो कसा ठाऊक आहे. आजोबांच्या खोलीत
अत धुक धुक धुक।

0: आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली आपल्या आराम खुर्चीवर एकटेच बसत, एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत, दूर दूरच्या ढगात असत आणि कुठल्या तरी न दिसणाऱ्या जगात असत. पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई, त्यांच्या आराम खुर्ची मागे उभी राही. काय बघत असतील हे, मी दूर पाही, मला वेगळं काही सुद्धा दिसत नसे. तीच घरं, तीच झाडं, सगळं अगदी तसंच असे. पाय न वाजवता मी हळूच परत मागे घरात यायची आणि आजोबांची आराम खुर्ची सावल्यामध्ये बुडून जायची. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक.
1: श्रोते हो, ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं काव्य वाचन आपण ऐकलं. कवितेतूनच गाणी ही जन्माला येत असतात. आपल्या मनातल्या भावभावना आपल्या कल्पनेतून साकार होतात तेव्हा कविता घडते. आणि या कवितेचं ज्या वेळेला गाणं होतं त्यावेळेला एक कवी म्हणून आपली काय भावना असते ती भावना ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या आवाजात ऐकूया. आणि त्यानंतर त्यांच्याच कवितेचं झालेलं गाणं आपण ऐकूया. गायिका जानकी अय्यर.
2: पहिल्या प्रेमासारखंच ध्वनिमुद्रित झालेलं आपलं पहिलं गाणंही आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असत. HMV ने माझं पहिलं गाणं ध्वनिमुद्रिकेच्या रूपाने प्रसिद्ध केलं 1961 साली. ते गाणं होत परदेशी सजण घरी आले. हे गाणं मी मीरेच्या भक्तिगीताचं केलेलं समवृत्त भाषांतर होत. मीरेचं मूळ गाणं होत मारा ओगलिया घर आया जी, तनकी ताप मिटी सुख पाया, हिलमिल मंगल गाया जी, परदेशी सजण घरी आले, देह ताप सरले, सुखमय मी मंगल गीत म्हणाले.

0: जानकी अय्यर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता कवयित्री अरुणा ढेरे यांचं काव्य वाचन ऐकूया.
1: कसा असतो हा कैफ मना तळाशी जाण्याचा, आपुल्याच काळोखात आपुल्याला शोधण्याचा. असे सांगता का येते आता मिळेलच गाणे, आणि रात्र रडताना तिचे होईल चांदणे. फक्त जायचे आपण असे मनाच्या तळाशी, फक्त जायचे आपण असे मनाच्या तळाशी. कृष्णे सारखे सोडून केस मोकळे पाठीशी. युद्धासारखा प्रपंच, युद्धासारखा प्रपंच मला गवसेल काय. कुणा ठाऊक शब्दांचे हाती लागतील पाय, हाती लागतील पाय तेव्हा घालायची वेणी. लख राखेत बसून मंद म्हणायची गाणी. कसे शब्दांचे प्राक्तन थेट श्रीरंगासारखे, कसे शब्दांचे प्राक्तन थेट श्रीरंगासारखे. जन्म कौतुकाचा धनी आणि मरण पोरके, आणि मरण पोरके. कुठे उतरला आहेस तू माझ्या शब्दांमधून निघून गेल्यानंतर? थांबला आहेस का एखाद्या सवाष्ण घटात काठोकाठ नवीन पाणी म्हणून? की एखाद्या नांगराच्या फाळावरून उतरून मातीखाली हलतो आहेस रुजवा होऊन? कदाचित तू वाहतही असशील वाऱ्यासारखा सज्जनांच्या स्वप्नांवरून, किंवा कदाचित वेदनेसारखा कुणा प्रेषिताच्या रक्तामधून. माझ्या शब्दातून तू निघून गेलास सहजपणे, तो का म्हणून हे मी विचारणार नाही तुला, विचारणार नाही. पण एखाद्या रिकाम्या आर्त गर्भाशयात तू असशील जर मुठी मिटून पहुडलेला, तर मात्र हे सगळे पोकळ शब्द घालीन मी त्या गर्भारशीच्या ओटीत, आणि घालीन माझाही जीव वेडा खोळा. खरंच तू कुठे रे आहेस उतरलेला, कुठे आहेस उतरलेला? ही कविता आहे ती ज्या विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी उभी आहे त्या देवळातल्या रुक्मिणीची नाही. ही आहे बायकांच्या ओव्यांमधून मला भेटलेल्या रुक्मिणीची. देव जेवत्यात लाडू ठेवती शेल्या आड, रखुमाई म्हणे देवा जनीचं किती वेड. असं आपल्या नवऱ्याचं जनीवरचं प्रेम, तुळशीवरचं प्रेम समजून घेणाऱ्या अशा रुक्मिणीची. रंग महाली विठूच्या वाट पाहते रुक्मिण, रंग महाली विठूच्या वाट पाहते रुक्मिण. चोळी ऐन्याची गुलाबी निळी नेसली पैठण. तिचे साजीवंत रूप नव्या चंद्र कोरीपरी. प्रीत मनात जशी की घम घमली कस्तुरी. अर्धी उलटली रात कंथ येईना अजून. वाट पाहता पाहता गेली पापणी भिजून. मागे राहिलेले दूर लाडा कोडाचे माहेर. मेणे पालख्यांचा थाट हत्ती घोडे अब्दागिर. विठू साधा भोळा काळा आली त्याच्या मागे सई. विठू साधा भोळा काळा आली त्याच्या मागे सई. एका विठ्ठला वाचून तिला आता कोणी नाही. मात्र एकटीचा नव्हे सखा तिचा लोकनाथ. प्रेम शरण वेल्हाळ भाव भोळा दयावंत. असा वेडा खुळा पती कसा घराला येईना. वाट पाहते रुक्मिण.

0: कुठे थांबला कळेना, कुठे गेला वन माळे, कुणी पाहिला का बाई, तीठ शिणली सईची तिला ठाऊकेच नाही, दूर हलते तुळस तिथे जनीच्या दाराशी, दिसे विठ्ठलाचा शेला गुंतलेला मंजिरीशी. आणि ही कविता पुन्हा रुक्मिणीचीच. जी दिंडीरवनात आली तीच मुळी विठ्ठलावर रुसून, एक प्रकारचा भ्रमनिरास पदरात घेऊन, कारण तिने देवाच्या मांडीवर राधेला बसलेलं पाहिलेलं आहे. रुक्मिणी, बाई काय पाहिलंस, कसं जाणलंस नाही विचारत, किती रडलीस किती कडलीस नाही विचारत. वंचनेचा चेहरा दिसतो कधी अगदी करुण आणि भोळा, पण हे उमगण्याचं सहावं इंद्रिय असतंच ना प्रत्येक शहाण्या बाईला. मी विचारते ते नंतरच्या सगळ्या पडझडीबद्दल, उलथापालथीनंतरच्या तुझ्या समजुतीबद्दल. सोन्याच्या दिवसांनी उचललेला मेणा तुझा, तू कशी आलीस चालत द्वारकेवरून इतक्या लांब पंढरपुरात, कशी राहिलीस परक्या मुलखात भयाण अनोळखी दिंडीरवनात, जगण्याची ठेच अशी खाल्लीस की पावलाला रक्ताची धार लागली आणि तुझी ती हिंमत त्यानं रुसवा म्हणूनच निकालात काढली. पुन्हा तुझ्या शेजारीच वस्ती केली त्यानं नव्यानं, तरी परतली नाहीस मुकाट शरणागत त्याची ती थट्टा मुकाटपणे सहन केलीस आणि एकटीची चूल मांडून ताठ मानेनं जगत राहिलीस. कांठळ्या बसवणारा टाळ मृदंगांचा केवढा तरी गजर रात्रंदिवस उभा जन्म उपेक्षित काढणं काय सोपं असेल. पाय दगडाचे केलेस आणि ओठही दगडाचे, पाय दगडाचे केलेस आणि ओठही दगडाचे, बाई तुझ्या कोनाड्यात काय आकांताचा बोध भडकलाच नसेल. झाकलं नाहीस तरी उघडलंही नाहीस चव्हाट्यावर, तुझ्या संसाराचं श्रीफळ अलगद काढून घेतलं ओटीतून त्यानं अगदी व्यवहारी संभावितपणानं, आणि तू दळत राहिलीस तुझ्या दुःखाचा बुक्का शांतपणे. पंढरी काळी निळी झाली त्याच्या उधळ्यानं, काळी निळी झाली त्याच्या उधळ्यानं.
1: कवयित्री अरुणा ढेरे यांचं काव्य वाचन आपण ऐकलं. कवयित्री अरुणा ढेरे यांनी लिहिलेलं एक गीत आता ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार श्रीधर फडके.

आशा भोसले यांनी गायलेलं कवयित्री अरुणा ढेरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीधर फडके. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.

आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपण ऐकत आहात हे प्रसारण एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर. अकरा वाजलेत. प्रसारित करतो कार्यक्रम रामचरित मानस गान. आज ऐकूया या कार्यक्रमाचा भाग 381 गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायक कलाकार सुरेश वाडकर.

आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आर ॲपवर 11:10:35 झाली आहेत. प्रसारित करतो आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल। कार्यक्रमात सुरुवातीला अकेले हम अकेले तुम या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात मजरू सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया। संगीतकार अनु मलिक।

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात मजरू सुलतान गीत आपण ऐकलत अकेले हम अकेले तुम या चित्रपटासाठी. संगीतकार होते अनु मलिक. आपण आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता कसूर या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात समीर यांचं गीत. संगीतकार नदीम श्रवण.

0: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं कसूर या चित्रपटासाठी. संगीतकार होते नदीम श्रवण.
1: श्रोते हो अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं मला.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरती. आपण ऐकतात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. कार्यक्रमात आता क्रिमिनल या चित्रपटासाठी MM करीम यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिवर यांचं गीत ऐकूया.

क्रिमिनल या चित्रपटासाठी अलका याज्ञिक यांच्या आवाजामध्ये इंदिओर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते एम एम करीम. कार्यक्रमात यानंतर खाकी चित्रपटासाठी समीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार राम संपत, गायक कलाकार अर्णब चक्रवर्ती आणि श्रेया घोष.

0: अर्णव चक्रवर्ती आणि श्रेया घोष आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम संपत. चित्रपट खाकी.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: एफएम 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकत आहात. आपण कार्यक्रम गाता रहे मेरा दिल अजनबी चित्रपटासाठी समीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार अनु मलिक.

अक्षय कुमार, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजामध्ये समीर यांचं गीत आपण ऐकलं अजनबी चित्रपटासाठी. संगीतकार होते अनु मलिक. आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सईद कौदरी यांची गीतरचना, संगीतकार रूपकुमार राठोड, गायक कलाकार उदित नारायण.

उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात रूपकुमार राठोड यांनी संगीतबद्ध केलेलं सईद कादरी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता जाहीर. श्रोताहो, आज संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात 18 जून या वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल, शौर्याची अमरगाथा. त्याचबरोबर संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात माती परीक्षण यांतर्गत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका रसिका सुर्वे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. आज 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात शेवटी ऐकूया मस्ती चित्रपटासाठी समीर यांची गीतरचना, संगीतकार आणि गायक आनंदराज आनंद.

0: समीर यांचं गीत आपण ऐकलं मस्ती चित्रपटासाठी. संगीतकार आणि गायक आनंदराज आनंद. श्रोते हो, या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.
1: गाता रहे
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

दिनाच्या अनुषंगानं ध्यानसंगीत आणि चक्र संगीतोपचार याविषयी गायिका धनश्री कुलकर्णी यांची मुलाखत. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर, तर सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशस्वी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यानो, 21 जून हा जागतिक संगीत दिन आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगात एकमेव अद्वितीय आहे. आपल्या शास्त्रीय संगीताची हजारो वर्षांची परंपरा आहे. याच शास्त्रीय संगीतावर आधारित लाखो बंदिशी, नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपट गीतांनी आपलं भावविश्व समृद्ध केलंय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या सोबत असतंच. हे संगीत आपल्याला आनंद तर देतच, पण आपल्याला शांतता आणि समाधानही मिळवून देतं. म्हणजेच संगीत आपल्यासाठी उपचाराचंही काम करतं. काय आहे हा संगीत उपचार, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे आपण जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण निमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतोपचार तज्ज्ञ धनश्री कुलकर्णी यांना. नमस्कार धनश्री.
1: नमस्कार.
0: सख्यानो, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी धनश्रीची थोडक्यात ओळख करून देते. धनश्री कुलकर्णी यांनी शास्त्रीय संगीतामध्ये एमए ही पदवी प्राप्त केलेली आहे. सुगम संगीताचा डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. संगीताचं आणि संगीतोपचाराचं प्रशिक्षण त्या देत असतात, संगीतोपचारही त्या देत असतात. तर आता जाणून घेऊया संगीत आणि संगीतोपचाराचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो. धनश्री, तुझं सुरुवातीचं संगीताचं शिक्षण कुठे झालं?
1: पहिलं म्हणजे जागतिक संगीत दिवस आणि जागतिक योग दिवस यानिमित्त सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याप्रमाणे आपण जन्म घेतो तेव्हापासूनच श्वास हा आपला गुरु आहे. कारण श्वास हा स्थिरता, आपल्याला आत्ताच्या क्षणाची जाणीव करून देणारा असा आहे. आणि तो जन्माला आल्यावरच पहिला श्वास आपल्याला हे शिकवतो, त्यामुळे श्वास हा गुरु आहे. आणि मग नंतर आई वडील, माझी आई सुनीता नांदूरकर आणि वडील मोरेश्वर नांदूरकर हे पहिले माझे गुरु. त्यांनी जो मार्ग मला दाखवला आयुष्याचा, त्या मार्गामध्ये गायन कलेमध्ये त्यांनी घातल्यानंतर पहिले माझे गुरु पंडित चंद्रशेखर देशपांडे, शोभा अभ्यंकर, त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा खडीलकर, असे मला खूप मोठे गुरु लाभले. हे माझं खूप मोठं भाग्य आहे.
0: खरंय.
1: भारतीय शास्त्रीय संगीतात मी एम ए ही पदवी घेतली आणि SNDT तून लाईट म्युझिक मध्ये डिप्लोमाही केला. सुगम संगीताचं शिक्षण मी यशवंत देव यांच्याकडून घेतलं. त्यामुळे माझा हा मार्ग आजचा अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक असा झालेला आहे. का तर गुरु मला इतके दिग्गज लाभले, यामुळे माझा हा प्रवास अत्यंत सुखकारक होतोय.
0: खरंय, कुठल्याही गोष्टीसाठी योग्य गुरु लाभणं हे खरंच महत्वाचं आहे. आणि शिष्य आपल्या आकलनाप्रमाणे किंवा बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांच्याकडनं घेतच असतो, पण त्याच्यातच स्वतःचा काही विचार घालून त्याच मिळालेल्या विद्येचा अजून उपयोग करण्याचाही प्रयत्न शिष्य करत असतो. त्याचप्रमाणे तू म्युझिक थेरपीकडे वळलीस असं म्हणायला हरकत नाही.
1: हा नक्कीच. म्हणजे मी गात होतेच, गाणं जसं एम ए केलं त्याच्यानंतर अनाहत म्युझिक ॲटेलियर या संस्थेच्या अंतर्गत मी गायनाचं शिक्षण देणं सुरू केलं. हे चालू असताना माझे आध्यात्मिक गुरु नरेंद्र साठे काका यांची भेट झाली आणि त्यांनी गायन या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला दिला. शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे हे हळूहळू गाता गाता त्यांनी विविध अंगांनी मला दाखवून दिलं. आणि हे करत असताना आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र

0: स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
1: हो, म्हणजे स्वानुभवातूनच तू त्या विषयाकडे ओढली गेलीस असं म्हणायला हरकत नाही. पण मग म्युझिक थेरपी म्हणजे काय नेमकं?
0: आता पहिलं आपण थेरपी म्हणजे काय हे समजून घ्या. तो कुठलाही औषध किंवा सर्जरीशिवाय जे आजार बरे करतात त्याला आपण थेरपी म्हणतो. तसं म्युझिक थेरपी म्हणजे काय, तर कुठलं तरी विशिष्ट गाणं ऐकलंय, विशिष्ट सुरामध्ये किंवा रागामध्ये आपण ऐकतोय, तर ती म्युझिक थेरपी. मग त्याला अलीकडे रागचक्र म्हणजे समयचक्र असतं, त्यानुसार पण त्याची मांडणी करून त्यानुसार रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशा पद्धतीने सुद्धा याचा उपयोग करून घेतोय. पण मी जो विषय अभ्यासते आहे किंवा ज्याचा उपयोग होतो आहे ते आहे चक्र संगीत उपचार पद्धती. तर यामध्ये सातही स्वरांच्या साह्याने सात चक्रांचं स्पंदन होतं आणि ते स्पंदन आपल्याला जाणवतं.
1: अच्छा.
0: किंवा ते स्पंदन आपल्या शरीरामध्ये कुठल्या पॉइंटवर कशा प्रकारे जाणवत आहे आणि त्याचा मी जसं म्हणलं मगाशी तसं शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिणाम होतो हा आपल्याला हळूहळू अनुभवायला येतो. मग त्याला आपल्याला ते ऐकताना पण होतं आणि गाताना तर निश्चितच जास्ती प्रमाणात होत.
1: पण मग ही चक्र थेरपी कोणासाठी आहे?
0: ही सर्व आपण अगदी लहान मुलांपासून, म्हणजे सध्याचा माझा एक उद्देश असा चाललाय की लहान मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा हा विषय घ्यावा आणि अगदी मोठ्यांपर्यंत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा विषय समजून घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याचा सजगतेने उपयोग कसा करायचा आहे हे यामध्ये आपण अनुभवू शकतो.
1: अच्छा. चक्र थेरपी आपण देतो किंवा घेतो स्वतः, तर ह्याच्यासाठी नेमकं काय करायला लागतं?
0: आधी पहिली चक्र आपल्यामध्ये ऊर्जा पॉइंट किंवा ऊर्जा केंद्र जी आहेत ती म्हणजे आपण बसतो त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागात मूलाधार चक्र आहे. त्याच्या पुढे ओटीपोटाच्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र आहे. पुढे आहे मणिपूर चक्र. असंच वरती हृदयावर अनाहत चक्र. कंठामध्ये विशुद्ध चक्र. दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आणि आपल्या टाळूच्या वर सहस्त्रार चक्र.
1: अच्छा.
0: अशा आपल्या शरीरामध्ये त्याची स्थानं ठरलेली आहेत. मग असेच आपले स्वर पण आहेत, सारे ग म प ध नी. तर या प्रत्येक चक्राला, प्रत्येक स्वराचं स्पंदन जेव्हा आपल्याला अनुभवता येतं तेव्हा या थेरपीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मग ते सहजतेने येईल का करता, तर तसं नाहीये. म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो, पण आपण दररोजच्या या रुटीन जीवनात सुद्धा याचा उपयोग कसा करून घेता येईल यासाठी अभ्यास, पण तो खूप मोठा अभ्यास किंवा त्याचा आता मी अगदी काय रोज साधनेला बसू कुठे बसू असे कुठलेही नियम नाही आहेत. कारण ही जी चक्र संगीत उपचार पद्धती आहे ही कोणीही घेऊ शकतं, कोणीही करू शकतं, त्याला वयाचं बंधन नाही आहे. आपण बघ म्हणतो की घरात शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते, तर या सगळ्या काय आहेत, या स्पंदनाच्याच गोष्टी आहेत. मग यामध्ये चक्र संगीत उपचार पद्धतीमध्ये पंचतत्व, आपल्या तीन प्रकृती वात पित्त कफ प्रकृती, मुद्रा, बीज मंत्र, त्याच्यावरचे श्लोक, कारण प्रत्येक चक्राला देवता पण आहे, कारण आपल्याला समोर एक लागतं काही साधनेसाठी, ती प्रत्येक देवता पण आहे कारण ती आपल्याला त्याच्यासाठी शक्तीच देते ती देवता. अशा सगळ्या बाजूनी आणि आपण रोज करत असलेले, मी जसं आता म्हणलं श्वास हा गुरु आहे, तसं श्वास मी असं म्हणते की श्वास आपण घेतो तो गुरु कसा, तर श्वास आपण घेतोय म्हणजे वर्तमानात जगतोय आणि श्वास घेतोय त्याच्याबरोबर जी गोष्ट आहे ती स्वीकारण्याची तयारी अशा पद्धतीने श्वासाकडे बघावं. आणि उच्छ्वास म्हणजे श्वास सोडताना ज्या आपल्याला गोष्टी ऐकायच्या नाहीयेत, ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीत, त्या आपल्या उच्छ्वासाबरोबर

0: शोधून घ्याव्या.
1: म्हणजे त्याचा गुरु म्हणून कसा कसं तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, तर अशा पद्धतीने आपण आपल्यालाच मार्गदर्शन करू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणून कुठल्याही वयासाठी हे चक्र संगीत उपचार पद्धती उपयोगी आहे.
0: यासाठी शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे का?
1: नाही, यासाठी काही शास्त्रीय संगीत आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता जसं मगाशी मी म्हणलं तसं रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशी म्युझिक थेरपी आहे. मग इथे आपल्याला तेच राग म्हणजे चक्र हे आपण आपल्या रुटीनमध्ये पण चक्र असतं. आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, मग चहा घेतो, मग ब्रेकफास्ट करतो, हे जसं आपलं रुटीन आहे तसं रागांचा समय चक्र आहे. की सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे राग, मग हे राग समय चक्र आणि आपलं दिनमान याचं जेव्हा बॅलन्सिंग करा तर ती झाली म्युझिक थेरपी. पण राग ऐकून मला जर तो राग समजत नाहीये काय त्यामध्ये ऐकून, तर यामध्ये असं आहे की त्या रागाचा जो महत्वाचा आपण आम्ही भारतीय शास्त्रीय संगीतातला त्याला वादी स्वर असं म्हणतो, तर त्या रागातला वादी स्वर की जो आपल्या प्रत्येक चक्राला स्पंदन करत असतो. पण मग मूलाधारासाठी श्याम कल्याण, स्वादिष्ठान चक्रासाठी वृंदावनी सारंग का, तर श्याम कल्याण मध्ये सा हा महत्वाचा म्हणजे वादी स्वर आहे. असे प्रत्येक वादी स्वर त्या त्या चक्रावर स्पंदन करतात, त्या रागाचा असा परिणाम होतो.
0: अच्छा.
1: म्हणून आता जर मला कळत नाहीये त्यातला राग कळत नाहीये, वादीस्वर कळत नाहीये, तर मी काय ऐकायचंय, तर ते राग वादन जास्ती करून ऐकावं असं आम्ही म्हणतो वोकलपेक्षा. कारण त्याचा जो स्पंदनांचा परिणाम आहे तो शब्दहीन आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे विदाउट तुम्ही वर्डिंग जेव्हा ऐकाल ते स्वर तेव्हा नक्की तो संवाद साधतो.
0: शब्दात न आला तर तो शब्दाच्या अर्थाकडे लक्ष जाऊ शकतं आणि शब्दाशिवाय आला तर त्या स्वराच्या स्पंदनांकडे लक्ष जाऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. वा. प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर कसा काय परिणाम होतो, कुठल्या कुठल्या चक्राचा कसा कसा परिणाम होतो?
1: हा, जसं मी म्हणलं तसं आपण मूलाधार चक्र म्हणजे ही सात चक्र आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येक चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे. ते कमी पण नकोय आणि जास्ती पण नकोय. तर ते बॅलन्स राहण्यासाठी मूलाधार चक्र काय करतं, तर स्थिरता आणतं. म्हणजे सा हा स्वर आणि मग हा नुसत आता जे आपण मी म्हणलं म्युझिक थेरपी असते, मग ते राग ऐका आणि रोगां त्या रागांचा रोगांवर परिणाम होतो, तर इथे होईल का नाही अशी शंकाच नाहीये. कारण याचा उल्लेख ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. तर त्यामध्ये काय आहे, तर याचा डायरेक्ट स्पंदन आपल्याला शरीरामध्ये जे जाणवतात, जसं मी आत्ता म्हणलं की स्थिरता आहे मूलाधार चक्राचं काम काय आपल्या शरीरामध्ये, तर स्थिरता, मग ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या स्तरावर येते. मग त्यासाठी श्याम कल्याण असा राग आहे. राग भरपूर आहेत सावादी असलेले, पण त्यातले काही ठराविक असे निवडलेले आहेत. म्हणून नुसता रागांचा रोगांवर परिणाम होतो असं नाही, तर आपण त्या स्थानावर लक्ष केंद्रित करून तो राग ऐकला तर याचा 100% परिणाम होतो.

0: बाकीच्या चक्रांचा कसा कसा परिणाम होतो?
1: प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आहे. जसं मूलाधार चक्र स्थिरता, मग ती मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, तसं स्वाधिष्ठान चक्र हे निर्मिती क्षमता वाढवतं, म्हणजे नवनिर्मिती किंवा उत्साहवर्धक असं आहे. मग मणिपूर चक्राचा आपल्या शरीरामध्ये काय उपयोग होतो? तर तो तर अत्यंत महत्वाचा असं चक्र आहे, त्याला नाभी चक्र असं पण म्हणतात, त्याला पोटातला मेंदू असं पण म्हणतो, कारण सर्वांवर नियंत्रण आणणारं मणिपूर चक्र आहे. तसं पुढे अनाहत चक्र, की जे आनंद वाढवतं, म्हणजे तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर अनाहत चक्र. विशुद्ध चक्र काय? तर वाणीवर ताबा मिळवतं, म्हणजे आपल्याला बोलण्याने आपण मन एकतर दुखवतो तरी किंवा जिंकतो तरी, त्यामुळे विशुद्ध. म्हणून प्रत्येक चक्रच आपल्या शरीरावर परिणाम वेगवेगळा जाणवतो त्याचा. अज्ञाचक्राचा बॅलन्स असेल किंवा आपल्याला अज्ञाचक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, तर चांगल्या वाईट गोष्टी आधीच आपल्या लक्षात येतात की मी हे करणं योग्य आहे का नाही आहे, हे आपल्याला अज्ञाचक्र परिणाम करणं आहे. तसं सहस्त्रार चक्र, की इथे मला असं सांगावं वाटतं की जे हरिपाठामध्ये आहे की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगून ठेवलंय की आपण प्रत्येक गोष्टीत अडकत असतो, याला एक कमळाचंच, प्रत्येकाचं सिम्बॉल इथे चक्राचं तू बघशील तर कमळाचंच उदाहरण दिलेलं आहे. कारण कमळच हे का, दुसरं कुठलं तरी फूल का नाही घेतलं त्याला, किंवा अजून कुठलं सिम्बॉल का नाही घेतलं? तर कमळाच्या पाकळ्या बघ, जेव्हा उमलतं तेव्हा ते कुठेही एकमेकात पाकळ्या अडकत नाही आणि उमलतं, आणि बंद होतं तेव्हा कुठेही ते असं एकमेकात अडकलंय असं न होता बंद होतं. म्हणजे ही जी अटॅचमेंट डिटॅचमेंट आहे,
2: अच्छा,
1: तर तशा प्रकारे सहस्त्रार आपल्या आयुष्यात, आपल्या शरीरामध्ये तशा पद्धतीने काम करतं.
2: अच्छा, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर प्रत्येक चक्रावरती काम करायला हवं, आणि त्या प्रत्येक चक्रावरती काम करण्याकरता म्हणून आपण संगीताचा उपचार घेणार आहोत, असं आहे. हे खूप छान पद्धती आहे, पण स्थिरता आपल्या मनाला नसते. म्हणजे आपण म्हणतो की एखादं संगीत ऐकू, पण तेव्हा आपल्या मनामध्ये हजारो विचार येऊ शकतात, तर ते संगीत तेवढ्या परिणामकारकतेने आपण ऐकलं पाहिजे, तर त्यासाठी काय करावं?

0: लागेल.
1: हा मग याला मी ध्यान संगीत असा जो योग दिवस पण आहे आणि संगीत दिवस पण आहे तर अशा निमित्ताने मला उलट ध्यान संगीताचं महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे. आपण काय म्हणतो ध्यान क्रियेला बसूया, तर ध्यान ही क्रिया नसून ते निष्क्रिय होणं आहे. म्हणजे जिथे आपण निष्क्रिय होतो म्हणजे ध्यान करायला बसत नाही, ध्यान लागावं लागतं.
0: बरोबर.
1: पण मग ते काय आपण म्हणतो की चला मी ध्यानाला बसले, किंवा अलीकडचा शब्द किंवा अलीकडे मेडिटेशनचे क्लासेस असतात.
0: हो.
1: तर हे ध्यान लागणं हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निष्क्रिय म्हणजे आपण विचार बंद होणं, तर आपलं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित जेव्हा करता येतं किंवा श्वासावर लक्ष ठेवून आपण जेव्हा कुठलेही विचार न करता श्वासाच्या लईकडे लक्ष देतो तेव्हा ध्यान लागणं आपण त्याला म्हणतो.
0: बरोबर बरोबर. पण मग हे ध्यान लागता येणं आवश्यक आहे का चक्र थेरपीसाठी?
1: नक्कीच. म्हणजे आधी तुमची बैठक, मग ती मी मगाशी म्हणलं तसं कुठलाही नियम नाहीये की बैठक म्हणल्यावर आपण काय म्हणतो चला बसायचंय, मग मला आसन घालायचंय, मग मला आसनावर बसायचंय, मग माझी ती सातची वेळ आहे बरं का मेडिटेशनची, मग कोणी आवाज करू नका, शांतता पाहिजे. तर तिथे आपण जेव्हा अशा पद्धतीने बसतो तेव्हा विचारांचा कोलाहल जास्ती वाढतो.
0: हो खरंय. म्हणजे आपण ह्या सगळ्या काय म्हणतात नियम पाळून आपण ध्यान करायला गेलो तर ते नक्कीच लागत नाही.
1: नक्कीच लागत नाही. तर उलट म्हणून याला कुठलेही नियम नकोत. नियमाशिवाय हे तुम्ही करू शकता. म्हणजे कसं तर बैठक ही मानसिक पाहिजे. म्हणजे मंडई सारख्या ठिकाणी पण तुमचं ध्यान लागलं पाहिजे.
0: हो खरं.
1: म्हणजे काय तर आता यासाठी मी ध्यान आणि संगीत म्हणते. तर संगीत म्हणजे कुठलं तरी गाणं ऐकणं किंवा भजन लावून ठेवणं आणि मग त्यामध्ये माझं ध्यान लागलं असं म्हणणं, तर असा तो विषय नाही. तर जे आता मी इथे चालू ठेवले आपण बोलायला सुरुवात केल्यापासून बारीक तानपुरा हा ऐकू येत असेल, तर हल्ली सहजही कोणाकडे तानपुरा ऍप डाउनलोड करता येतं. हा तानपुरा घरात चालू ठेवणं आणि मी थोडक्यात सांगते की तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की ध्यान संगीत हे करायला आपण सुरुवात करूया. कारण खूप सोपं आणि सहज आहे आणि स्वतःहून कधी पण करता येतो. आता याच्यामध्ये आपल्याला स्वर ऐकूयात. आणि चार स्वर ऐकू येतात. जसं मी आत्ता आधी चक्र आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र सांगितली. विशुद्ध चक्र म्हणजे कंठ आपल्या गळ्यामध्ये. प हे विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आणि सा हे मूलाधाराच्या म्हणजे स्थिरतेकडे आहे. तर प सा सा सा याच्यावरच आपण जेव्हा श्वासाची लय समान करतो, श्वासाची लय जेव्हा या प सा सा सा ऐकून तुम्ही हळूहळू ती सवय होते आपल्याला, ते ऐकून ऐकून आपल्याला जेव्हा सवय होते तेव्हा ते प सा सा सा आहेत हे ऐकू यायला लागतं आणि मग त्याची स्पंदनं तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतात. का तो तुम्ही श्वासाची लय पण त्याच्याशी समान करता. तर यामध्ये आपण प सा सा सा हे सातत्याने रोज तानपुरा ऐकून ऐकून आपल्याला ती सवय लागते आणि मग आपण ध्यानाला बसलो की या नादाशी आपण एकरूप होतो. आपल्याला एकरूप व्हायला आपण ओमची फ्रेम तरी लावतो. ओमची फ्रेम आपण मेडिटेशनच्या रूममध्ये वातावरण निर्मितीसाठी लावतो की माझी ती रूम यासाठी आहे किंवा मला त्या ओमकडे बघून माझं ध्यान एकाग्र व्हावं, एकचित्त व्हावं. पण हे ध्यान म्हणजे काय आहे तर मन आहे.
0: बरोबर.
1: की आपण अवयव दाखवू शकतो, हात इथे आहेत, पाय इथे, डोळे इथे, नाक इथे आहे, पण मन दाखवू शकतो का?
0: नाही.
1: आणि जे दिसत नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
0: हो.
1: मग ही किती अवघड गोष्ट
0: आहे.
1: तर हे मन एकाग्र करताना म्हणजे मन म्हणजे कुठे आहे? तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखत आहे तर मन डोक्यात आहे. तसं

0: तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखतंय तर मन डोक्यात आहे. तस आता मी लक्ष केंद्रित केलंय श्वासावर, तर तिथे माझं मन एकाग्र करायचंय. तर मन हे एकाग्र केल्यानंतर प्राणायामातले प्रत्येक प्रकार आपण या पद्धतीने करायचे, म्हणजे अनुलोम विलोम करताना याच लयीमध्ये.
1: हा
0: आणि हा नाद त्याला सहकार्यासाठी असतो. मग त्याची अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, ओंकाराचे विविध पद्धतीने आपण ओंकार घेतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हा जो मी तानपुरा लावला आहे हा युनिव्हर्सचा स्वर आहे. म्हणजे असाच मी कुठलाही स्वर लावलाय असं नाहीये. तर काय, तर हा पंचतत्वातला स्वर आहे. आणि हा प्रूव्ह झालेला आहे की जे हर्ट्ज नासाने सांगितले, तर हर्ट्ज जेव्हा मॅच केले तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतातला हा पांढरी पाच हा स्वर आला. जसं मी म्हणलं चक्र साधना आणि ध्यान संगीत या दोन्ही गोष्टी आधी तुम्ही बैठकीसाठी किंवा स्थिरतेसाठी ध्यान संगीत आणि चक्र साधनेसाठी या ध्यान संगीताचा होणारा उपयोग या दोन्ही गोष्टी तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल. आणि सगळ्यात याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे आता मी जिथे बसलीये आकाशवाणीत, इथे काय करतो आम्ही 101 हे स्टेशन लागलं म्हणजे काय, इथली स्पंदनं माझ्या इथे मॅच झाली म्हणून मला ते क्लिअर ऐकूया. हेच आपण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा मी पुण्यातून साताऱ्यात एंटर होत असताना किंवा कोल्हापूरमध्ये एंटर होत असताना ही स्पंदनं पुढे मागे होतात म्हणून ते क्लिअर ऐकू येत नाही. इतकं सोपं आहे की ती स्पंदनं आपल्याशी जुळवून घेण्यासाठी म्हणून इथे पंचतत्व याचा पण आपल्यावर होणारा परिणाम आहे. आणि हे सगळं आपल्याला ध्यान संगीतामुळे चक्र संगीत साधनही सोपी होते.
1: बर, पण मग ह्या आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो असं आपण मगापासून म्हणतो आहोत आणि या शरीरातली चक्र आपण म्हणतो आहोत, पण ही चक्र काही मुळात अस्तित्वात नाही आहेत. म्हणजे चक्र असं दाखवू शकत नाही की पण हे चक्र आहे, ते त्याचं स्थान आहे. पण मग पूर्ण तुम्हाला शारीरिक रचनेचा अभ्यास करावा लागतो का याच्यासाठी चक्र थेरपीसाठी?
0: नक्की, म्हणजे मी तरी केला.
1: हा,
0: माझ्याकडे एक डॉक्टर ज्या एनाटॉमी स्पेशालिस्ट आहेत कुंडलकर मॅडम, त्या नरेंद्र साठे काका माझे गुरु त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं की मला हे ऍक्च्युअल माहिती हो पण त्याचा परिणाम कसा करून घ्यायचा हे नाही माहिती. म्हणजे मला शरीरामध्ये ती चक्र कुठे आहेत, कशी काम करतात, आपण त्याच्या पाकळ्यांचा पण उच्चार म्हणतो. म्हणजे बीज मंत्र जसं मी म्हणलं प्रत्येक चक्रावर त्या त्या मंत्राचा, जसं मूलाधारासाठी लम हे अक्षर काम करतं, बाराखडीतलेच आपले सगळे उच्चार आहेत पण प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा मंत्रातला उच्चार आहे की जो परिणाम साधतो. तसं त्यांनी विचारलं की कसा काय हा परिणाम साधेल, तर त्यांनी मला बीजे मेडिकल कॉलेजला नेलं आणि तिथे ज्या बॉडीवर त्या त्या अवयवाचं जसं डिसेक्शन होऊन करत असतात अभ्यास तिथले विद्यार्थी, तसा मी तो अभ्यास की ओके इथे स्थान आहे आणि ऍक्च्युअल तिथे पाकळ्या म्हणजे प्लेक्सस की जे त्याला आपल्याला त्या त्या स्थानाला आपल्याला काय म्हणू आपण त्याचा अनुभव देत असतील असा मला तो विचार तिथे जाणवला. आणि त्याचं त्यानंतर तर जास्ती

0: मला त्याचा अनुभव यायला लागला. पण असं नाहीये की प्रत्येकाला हे शक्य व्हायला हवं, त्यामुळे अनाटॉमी विषय समजून घेतला तर चांगलंच आहे. आणि काकांनी अशा नोट्स तयार केल्यात की शरीराचं त्याच्यामध्ये स्थान कुठे आहे, त्याचं सायन्स दृष्ट्या कसं महत्व आहे. नुसतं असं नाहीये की हे उपनिषदामध्ये लिहिलंय म्हणून आहे, तर याचा आपल्या ऋषीमुनींनी पूर्वसुरींनी याचा अभ्यास केलेला होता, म्हणून हे ही उपचार पद्धती निर्माण झाली.
1: म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या लोकांवरती ह्याचे करून बघितले प्रयोग आणि त्यातनं मग हा निष्कर्ष काढला की या गोष्टीचा इथे परिणाम होऊ शकतो. आणि मग जसं आपण म्हणतो की शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण शरीराचा अभ्यास, मग मानसिक स्थितीवर पण परिणाम होतो, तर मग मानसिक स्थितीचाही मानस शास्त्राचाही अभ्यास करावा लागतो.
0: म्हणजे डिप्रेशन या विषयावर खूप आत्ताचा अलीकडचा खूप मोठा विषय येतो की अगदी लहान लहान मुलं पण म्हणतात मला डिप्रेशनच आलंय की अभ्यास होत नाहीये. म्हणजे डिप्रेशन हा ऍक्च्युअली खर तर खूप मोठा शब्द आहे. म्हणजे तुमचं मन मनाचं खच्चीकरण जर तुम्हाला एवढ्या लहान वयापासून मनावर याचा होणारा परिणाम, जास्ती ऍक्टिव्ह पण नाही पाहिजे हे चक्र आणि डिएक्टिव्ह म्हणजे कमी पण नाही पाहिजे, तर बॅलन्स असलं पाहिजे. म्हणजे मन आपल्या ताब्यात येऊ शकतं.
1: अच्छा,
0: आता हे जे मानसिक आपण म्हणतोय त्रास की जो प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक व्यक्तीमुळे होतो, हे आधी खूप जाणून घेतलं पाहिजे की मन आपल्या जर ताब्यात असेल म्हणजे आपण जसं बॅलन्स राहूया तर ते कसं राहायचं, तर हे ध्यानसंगीत आणि चक्रसाधनेने शक्य होतं. आणि मग आपण आपल्याला अनुभवायला लागतो की मी बॅलन्स राहू शकते की नाही, का तर मी हा अभ्यास करते किंवा मी याबद्दल सजग झालीये की मला काय करायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देतो, त्याच्यामुळे हे घडलं त्याच्यामुळे ते घडलं, तर माझ्यामुळेच या गोष्टी घडत आहेत, कारण तो जरी बोलला तरी त्याचा माझ्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा आहे हे आपल्याला या चक्रसाधनेमुळे जमायला लागतं.
1: अच्छा,
0: त्यामुळे आजारांवर काम तर होतच आणि कसं आपण त्या आजारापर्यंत पोहोचणार नाही म्हणून म्हणलं डिप्रेशन तर मनाचं कच्चीकरण, मग ते सगळ्या बाजूने. म्हणजे आधी माझ्यामध्ये काय प्लस गोष्टी आहेत या पण कळल्या पाहिजेत आणि त्या आपल्या स्वतःपेक्षा जास्ती कुणाला नाही समजत, आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे पण कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनुरूप प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्ती गोष्टी असतात. तर स्वार्थ इथे शब्द खूप मी वेगळ्या अर्थाने म्हणते, म्हणजे माझे गुरु म्हणतात की स्वतःचा अर्थ समजणं म्हणजे स्वार्थ आहे. स्वतःचा अर्थ म्हणजे काय, कमी गोष्टी कुठल्या आहेत, ज्या कमी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजेत. म्हणजे दुसऱ्याकडे बघून आपण चांगलं ते घेता आलं पाहिजे आणि दुसऱ्याकडे जर कमी असेल तर त्याला कमी लेखण्यापेक्षा आपल्यामध्ये ते जास्ती असेल तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे, त्याच्यावर आपल्याला अहंकार नाही वाढला पाहिजे. तर हे सगळं चक्रसाधनेमुळे शक्य होतं.
1: म्हणजे सत्सद विवेक बुद्धी तुमची जागृत करण्याचं काम पण हे चक्र करतात
0: नक्की
1: थोडक्यात. म्हणूनच मला असं वाटतं की हा खरंच सगळ्यांसाठीच उपचार पद्धती ही आहे. मग या लहान मुलांना हे शिकवताना त्याला काय, कारण त्यांना हे सगळं काहीच कळणार नाही ध्यान कसं लावायचं, कारण ते इतकी चंचल असतात म्हणजे शरीराने पण मनाने पण आणि त्यांची तेवढी आकलन शक्ती पण नसते, मग त्यांना ह्या उपचार पद्धती कसं सांगता येईल किंवा त्यांना कशी देता येईल.
0: नक्कीच, म्हणजे मी हा प्रयत्न करत असते की प सा सा सा जसं मगाशी मी म्हणलं तसं प हा आपल्या वाणी म्हणजे कंठावर जे काम करतो तर ते बॅलन्स, म्हणजे आता लहान मुलांना काही आपल्याला आधी मुळात एका ठिकाणी बसवणं हेच अवघड गोष्ट असते, तर त्यांना आपल्याला हे ऐक याच्यातनं हा स्वर ऐकू येतोय का किंवा हे काय वाजतंय आणि मी त्याच्याबरोबर मेट्रोनम लावते का, तर श्वासाची लय पण
1: बरोबर,
0: मग त्या प्रत्येक बीट बरोबर तुमची श्वासाची लय होते का, यामध्ये ते गुंगून जातात, यामध्ये ते एकरूप होऊन जातात. मग इथे मी जसं म्हणलं तसं कंठ चक्र म्हणजे विशुद्ध चक्र हे खूप, मग ते कुठल्याही वयातलं असू दे तर ते खूप काम करतं. म्हणजे कसं, तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, तर जिथे काहीच चालू नाहीये निष्क्रिय

0: आहे ही परावाणी आहे.
1: हो,
0: जिथे पश्यंती आहे काहीतरी दिसत आहे, मग हे आपल्याला दिसणं जे आहे तर त्याच्यावर आपल्या आतमध्ये काहीतरी सुरू होतं, चांगलं असू दे वाईट असू दे.
1: बरोबर.
0: मग पुढे आहे मध्यमा, की काहीतरी मला त्या जे दिसलंय त्याच्यावर माझं काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह
1: हे
0: म्हणणं आहे. पण मग इथे आपली ती सद्विवेक बुद्धी वापरून माझ्या वैखरीतून योग्यतेच येईल.
1: बरोबर.
0: मग हे काम आपल्या ध्यानसंगीतामध्ये घडतं, म्हणजे हे सगळं आतमध्ये चालू असतं. पण हे निष्क्रिय लेवलला होणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये जर त्याच वेळेला घडलं, त्याच वयामध्ये घडायला लागलं, तर त्याचा उपयोग त्यांना हळूहळू जसे मोठे होतात तेव्हा त्यांच्यातला हा सगळा म्हणजे एक योग्य पद्धतीने विचार करण्याची त्यांना सवय लागते. आणि याच्यावर मी नेहमी सांगते की गायत्री मंत्र खूप चांगला काम करतो, की या स्वरामध्ये तुम्ही पांढरे पाच या स्वरामध्ये जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार कराल, मग तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो तुम्ही कराल, तेव्हा तो ऊर्जा देतो आपल्याला. मग ती ऊर्जा आपण करत असलेल्या कामासाठी, आपण करत असलेल्या विचारांसाठी, आणि मग विचारच असे झाले की ते काम योग्य पद्धतीने आणि त्याला मिळणारी ऊर्जा पण योग्य पद्धतीने मिळते. मग आपल्यामध्येच ऊर्जा केंद्र जे आहेत त्यालाही ती योग्य पद्धतीने ऊर्जा मिळत जाते.
1: या ऊर्जेवरूनच मला आठवलं की वाढत्या वयामध्ये मुलांच्या अंगात अतिशय ऊर्जा असते, त्यांना योग्य प्रवाहात आणणं किंवा योग्य दिशा देणं हे पण या ध्यानसंगीतांनी आणि चक्र थेरपीने शक्य होत असेल.
0: म्हणून अलीकडे माझ्याकडे अनेक जण पेरेंट्स येतात की तो जरा एका जागी बसत नाही म्हणून त्याला गाणं तरी शिकवते, किंवा एका जागी बसत नाही म्हणून एखादं वाद्य तरी शिकवते. तर यापेक्षा त्याला एका जागी बसण्यापेक्षा आवड लागावी असं जर म्हणून त्याला शिकवलं तर तो जास्ती पटकन बसेल.
1: खरंय.
0: म्हणून ही दिशा देणं फार महत्वाचं आहे की आपण काय मुलांशी बोलतोय किंवा बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो.
1: बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ह्याच्याच पुढचा भाग म्हणजे तरुणांसाठी आपण म्हणूया की इतकी प्रलोभनं बाहेर आहेत, त्यांना नुसती प्रलोभनच आहेत असं नाहीये, म्हणजे ते व्यसनांच्या दृष्टीने जातात किंवा बाकीच्या प्रलोभनांना बळी पडतात हेही नाहीये, पण त्यांना ताणतणावही तेवढेच आहेत. कारण शिक्षण घेताना ताणतणाव आहे, नोकरीच्या ठिकाणी आहे, जगात स्पर्धा इतकी आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना ताणतणाव आहे. पण त्यांच्यासाठी हे चक्र थेरपी कशी उपयोगी पडते?
0: खूप उपयोगी पडते. म्हणजे आता मला असे कॉल येत असतात, आयटी मधला जॉब करते पण मला गाणं पण शिकायचं आहे, खूप आवड आहे, पण माझा जॉबचं काहीच टायमिंग नाहीये, त्यामुळे मला फक्त संडे रिकाम आहे. मग संडेला तुम्ही तुमच्या आवडीचा छंद जोपासा, पण मला करता येत नाहीये याचं दुःख जे तेवढे बाकीचे सहा दिवस आहे आणि सातव्या दिवशी तुमच्या आवडीचं तुम्ही काम करताय, तर ते पण काम तेवढ्याच आवडीने झालं पाहिजे.
1: बरोबर.
0: परिस्थिती आहे ती स्वीकारण्याची तयारी आपल्याला चक्र साधना त्या मनाची शक्ती वाढवतं. किंवा म्हणून मग एक नेहमी शब्द वापरते की अध्यात्माकडे वळलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर काय तुझं म्हणजे आता हे वय का अध्यात्माकडे वळण्याचं? तर ऍक्च्युली लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. कारण अध्यात्माची व्याख्या अशी म्हणते मी, भूतकाळाचा विचार नाही, भविष्यकाळाचा विचार नाही, फक्त वर्तमानात जगता आलं पाहिजे म्हणजे अध्यात्म आहे. अशा प्रकारे जर रोजचा दिवस बघायला लागलो तर कुठलंही वय, मग तरुण मुलं असू देत, वयोवृद्धांचा तोच प्रश्न आहे. ते अनेक ठिकाणी मला ओल्ड एज होम मध्ये बोलवतात की यांचे प्रश्न खूप आहेत. कारण आता त्यांचे पालक म्हणजे त्यांची मुलं जी आहेत ते त्यांचे पालक आहेत आणि त्या पालकांनी वेळ नाही म्हणून तिथे ठेवलेले.
1: बरोबर.
0: तर याचं ते दुःख करतात आणि म्हणून आजार वाढतात. तसं लहान मुलांना पाळणाघरात ठेवतात, आई बाबांना वेळ नाही म्हणून मला पाळणाघरात ठेवलंय, ही भावना त्यांच्यामध्ये न येता की त्यांचं ते एक हॅपी मुमेंट्स म्हणजे सगळा आनंदाचा दिवस कसा जाईल अशा ठिकाणी किंवा अशा ऍक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी मुलांना आपण सोडतो आहे किंवा ठेवतोय. म्हणजे हे दोन्ही वय जे आहेत आणि त्याच्यामधलं तरुण आणि प्रौढावस्था यामध्ये या दोन्ही वयातील

0: वयातल्या लोकांना त्यांच्या मानसिकतेचा समतोल सांभाळावा लागत असतो.
1: बरोबर.
0: म्हणून येणारा ताण
1: हो
0: आणि प्लस कामाचा ताण
1: हो.
0: अशा दोन्ही गोष्टी म्हणजे म्हणलं तर प्रत्येक वयात ताणच
1: आहे.
0: म्हणून चक्रसंगीत उपचार पद्धती ही कुठल्याही वयासाठी आपल्याला हे ताण न येता आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो यासाठी खूप उपयोगी पडते.
1: हो, आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे तर सर्व वयोगटातल्या महिलांना हे कसं उपयोगी पडेल, कारण प्रत्येक वयोगटात महिलांना एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन्सना तोंड द्यावं लागतं. म्हणजे घरात आपण म्हणतो तसं की मुलांची काळजी आहे, घरातल्या ज्येष्ठांची काळजी आहे, नवऱ्याचं करिअर आणि त्याचं स्वास्थ्य त्यांना बघायचं आहे, बरोबरीने स्वतःचं स्वास्थ्य बघायचं आहे, मानसिक शारीरिक काय असेल ते. बाहेर गेल्यावरती ऑफिसेसचे ताण आहेत, कामाचे आहेत, बाहेरच्या ऑफिसेसमध्ये होणाऱ्या इतर त्रासांनाही त्यांना तोंड द्यायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यायला ही थेरपी कशी उपयोगी पडते, म्हणजे मानसिक बळ वाढवण्याकरता हे कसं आपल्याला उपयोगी पडेल?
0: नक्कीच, मी म्हणलं तसं इथे स्त्री असो वा पुरुष, म्हणजे स्त्रियांसाठी काय तर स्त्री ही अशी असते की ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी सून असते, कोणाची तरी बायको, म्हणजे बायकोचा रोल पण असतो, म्हणजे अशी प्रत्येक रोल मधनं ती जात असते. मग त्यावेळेला या सगळ्या आजच्या धावपळीच्या आणि जगात तिला बाहेर पडून काम पण करावं लागत असतं. मग याच्यातनं काय होतं की पिढ्यांचा पण यामध्ये गोष्ट असते की तुमच्या वेळेला नव्हतं असं, आता आमच्या वेळेला असं करायला लागतं. म्हणजे यांनी काय होतं तर विसंवाद म्हणायला लागतं.
1: बरोबर.
0: घरामध्ये मग ते स्त्री स्त्री मधले असू दे किंवा पुरुष स्त्री मधले असू दे, तर यासाठी घरातली स्पंदनं, मी म्हणलं मगाशी तसं घरात वास्तू तथास्तु म्हणत असते, तर हे विसंवाद टाळून आपण सुसंवाद आणू शकतो. म्हणजे काय होतं तर घरातली स्त्री जेव्हा या साधनेमध्ये येते किंवा ही साधना करायला लागते तेव्हा या सगळ्या स्तरावर ती अत्यंत बॅलन्स पद्धतीने हे करू शकते. म्हणजे मी नेहमी सांगते, मग ती ओळखीची असू दे नसू दे, मी सांगते की अगं ना मी तुला ही लिंक देते, हा रविशंकरांचा चारुकेशी घरात लावून ठेवतो. चारुकेशी रागाने काय होणार आहे, राग अगं मला कळत नाही कळला तरी चालेल, पण त्याची जी स्पंदनं घरामध्ये होणार आहेत तुला हळूहळू लक्षात येईल की त्या चारुकेशी रागामुळे घरातलं वातावरण बदलत आहे. मग काही जण तुला म्हणतील की काय ते सकाळपासून लावून ठेवलंय, तर अगदी सगळ्यांच्या कानामध्ये गेलंच पाहिजे, मला ते समोर बसून ऐकलंच पाहिजे असे कुठलेही त्याला नियम नाही आहेत. म्हणजे तुम्ही घरात कोणी लावून ठेवा आणि त्याची स्पंदनं घरात उमटू दे, तर त्याने सुद्धा तुम्हाला जो फरक पडायला लागेल आणि मग नक्की तुम्हाला ही साधना आपण करूया हे शिकून घेऊया. कारण असं नाही आहे की मला किती वर्षानुवर्ष ही साधना करायला पाहिजे, रोजच्या आपल्या प्रश्नांमध्ये पण आपल्याला बॅलन्स आत्ता मला करताना काय बाबा केलं पाहिजे, तर मी ही मुद्रा करेन, मी हा बीजमंत्र म्हणेन, मी डोळ्यासमोर हा रंग आणेन, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकता येतात. त्यामुळे इतक्या सहज आणि सोप्या गोष्टी आहेत आणि त्या बीजमंत्राचा उच्चार करून आपल्याला ती शक्ती नक्की मिळते.
1: अच्छा.
0: आणि आपल्या ते पॉइंट्स पण आपल्या शरीरातच आहेत, ती ऊर्जा केंद्र आपल्याच शरीरात आहेत, आपल्याला कोणाचा दुसऱ्याचा आधार इथे जरुरीचा नाहीये. त्यामुळे स्त्री ही सजगतेने अशा पद्धतीने जर घर बॅलन्स करू शकली तर खूप चांगला उपयोग होईल.
1: खरं. आणि म्हणजे असंच की घराघरात म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा, जर सगळीकडे अशी शांतता तिला अनुभवायला मिळाली तर ती जास्त कार्यक्षमतेने काम करू शकेल.
0: नक्की. काम करण्याची क्षमता कधी वाढेल की ती मनापासून ते करत असेल. म्हणजे मी असं सांगते ध्यानसंगीतामध्ये की तुम्ही जे काम करताय आपण काय म्हणतो ध्यान देऊन कर, तिथेच ध्यान देणं हेच तुमचं मेडिटेशन आहे.
1: बरोबर.
0: जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये ध्यान लागणं, म्हणजे मी स्वयंपाक करत असेल तर ते ध्यान देऊन करेन, मी एकीकडे फोनवर बोलते आणि स्वयंपाक करते, तर या गोष्टी आपण हळूहळू टाळून ते पूर्ण एकाग्रतेने करायला लागलो, कुठलीही मग गोष्ट असू दे त्याची सवय लागायला लागली की त्याचं समाधान आणि आनंद पण मिळायला
1: वेगळा असतो. बरोबर आहे. आणि हे कुठल्याही वयोगटात लोकांना हा मार्ग योग्य आहे, कारण जे आपण काम करतो आहोत ते

0: पूर्ण मन लावून त्या क्षणाला तिथे असणं आणि ते पूर्ण मन लावून करणं म्हणजे त्या कामाचंही समाधान आपल्याला मिळतं, आपल्या वेळेचंही नियोजन होतं आणि इतर कामांसाठी आपल्याला वेळ उपलब्ध होऊ शकतो आणि आपण इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. आणि हे इतरांना समजून घेण्याकरता कसं उपयोगी पडतं?
1: म्हणजे मी आत्ता जे बोलतीये ते तिने ऐकून त्या पद्धतीने केलं नाही तर आपलं चिडचिड होणार आहे किंवा तू म्हणतेस म्हणून मी काय ऐकू. या सगळ्यामध्ये आपलं अनाहत चक्र आपल्याला साथ देत. आपण बघ एखादी गोष्ट कोणी काही विचारलं आपल्याला निर्णय असेल तो कि मी हे करू का ग, तर आपला सहजपणाने दीर्घ श्वास घेतला जातो आणि उत्तर दिलं जातो.
0: थोडासा विचार करतो.
1: कारण दीर्घ श्वास का घेतो आपण तर तिथे आपला तो विचार म्हणजे श्वासावरच पुन्हा आहे गोष्टी. मग दीर्घ श्वास काही मी चला मी आता श्वास घेते आणि तुला

0: करतो आणि उत्तर दिलं जातं.
1: थोडासा विचार करतो
0: कारण दीर्घ श्वास का घेतो आपण तर तिथे आपला तो विचार म्हणजे श्वासावरच पुन्हा आहे गोष्टी या. मग दीर्घ श्वास काही मी चला मी आता श्वास घेते आणि तुला उत्तर देते असा म्हणून नाही घेतला जात. तर माझ्या काहीतरी निर्णयावर ही गोष्ट करणार आहे म्हणून आपण सांगतो. म्हणजे आपण दीर्घ श्वास घेतो म्हणजे आपण एकाग्र करतो तेवढ्या सेकंदापुरतं पटकन आपल्याला आणि उत्तर देतो. मग इथे मी एवढं तिला उत्तर दिलंय आणि तिने तसं नाही वागलं तर इथे चिडचिड किंवा तो दुजा भाव सुरू झाला. मग हा टाळायचाय मला विचारलंय माझं सांगून झालंय पण इथे तू घ्यायचं की नाही म्हणून इथे बुद्धांनी जे सांगितलेलं ते फार महत्वाचं आहे.
1: खरं
0: की कोणावर चिडताना तू त्याचा नोकर होतोस जसं त्यांनी एका गोष्टीत सांगितलं. मग तुला प्रत्येकाचा नोकर व्हायचंय का हा विचार या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं वाटतं मला.
1: खरं म्हणजे हे ध्यानसंगीत किंवा हे ही चक्र थेरपी स्वतःला बॅलन्स करण्याकरता तर आहेच पण आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांनाही बॅलन्स करण्याकरता म्हणजे तुम्हाला तुम्ही इतरांना जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. ठीक आहे मी सांगितलं तिने ऐकलं नाही ऐकणं ना ऐकणं तिच्या हातात आहे तिच्या काय म्हणत तिचं कर्म तिच्याजवळ असं आपण म्हणू शकू आणि माझं काय कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे हा समाधान आपल्याला आहे. म्हणजे इतरांशी असलेले संबंध चांगले होऊ शकतात आपण आपल्या कामामध्ये चांगल्या तऱ्हेने योगदान देऊ शकतो पूर्ण कार्यक्षमतेने आपण काम करू शकतो आपल्या मनाची स्थिरता राहते आपल्या मनाला समाधान मिळतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होऊन आपलं शरीर स्वास्थ्यही चांगलं राहू शकतं.
0: म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने हे शिकवत असताना सांगत असते की मूलाधार मुळे काय होणार आहे स्थिरता येणार आहे. मग ती सगळ्या स्तरावर आहे मानसिक शारीरिक मग त्याच्यामुळे असलेली आर्थिक सामाजिक सगळ्या स्तरावर. पुढे काय आहे तो ओटीपोटाची इथे स्वादिष्ठांचक्र आहे तिथे निर्मिती क्षमता आहे किंवा उत्साह आहे. म्हणजे काय तुमचं मन एकदा स्थिर म्हणजे तुमच्याकडे स्थिरता आल्यानंतर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळंच घडेल कारण तुमची स्थिरता आली.
1: बरोबर.
0: पुढे काय आहे तर मणिपूर आहे तो आत्मविश्वास देतो म्हणजे आपल्या बरगड्यांच्या खाली त्याचं स्थान आहे. तिथे लक्ष केंद्रित करून तुम्ही बीजमंत्र किंवा तो रंग समोर आणायचा आहे किंवा त्या देवतेचं स्मरण करायचं आहे असं प्रत्येक चक्राचं आहे. तर मणिपूर चक्र काय आपल्याला करताय तर निर्भर बनवताय कारण मला स्थिरता आली आहे माझं निर्मिती छान झाली आहे कुठल्या तरी कामाची मग आता मी त्यामुळे निर्भर झाली आहे म्हणजे मला आत्मविश्वास माझा वाढलाय त्याच्यामुळे.
1: बरोबर.
0: त्यामुळे मणिपूर चक्र तुमचा आत्मविश्वास वाढवतं. मग आत्मविश्वास वाढल्यामुळे पुढे काय तर हृदय चक्रावर अनाहत चक्र. मग अनाहत चक्र काय करताय तर आनंद तुला आवडो ना आवडो मी काम केलेल्याचा मला आनंद आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे आनंद हा आपल्या स्वतःसाठी. मग या सगळ्या खालच्या स्थिरतेमुळे नवनिर्मितीमुळे आत्मविश्वासामुळे आनंदामुळे माझी वाणी कंठचक्र विशुद्ध चक्रातून गोडच बोललं जाणार
1: आहे. हो,
0: तिथे मी कोणाला दुखावणार नाहीये.
1: बरोबर.
0: मग पुढे आज्ञाचक्र आहे जे आपल्या दोन गोयांच्या मध्ये ते आपल्याला त्यामुळे योग्य का अयोग्य चांगलं का वाईट या गोष्टी नक्की दाखवणार आहे.
1: विवेक आपला जागृत
0: ठेवणार आहे. आणि मग सहस्रार तिथे आपण म्हणतो कुंडलिनी जागृती. मग तू म्हणतेस तसं आपण नातेसंबंध किंवा या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं असतो. मग तिथे कुठलाही दुजाभाव नाही द्वैत अद्वैत नाही सगळ्याच्या पलीकडे जाऊन सहस्रार चक्र माझं बॅलन्स झालं. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते काम देत राहतं आणि हे तर रोजच्या आयुष्यात आपल्याला इतक्या ठिकाणी उपयोगी पडू शकतो.
1: बरोबर आहे. पण मग याची पद्धती काय की आधी तुम्ही ध्यान लावायचं मग प्राणायाम श्वासाकडे लक्ष द्यायचं मग त्या त्या चक्राचा जो बीजमंत्र आहे तो म्हणायचा त्याचं देवतेचं स्मरण करायचं त्याचा
0: रंग आहे तो डोळ्यासमोर
1: हा अशा तऱ्हेने हे चक्र थेरपी चालते.
0: मग आता याच्यासाठी तुम्ही आसन घेऊन बसलात अगदीच योग्य. नाही जमलं जसं तू म्हणलीस की महिलांसाठी आपण करतोय मला वेळच नाहीये या साधनेला हे तुम्ही जाता येता सुद्धा डोळ्यासमोर आणू शकता. तुम्ही एक लाल रंगाची पर्स जवळ ठेवू शकता लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवू शकता की राहू दे मला स्थिरता राहू दे. कारण काय त्यानिमित्ताने मी सजग राहते की मला ही स्थिरता आली पाहिजे, मग नुसतं ते

0: आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे हे तुम्हाला अवगत असो अगर नसो, ते त्या ऐकण्याने आपल्या शरीरावर मनावरती परिणाम होतो, तो नक्कीच सकारात्मक असतो. आणि ते जर सजगतेने आपण ऐकलं तर त्याचा जास्ती परिणाम होतो, आपली क्रियाशक्ती कार्यशक्ती वाढते, सर्जनशीलता वाढते.
1: सजगतेने ऐकण्यासाठी नुसतं ऐकणं नाहीये, तर ते आपल्या त्या त्या शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित करून परिणाम होण्यासाठी ऐकणं.
0: हो बरोबर बरोबर आहे. तर हे सगळं या चक्र थेरपीमध्ये आणि ध्यानसंगीतामध्ये आपल्याला साध्य करता येतं. आणि ही थेरपी अशी आहे की कोणा डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा कोणाकडे तरी जायला पाहिजे असं नाही. एकदा आपण ते शिकवून घेतलं की आपलं आपल्याला सुद्धा करता येतं, आपण आपल्या घरातल्यांनाही सांगू शकतो. आणि अशा तऱ्हेने म्हणजे सामाजिक शांतता आणण्याकरता सुद्धा याचा उपयोग
1: आहे. नक्की.
0: आणि फार मोठा त्याच्यात काही साधन लागत आहे किंवा फार मोठे त्याला काही वेळ द्यावा लागतो आहे असंही नाहीये. ह्या आपण सहज जाता जाता करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यातनं सगळी शाश्वत मूल्य आपली जपली जाणार आहे की इतरांना समजून घ्या, इतरांशी चांगलं वागा, सत्सद्विवेक बुद्धी पाळा आणि एकूणच शांतता समाधान समाजात असू दे, यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. आणि हा खरंच आजच्या जगामध्ये सध्याच्या या सगळ्या बाहेरच्या परिस्थिती आपल्याला बघताना असं जाणवतं की आजच्या जगामध्ये हे अत्यंत उपयोगी असं साधन आहे आणि त्याचा खरंच उपयोग सगळ्यांनाच होऊ शकतो. आबालवृद्ध सगळ्यांनाच आपण त्याचा उपयोग करून देऊ शकतो. तर योग आणि संगीत असा दोन्हीचा मिलाफ या उपचार पद्धतीमध्ये आहे. आणि 21 जून या जागतिक संगीत दिन आणि जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने आपण हे सगळं आज इथे बोललो. खूप छान माहिती तुझ्याकडून मिळाली आणि खूप वेगळी दिशा या विचारांना मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रकल्पांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद. मला इथे बोलावलं, विषय मला इथे सांगता आला आणि एवढ्या सविस्तर पद्धतीने सांगता आला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.
0: सख्यांनो, ध्यान संगीत चक्र थेरपी आपल्या जीवनाला एका उन्नत पातळीवरती घेऊन जातं हे आताच आपण ऐकलं. आपल्या भारतीय परंपरेत संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर परमेश्वराच्या आराधनेचं माध्यम आहे. अशा या संगीताचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात योग्य तऱ्हेने करून घ्यावा यासाठीच हा सगळा आज प्रवास आपण जाणून घेतला. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त करण्याची अनुमती द्या. मी यशस्वी पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुद्धा आज होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 मध्ये 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळं गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली. उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली. भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव ऍडमिरल नुत्तपोल ड्युनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता

व्यवस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी एमएमआरडीआयचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दिपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाइट गॅसिफिकेश प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनेल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती सामग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: प्लांट में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो. उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर. देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है. जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48

मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले. G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चासत्रात भाग घेणार आहेत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,747 कोटी रुपये इतकं होतं त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार

0: यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं सहा आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आलं आहे, तर त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली आहे. मुद्गल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 22 षटकात 2 बाद 163 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: उनका ये गाना लता मंगेशकर की आवाज थी. मजरू सुल्तानपुरी के बोल और सचिन देव बर्मन का संगीत था. भाई मोबाइल की दुनिया से बाहर आई है मंजरी जी.
2: देखिए
1: श्रोताओं की टिप्पणियों में खो गई है पता है.
2: ममता जी देखिए उधर भी हमें ध्यान रखना पड़ता है कि हम जब उनके विषय जो संदेश लिखते हैं उनको भी हमें वहां से निकाल के लाना है अपने पास और आपको भी देना है. तो उधर उलझे हुए थे लेकिन ऐसा नहीं है. मेरा दिमाग लगा हुआ है कि आज जो हम बात करने वाले हैं विश्व मरुस्थलीकरण और सूखा रोकथाम दिवस के बारे में. तो देखिए धरती पर जो हरियाली है उसकी सुंदरता को चार चांद जो है वो हरियाली ही पेड़ पौधे ही लगाते हैं और इसके बिना हम जीवन की कल्पना भी नहीं कर सकते क्योंकि हम सभी को जो भोजन मिलता है या पानी औषधियां फल फूल सब इन्हीं वृक्ष पेड़ पौधों के द्वारा ही तो मिलता है ना ममता जी.
1: बिल्कुल सही बात है. प्रकृति है तो हमारा वजूद है. इसके बिना जीवन कुछ है ही नहीं, अधूरा है. हमारे पूर्वजों ने जो प्रकृति को संरक्षण के लिए जो कोशिशें की है उसका ख्याल हमें भी रखना चाहिए. असंख्य जो पौधे उन्होंने लगाए हैं पेड़ के रूप में फलित हो रहे हैं, जो जैसे आम है, जामुन है और तरह तरह के पेड़ हैं और खेतों में जो फसलें उन्होंने उगाई हैं और वो खेत अब आज भी लहलहाते हैं. मतलब पीढ़ी दर पीढ़ी बाग और खेत चले आ रहे हैं. लेकिन हमारी क्या भूमिका होती है उसे उपजाऊ बनाए रखने के लिए, ये बहुत इंपॉर्टेंट है, बहुत महत्वपूर्ण है कि हमें भी अपने स्तर पर कोशिश करनी चाहिए. आधुनिकता की दौड़ में इस कदर हम भागे जा रहे हैं कि सोचते भी नहीं कि शहरों के नवीनीकरण से जो धरती है वो चोटिल हो रही है. जंगलों में पेड़ की कटाई हो रही है, खेतों को शहरी विकास के चक्कर में खत्म किए जा रहे हैं. आने वाली पीढ़ी के लिए हम क्या छोड़ेंगे ये आज ही सोचना होगा हमें, वरना जो धरती की उर्वरा क्षमता है वो नष्ट हो जाएगी, बची नहीं रहेगी.
2: बिल्कुल सही बात है. और जब क्या कहते हैं कि जब धरती जो उपजाऊ शक्ति खो देती है तो उसमें ना भी आप पेड़ पौधे लगाने की सोचिए उसमें से कुछ भी निकलता नहीं है, तो वो स्थिति

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींना नमस्कार. युवानीच्या स्टेट्यून सत्रात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते. जिस उम्र में लोग जिंदगी के ख्वाब बुनते हैं उसने अपनी पूरी उम्र एक मुल्क के नाम लिख दी. तख्त उसका था मगर फिक्र वतन की थी. वो रानी कम आजादी का पहला ख्वाब ज्यादा थी. झांसी की मिट्टी आज भी ये सदाई देती है. वफा की आखिरी हद लक्ष्मीबाई होती है. मित्रांनो, वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर ज्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते ती भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. भारतीय इतिहासात त्यांना एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणून ओळखले जाते. त्यांचा दृढ निश्चय अतुलनीय होता. त्यांना भारताची जोन ऑफ आर्क म्हणून व्यापकपणे ओळखले जाते आणि भारताच्या पहिल्या मुक्ती लढाईतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. लक्ष्मीबाईंनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि भारतीय इतिहासावर अमिट छाप पाडली. देशभक्ती आणि आपल्या देशाबद्दल अभिमानाने भरलेली ती एक कन्या आणि राणी म्हणून मिळणे हे भारताचे भाग्य होते. महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढेगावचे होते. राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला. त्यांचे वडील व्यवसायानिमित्त पुणे आणि सातारा येथे स्थायी झाले होते. नेवाळकर कुटुंब मूळचे कोट रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली आणि कालांतराने झांशी संस्थानची सुभेदारी दिली. इसवी सन 1818 नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झांशी वंश परंपरागत ताब्यात घेऊन महाराजा ही पदवी धारण केली. राणी लक्ष्मीबाई धोरणी चतुर युद्धशास्त्र निपुण शूर आणि थोर नेतृत्वगुण असणाऱ्या होत्या. त्या जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, परंतु राजघराण्याशी संबंधित व्यक्ती

मध्ये वावरत वाढल्या होत्या. त्यांचे पालन पोषण पेशव्यांचे राजवाड्यात झाले आणि पेशवा बाजीराव दुसरे यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखे वागवले. ते त्यांना चबिली असे म्हणत, ज्याचा अर्थ खेळणारी असा होतो. नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्यासोबत ती वाढत असताना त्यांना मार्शल आर्ट्स, तलवारीने लढणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा असामान्य संगोपनामुळे राणी लक्ष्मीबाई त्यांच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा अधिक स्वतंत्र होत्या.

राजवाडे आणि मंदिरांमध्ये फिरताना लक्ष्मीबाईंना पालखीऐवजी घोड्यावर स्वार होणे जास्त आवडायचे. मनाची एकाग्रता, चपळता, शरीराचं तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या. 19 मे 1842 रोजी त्यांचे विवाह झांशी संस्थानचे राजे श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झांशीच्या प्रजेत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. मात्र दरबारचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांना पसंत नव्हते, त्यामुळे राणीने आपला वेळ स्वतःच्या कौशल्यांना जपण्यासाठी वापरला. त्यांनी रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी आणि तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला, परंतु तो 3 महिन्यांचा असताना मृत्यू पावला. या दुःखातून गंगाधरराव खचले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव असे ठेवले. 21 नोव्हेंबर 1853 रोजी महाराज गंगाधररावांचे निधन झाले. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी दामोदरराव यांना झाशीच्या सिंहासनाचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता देण्यास नकार दिला, कारण तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी भारतीय संस्थाने काबीज करण्यासाठी सुरू केलेल्या धोरणाचा उल्लेख डॉक्ट्रिन ऑफ

0: लॅप्सचा होता. लॉर्ड डलहौसीच्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकात विस्ताराच्या योजना स्पष्ट करताना विनायक दामोदर सावरकर लिहितात, केवळ पंजाबच नव्हे तर ब्रह्मदेशाचे विस्तृत अधिराज्य गिळंकृत करूनही डलहौसीची भूक समाधानी नव्हती. भारताच्या सीमा वाढल्या असल्या तरी आत प्राचीन राज्यांच्या कबरी होत्या, त्यामुळे डलहौसीने त्यांना उपटून टाकण्यास आणि सर्व काही समतल करण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ खूप मौल्यवान जागा व्यापली नाही तर त्या कबरींमधून एके दिवशी भारताच्या चुकांचा बदला घेणारे उदयास येतील अशी भीती होती. ईस्ट इंडिया कंपनी भारतीयांविरुद्ध वापरत असलेल्या अनेक दडपशाही उपायांपैकी एक म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. भारत धार्मिक छळ, राजकीय मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण यासारख्या संघटनांना तोंड देत होता. त्याच्या शतकानुशतके जुन्या स्थापित संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.
1: देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए. भारत

10 जून 1857 रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडच्या सम्राज्ञी म्हणून घोषणा केली. झांसीच्या राजदरबारात त्यांना बिरुदावली लावली जायची. जेव्हा त्या शाही पोशाखात, विशेषतः महाराष्ट्रीय नववारी साडी, खांद्यावर शेला किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगारखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या, तेव्हा ही बिरुदावली त्यांना दिली जायची. 1853 मध्ये महाराणी लक्ष्मीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी राजमहालाच्या अंगणात एक महिला सेना तयार केली होती. या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. इसवी सन 1857 ते 1858 स्वातंत्र्य युद्धात या नारी सेनेने इंग्रजांविरुद्ध लढा देत महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतला होता. त्यानुसार 13 मार्च 1854 रोजी झांसीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. दत्तक विधान नामंजूर करून झांसी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने मेरी झांसी नहीं दुंगी असे स्फूर्तीदायक उद्गार काढले. कंपनी राजवटी विरुद्ध आणि त्याच्या मार्गांविरुद्ध सुरू झालेला मोठा उठाव जून 1857 मध्ये झांसीला पोहोचला. राणी लक्ष्मीबाईंच्या सक्षम राजवटीत झांसी लवकरच स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा गड बनला. 5 जून 1857 रोजी झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे 22 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राजकर्त्या झाल्या, परंतु त्यांच्यासमोर अत्यंत बिकट परिस्थिती होती. मनुष्यबळाची कमतरता आणि रिकामा खजिना यामुळे प्रजेच्या मनात असुरक्षिततेची भावना. तरीही राणी लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी जुन्या विश्वासू लोकांना परत बोलावून त्यांना महत्वाची पदे दिली. दिवान लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर वडील मोरोपंत तांबे यांना खजिनदार नेमले. लक्ष्मणरावांचे भाऊ, मुलगा मुनसब भोलानाथ आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळवून राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मिती केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. यामुळे झांशीवर हल्ला करू पाहणाऱ्या ब्रिटिशांना राग आला. झांशीवर हल्ला करण्याची जबाबदारी सर ह्यू रोज यांना देण्यात आली, परंतु झांशीच्या भूमीवर पाऊल ठेवताच इंग्रजी सैन्याचे मोठे नुकसान झाले. शत्रूला पुरवठा रोखण्यासाठी राणीच्या आदेशानुसार झांशीच्या सभोवतालच्या सर्व जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. शेतात धान्याचा एक तुकडाही नव्हता, कुरणात गवताचा एकही तुकडा नव्हता, त्यांना आश्रय देणारे एकही झाड नव्हते. पण इंग्रज झांशीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. ही सर्व परिस्थिती पाहता लक्ष्मीबाईंनी क्रांतिकारी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ग्वाल्हेर राज्यात सैन्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या सक्रिय सहभागाने आणि सामरिक कौशल्याने सर्वांना प्रेरणा दिली.

झाशीचे लोक देशाच्या यशासाठी प्रार्थना करत होते. येथील मंदिरे युद्धभूमीवर गेलेल्या सैनिकांना आशीर्वाद देत असत आणि परत आलेल्या जखमींची काळजी घेत असत. दरम्यान 21 मार्च 1858 रोजी सकाळी सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झांशीजवळ आला. त्याने राणीला निशस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले. ब्रिटिशांच्या विश्वासघातामुळे आणि अन्यायामुळे भारतात परकीय शासन नको अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्यास नकार दिला. त्याचवेळी त्यांनी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्याची सूचना केली. उत्तम सेनानी आणि कर्तव्यगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झांशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या. सुरुवातीला झांशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज, नालदार, भवानी शंकर, कडक बिजली या तोफांनी चांगला प्रतिकार केला. गौस खान याने तर तोफेमधून असा मारा केला की 2 शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झांशीतील लोक त्यांना धन्यवाद देतात. युद्धाच्या 9व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफा बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ती खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम झाले, ज्यामध्ये स्त्रियांनी चुना, दगड आणि विटा ने आण करण्याचे काम केले. शेवटी झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा होत असे. ही विहीर आणि दारूगोळा तयार होणारा कारखाना इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. अशा परिस्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. 31 मार्चला तात्या टोपे यांचे सैन्य आले, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावर लढण्याचे आवाहन केले. त्यांनी सैनिकांना आश्वासन दिले, रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन. राणीचे डावे उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि गौस खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले. तेव्हा परिस्थिती बिकट झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत आणि सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी स्वतः रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा

0: शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य आणि शौर्य पाहून यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून राणीने रातोरात झांशी सोडण्याचा निर्णय घेतला. सतत 11 दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचे साक्षीदार ह्यू रोजने नंतर म्हटले, राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती. झाशीतील पराभवानंतर 3 एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावाला पाठीशी बांधून किल्ल्यावरून खंदकात उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच आणि काल्पी येथील पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांसह 30-31 मे 1858 रोजी ग्वाल्हेरला पोहोचल्या. तिथेही त्यांनी स्वस्थ न बसता सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैनिकांची चौकशी करीत इंग्रजांना रोखण्यासाठी रणनीती आखत होत्या. 16 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. 17 जून 1858 रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बाबा गंगादास यांच्या मठात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झाशीच्या राणीचे वर्णन करताना सर ह्यू रोज म्हणाले, राणी तिच्या शौर्य, हुशारी आणि चिकाटीसाठी उल्लेखनीय होती. तिच्या अधीन स्थानांबद्दल तिची उदारता अमर्याद होती. हे गुण तिच्या पदासह एकत्रितपणे तिला बंडखोर नेत्यांपैकी सर्वात धोकादायक बनवत होते. भारतीय विद्रोहाने फक्त एकच पुरुष निर्माण केला होता आणि तो पुरुष एक महिला होती. तिच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी कर्नल मॅलेसन यांनी हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी खंड 3 मध्ये लिहिले, ब्रिटिशांच्या नजरेत तिच्या चुका काहीही असल्या तरी तिचे देशवासी नेहमीच लक्षात ठेवतील की ती तिच्या देशासाठी जगली आणि मरण पावली. भारतासाठी तिचे योगदान आपण विसरू शकत नाही. 1857च्या क्रांतिकारी युद्धात ब्रिटिश वसाहतवादाला सर्वात शक्तिशाली सर्वव्यापी प्रतिकार मिळाला. मातृभूमीच्या मुक्तीचे एक समान ध्येय विविध वर्ग, पंथ आणि धर्मांच्या लोकांना कसे जोडू शकतो आणि त्यांना राष्ट्रीय संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी एकत्र कसे आणू शकते हे याने दाखवून दिले. आपण भारताच्या स्वातंत्र्याचे 79 वर्षे साजरे करणार असताना ही भावना पुन्हा जागृत आणि आदरणीय झाली पाहिजे. राणी लक्ष्मीबाईंनी दिलेल्या बलिदानांना तीच खरी श्रद्धांजली असेल. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 18 जून या वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

श्रोत्याहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया गोलमाल या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर याचं गीत, संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते.

श्रोते हो, ठीक 6:20 आपण ऐकणार आहात संस्कृत समाचार. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: G7 इत्यस्य नेतारः वैश्विक स्थिरतां सुरक्षा सहकारं बहुराष्ट्रीय संघटित अपराधस्य प्रतिकार प्रयत्नांच केन्द्रीय मानाः घोषणानां श्रृंखलाः स्वीकृतवन्तः। फ्रांस देशस्य एवियान नगरे G7 इति शिखर सम्मेलनेन समं प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अमेरिका देशस्य राष्ट्रपतिना डोनाल्ड ट्रम्पेन सह मेलनं करिष्यति। रक्षामंत्री राजनाथ सिंह भारत से सार्वभौमता निर्विवाद्यमिति कथयन आतंकवादम विरुद्ध सर्जिकल स्ट्राइक्स बालाकोट ऑपरेशन सिंदूर इत्येतानि च निर्णायकानि कार्याणि इति उदघोषयत्। भारतस्य रक्षोत्पादनं निवर्तमान वित्तीय वर्षे 10.78 लक्षं कोटि रूप्यकाणि अभिलेख्यं यावत् वर्धितम् इति वार्ताः।
1: श्रोते हो, आईसीसी वुमन्स T20 विश्व चषक स्पर्धा 2026 अंतर्गत
0: बालाकोट ऑपरेशन सिंदूर इत्येतानि च निर्णायकानि कार्याणि इति उदघोषयत्। भारतस्य रक्षोत्पादनं निवर्तमान वित्तीय वर्षे 10.78 लक्षं कोटि रूप्यकाणि अभिलेख्यं यावत् वर्धितम् इति वार्ताः।
1: श्रोते हो, आईसीसी वुमन्स T20 विश्व चषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड्स संघादरम्यान खेळला जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन मॅच संपेपर्यंत फक्त रेडिओ सेटवर आणि डीटीएच आणि डीआरएमवर आपण ऐकू शकाल। हे प्रत्यक्ष वर्णन आपण मोबाईल ऍपवरती ऐकू शकणार नाही। संध्याकाळचे 6:30 होत आहेत। सादर करीत आहोत कार्यक्रम बलसागर भारत हो।

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, आपण रोज घरगुती गॅसचा वापर इंधन म्हणून करतो. तो सहज आणि सोप्या पद्धतीने वापरता येतो. त्यात ना धुराची कटकट असते, ना लाकूड फाट्याची. पण इतक्या सहज सोप्या इंधन प्रकाराची काहीतरी काळजी घ्यावीच लागत असेल ना. नाहीतर आग लागणं, स्फोट होणं अशा अनेक घटना घडतात आणि त्याबाबत आपण वाचत सुद्धा असतो. तर या इंधनाची काय दक्षता बाळगावी लागते, सुरक्षिततेचे काय नियम पाळावे लागतात, याविषयी सविस्तर माहिती करून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन माणिकराव सोळंके, जे गेली 10 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं घरगुती वापराचा जो गॅस सिलेंडर आहे त्याच्या दक्षतेसंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत. पण अशा वेगळ्या क्षेत्रात कार्य करावं याची सुरुवात नेमकी कुठून झाली?
1: याची सुरुवात तर आम्ही नागपूरमधूनच केलेली आहे. असं आहे की जेव्हा मी माझ्या घरून बघितलं की जेव्हा आपल्या घरी घरगुती गॅस, तर माझी आई किंवा माझे वडील जे कोणी आहेत ते आपला घरगुती सिलेंडर जो आहे तो सरळ डिलिव्हरी बॉयकडनं आपल्या स्वयंपाकघरात नेतो आणि ते स्वयंपाकाला सुरुवात करतात. तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपण आपल्या घरी जर समजा अशा पद्धतीनं होत आहे तर हे सगळीकडेच होत आहे. तर मग आपण याच्याविषयी जर जनजागृती केली आणि लोकांना लोकांचे अधिकार म्हणजे ग्राहकांना ग्राहकांचे अधिकार जर पटवून दिले तर याच्यामध्ये जे होणारे स्फोट्स आहेत, त्याच्यामध्ये होणारे जे धोके आहेत ते टाळता येणार. हल्ली आपण बघितलं आहे की लोकसभेमध्ये पण हा एक प्रश्न

0: चाललं होतं की याच्यामध्ये वर्षाला 1000 जवळपास ब्लास्ट होतात आणि एकदम धोकादायी पद्धतीने हजारो लोकांचे याच्यामध्ये जीव जातात. तर याच्यामध्ये आपण सतर्कता बाळगली पाहिजे, याच्यामध्ये आपण सावध राहिलं पाहिजे.
1: पण मग सावध राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कारण रोजच्या वापरातला आपला गॅस सिलेंडर आहे, त्याची काळजी नेमकी कशी घ्यायची?
0: बघा, आपल्या घरी येणारा जो गॅस सिलेंडर आहे, सर्वात पहिले तर आपण मोजून घ्यायला पाहिजे ते. त्याचं वजन काटा जे आहे जो डिलिव्हरी बॉय आहे त्याच्याकडेच असतो, नंबर एक. नंबर दोन, त्याच डिलिव्हरी बॉयकडे लिकेज डिटेक्टर असतात, पीडीआय किट ज्याला म्हणतात ते. एक ओरिंग चेक करायचं असतं आणि एक वॉल चेक करायचं असतं. आणि हे सर्व डिलिव्हरी बॉयकडे आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएलच्या डीलर्सनी ते दिलेले आहेत, म्हणजे केंद्र सरकारने ती व्यवस्था केलेली आहे की लिकेज कसे चेक करायचे. तिसरं जर म्हटलं तर आपण सिलेंडरवरती एक व्हॅलिडिटी लिहिलेली असते, म्हणजे जसं D25, जसं उदाहरणार्थ डी एक आकडा असतो 26, तर त्यामध्ये असं आहे की म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे ए, त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून बी, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सी, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर डी, म्हणजे ह्या जे आकडे आहेत ते आपल्याला दर्शवतात की याची व्हॅलिडिटी म्हणजे याचा इथपर्यंतची कालावधी आहे. तर ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.
1: अच्छा, आणि मग ही सगळी तपासणी केल्यानंतर आपण तो सिलेंडर आपल्या ताब्यात घ्यावा.
0: हो, ही सगळी तपासणी केल्याच्या नंतर त्याच्यावरती जे भूगदान आहे ते तेवढंच आपण दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे बिल येते, स्लिप येते, तेवढंच द्यायचं. हल्ली काय होतंय की आपलं घर समजा दुसऱ्या मजल्यावरती आहे, तिसऱ्या मजल्यावरती आहे, चौथ्या मजल्यावरती आहे, आणि डिलिव्हरी बॉय जे आहेत ते आपल्याकडनं अतिरिक्त शुल्क पण घेतात कधी, तर याला ओव्हर चार्जिंग होते आणि याच्यावरती 1-1 लाख रुपयापर्यंत पेनॉल्टी लावल्या जातं. तर हा एक विषय खूप महत्वाचा आहे. ग्राहकांची जी आहे ना, ही अशा प्रकारे फसवणूक पण होते. तर हे ओव्हर चार्जिंग वगैरे करायची गरज नाही. एखाद्या वेळेस आपल्याला आता कृत्रिम टंचाई भासत आहे घरगुती गॅस सिलेंडरची, त्याच्यामध्ये गोडाऊन मधून घेऊन जा वगैरे असं येतात, तर त्यावेळेस आपल्याला एका सिलेंडरवरती 70-75 रुपये कमिशन असते डीलरचं, आणि त्याच्यामध्ये 30-35 रुपये हे जे चार्जेस आहे हे डिलिव्हरी बॉयचे जे आहे ट्रान्सपोर्टेशनचा जो चार्जेस आहे ते आहे. जर आपण जर तिथून जर घेत असेल तर ते कापून द्यावा.
1: अच्छा, त्यांच्या गोडाऊन मधून जर आपण आणत असू तर डिलिव्हरी चार्जेस कापून द्यायला हवेत आपण पैसे त्यांना. ओके, पण आता तुम्ही जसं म्हणालात तसं काही कारणामुळे जगभरच गॅसची कमतरता भासते, तर बेकायदेशीर गॅसचं रिफिलिंग बऱ्याचदा होताना दिसतं, तर त्याच्यात नेमके धोके काय असू शकतात?
0: बघा, गॅस अवैध रिफिलिंगचे 4-5 प्रकार आहेत. एक तर प्रकार असा आहे की म्हणजे 14 किलो 200 ग्रामचं जे आपलं घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्यामधून ते 2 किलो 5 किलो जे गॅस सिलेंडर असतात त्याच्यामध्ये ते पलटी करून देतात. हल्ली विद्यालयीन जे विद्यार्थी आहेत ते वापरतात, तर ते पण अशाच एखाद्या ठिकाणावरनं ते पाईपच्या माध्यमातून ते भरून घेतात. दुसरी असं आहे की काही गॅसच्या ज्या वाहनं आहेत त्या वाहनांमध्ये पण घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर तिसरं असं आहे की व्यावसायिक जे गॅस सिलेंडर आहेत 19 किलोची टाकी म्हणा किंवा इतर आकाराची, त्यामध्ये पण हे घरगुती जे आपला सिलेंडर आहे ज्याला आपण मुंबईमध्ये बाटला म्हणतो ते पलटवून टाकतात आणि त्याचे म्हणजे भाव जे आहेत ते कमी असतात घरगुतीचे आणि व्यवसायाचे जास्त असतात, कारण का त्याच्यामध्ये जीएसटीचा फरक असतो. यामध्ये जीएसटी 18% जीएसटी असते आपल्या कमर्शियलमध्ये आणि व्यावसायिकच्या याच्यामध्ये 5% असते, तर 13% जीएसटीचा फरक आणि किमतीमध्ये पण फरक आहे. म्हणजे साधारण आज 3200 रुपयाचं 19 किलोची टाकी मिळते आणि घरगुती टाकी 950 किंवा 60 रुपयाचं जवळपास आहे. तर हा खूप मोठा फरक आहे. किलोच्या मागे जे आहे ते 30-35 रुपयाचं हे आहे. तर या सगळ्या भानगडीसाठी लोक हे अवैध काम करायला समोरे गेलेले आहे, तर याच्यावरती कारवाई सरकार तर करत आहे, पोलीस विभागही करत आहे, म्हणजे फूड अँड सिव्हिल सप्लायन्स म्हणजे त्याला आपण आपल्या मराठी याच्या जर म्हटलं अन्नधान्य पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग आहे ते यावरती कार्य करते. आणि इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट 1950 Clause 3 and 7 अंतर्गत त्याच्यावरती कारवाई होतात. आणि यामध्ये खूप मोठ्या प्रकारचे हे काळा बाजार करताना खूप मोठा धोका पत्करावा लागतो. तर हल्ली यावरती कारवाई चालू आहेत, हे सगळं करत आहेत, परंतु

0: ग्राहकांनी जर आपला अधिकार म्हणून जर हे जाणून घेतलं आणि घरगुती गॅस सिलेंडर घरीच जर वापरला तर हे धोके आपण कमी करू शकतो.
1: बरोबर सर, खूप छान माहिती तुम्ही देत आहे. पण गॅस सिलेंडर आता बऱ्याचदा वेळेवर मिळत नाही किंवा इतके दिवस झाल्याशिवाय तो बुक करता येत नाही, त्यामुळे मग बऱ्याचदा त्याची अवैध मार्गाने विक्री केली जाते आणि खरेदी होते. पण मग अशा गोष्टी लक्षात आल्या तर काय पावलं उचलायला हवीत?
0: बघा, आज सरकारने जे काय आता टंचाई चालू आहे, कृत्रिम टंचाई चालू आहे, त्याच्यामध्ये सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत की आपला सिलेंडर जे आहे 25 दिवसांनी आपल्याला बुक करता येतो. 25 दिवसाच्या नंतर ते 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या घरी डिलिव्हरी येते. आता DAC एक कोडिंगचं जे काम आहे ते चालू केलं आहे, म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड येतो ग्राहकाला. तर जे ग्राहकाला कोड आला, तर तो जो डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड जर आला तर ते ग्राहकांनी फोनवरती कोणाला देऊ नये. जोपर्यंत आपल्या घरी डिलिव्हरी होत नाही आणि तो डिलिव्हरी बॉय जो आहे तो डिलिव्हरी बॉय नसून तो सुरक्षा दूत आहे आमच्यामध्ये, तर त्याच्यासोबत ते शेअर करावं, इतर कोणाला नाही. आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपला सिलेंडर बुक झालेला आहे आणि ते आपल्याला 2-3 दिवसात मिळत नाही आहे, तर तुम्ही त्याची तक्रार तुमच्या IOCL, BPCL, HPCLच्या जे पुस्तक आहे तुमचं, त्याच्यावरती जे टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती पण तुम्ही करू शकता. आणि जे तुमची गॅस एजन्सी आहे त्यांना टेलिफोनिकली पण तुम्ही सांगू शकता आणि ते तुम्हाला तुमचा सांगेल की कधी तुमच्याकडे डिलिव्हरी होणार.
1: पण मग आपल्या सामान्य पोलीस स्टेशनला जाऊन आपण करू शकतो याची तक्रार?
0: नाही, तुम्हाला डिलिव्हरी भेटत नाही त्याच्यासाठी नाही, पण जर काळा बाजार होत असेल कुठे आणि तुमच्या जर ते लक्षात आलं तर जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार देऊ शकता किंवा पुरवठा विभागामध्ये पण ते त्याची तक्रार देऊ शकता. आणि जर समजा जर तुम्हाला तुमच्या अधिकाराचा सिलेंडरचा काळा बाजार होत आहे किंवा तो मिळत नाही आहे बरोबर आणि दुसरीकडे वापरला जातो, तर त्यावेळेस हे स्टेप्स तुम्ही उचलू शकता.
1: अच्छा. आणि आपण असंही बऱ्याचदा बघतो की एकच ग्राहक असतो पण त्याच्या नावावर अनेक सिलेंडर दिले जातात किंवा अनेक वेळा बुकिंग केलं जातं, तर हे कशा प्रकारे घडतं आणि त्यावेळी काय करायचं?
0: बघा, असं आहे, मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन्स म्हणजे MDGच्या अंतर्गत एका ग्राहकाच्या नावी एकच सिलेंडर किंवा एकच कनेक्शन दिले जातात. जर त्याच्या कसं असतंय की एकच ऍड्रेस असते, फक्त फ्लॅट नंबर किंवा घराचा क्रमांक असा बदलून ते एकाच परिवारातल्या 2-3 लोकांच्या नावाने ते सिलेंडर दिलेले आहेत, पण त्याच्यावरती आता हल्ली त्याच्यावरती कारवाई होणं चालू झालेली आहे आणि डुप्लिकेट कनेक्शन्स म्हणून ते बंद करून ते गव्हर्नमेंट जे आहेत ते त्याच्यावरती नियंत्रण ठेवत आहे.
1: अच्छा.
0: आणि हे काम युद्ध पातळीवरती आता सुरू आहे. जिकडनं तिकडनं आता हे बातम्या येत आहेत की 80,000, 20,000, 30,000 असे कनेक्शन ते डुप्लिकेट कनेक्शन ते काढून घेत आहेत.
1: अच्छा, खूप छान. खरं तर शासन किंवा सरकार बऱ्याच गोष्टी ग्राहकांसाठी करत असतं, पण ग्राहकांनी स्वतः सजग राहणं हे सुद्धा तितकंच आवश्यक असतं, नाही का? आता तुम्ही म्हणालात तसं गॅसची टंचाई भासते. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की अनेक वेळा गॅसचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो, जिथे की गॅस तुम्हाला 10 दिवस पुरणार असेल तर तो 5-6 दिवसच पुरतो. तर त्यासंबंधी तुम्ही काय सांगाल की गॅस योग्य तऱ्हेने कसा वापरावा आणि त्याची सुरक्षितता कशी लक्षात घ्यावी?
0: बघा, आपल्या घरी जेव्हा गॅस सिलेंडर येतं ना, तर तेव्हा सर्वात पहिले जर तुम्ही वजन करून जर घेतलं तर गॅस सिलेंडरच्या गॅसची जी आहे वजन ते 14 किलो 200 ग्राम असते. टाकीवरती लिहिलं असते की त्याचा ग्रॉस वेट किती आणि नेट वेट किती आहे. काय होते की आपण बऱ्याचदा म्हणतो की आपलं सिलेंडर हल्ली
1: लवकर
0: संपलं, पण ते लवकर संपलं नसून तुम्हाला घेतानीच तुम्ही कमी घेतलेलं आहे ना, तर तुमचा वापर तर तेवढाच आहे. आपण आता कुकर वापरतो, बऱ्याचशा ठिकाणी असे भांडे वापरतो की ज्याला कमी गॅस लागते बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये जे गॅसची जी नळी असते, ट्यूब जी असते, ती पण ISI मार्कवाली घेतली पाहिजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. आपलं जे किचन आहे त्या किचन म्हणजे जे स्वयंपाक खोली आहे त्या स्वयंपाक खोलीचं जे खिडक्या असायला पाहिजेत तिथे, तुमचं जे सिलेंडर आहे जे बाटला आहे ते अशा ठिकाणी खुल्या ठिकाणी राहायला पाहिजे, ते पॅक नसायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बारीक बारीक आहे. आणि कधी कधी काय होते की आता ग्रामीण भागामध्ये गॅस ओटा नसतो, खाली स्वयंपाक वगैरे करतात, तर हे खाली स्वयंपाक करणं हे धोक्याचं असते, त्याला गॅस ओटाच पाहिजे असते, उंच ठिकाणीच त्याला सिलेंडरवरती म्हणजे गॅसवरती आपला हे असतो, तर ते करायला पाहिजे, उंच ठिकाणीच ते राहायला पाहिजे.
1: हे सगळे तो वर असायला पाहिजे आणि सिलेंडर
0: खाली असायला पाहिजे.

0: की आपण हल्ली आपल्याला उभं राहून आपण स्वयंपाक न करता खाली घेऊन घेतो, कधी म्हणजे दिवाळीचा आता फराळाचा करायचा आहे तर ते खाली घेऊन घेतो, तर ते तसं न करता ते उंच पाहिजे, त्याचा काही रेशो असते एलपीजीचा, तर ते पसरते लवकर, तर ते असं काही झालं तर अपघात होण्याची शक्यता दाट असते. तर याला आपण ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला डिलिव्हरी बॉय जो आहे तो सुरक्षा दूत म्हणून का बरं म्हणतो की कारण ते सगळ्या गोष्टी ते सांगतात, ते बोलतात, तर तेव्हा ते आपण त्याचं फॉलो करायला पाहिजे.
1: पण मग अशी माहिती अनेकांना नसते, ती देण्यासाठी काही सोय उपलब्ध आहे की आता जसं तुम्ही म्हणाला डिलिव्हरी बॉय देतो किंवा मग गॅस एजन्सी अशा प्रकारची माहिती देतात काय असतं नेमकं?
0: गॅस एजन्सीचे जे वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती पण ह्या सगळ्या माहिती आहेत, त्यांचे सोशल हँडल्स आहेत त्याच्यावरती पण माहिती आहे. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन म्हणून आम्ही पण हा याचा प्रचार प्रसार करत राहतो की ग्राहकांनी कुठल्या बाबी खबरदारी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांची पिळवणूक होऊ नये याकरिता सावध राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो. हे सगळं आहे, आपण जर योग्य ठिकाणी जर शोधलं तर ही माहिती आपल्याला मिळते.
1: तुम्ही आता म्हणालात की चुकीच्या पद्धतीने गॅस ठेवला जातो, तर त्याच्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे कोणकोणत्या प्रकारचे अपघात होऊ शकतात?
0: बघा कसं आहे, आपण जर लिकेज डिटेक्टरने चेक करून सिलेंडर घेतलं नाही तर कधी पण आपल्या वॉलमधून किंवा आपल्या ओरिंगमधून गॅसची गळती होते आणि ती गळती होऊन त्याचा जसं एखादा इलेक्ट्रिक स्विचेस असेल किंवा ते असेल तर कुठे लिकेज जर असं ब्लास्ट होतो आणि तो ब्लास्ट होऊन खूप भयंकर होतो, त्याच्यामध्ये कित्येक लोकांचे जीव पण गेले आणि घर उद्ध्वस्त होऊन जातो. अशा वेळेस गॅस कंपन्यांनी पण इन्शुरन्स काढलेलं असते आणि डीलर डिस्ट्रीब्युटरनी पण ग्राहकांचे इन्शुरन्स काढलेले असतात, तर ते त्याबद्दल पण आपण माहिती आपल्या गॅस डीलरकडनं पण घेऊ शकतो.
1: अच्छा,
0: तर ह्या सगळ्या बाबी आहेत त्यामध्ये.
1: म्हणजे प्रत्येक सिलेंडर हा इन्शुअर्ड असतो?
0: येस.
1: ओके, आणि त्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी.
0: असायलाच हवी.
1: बरोबर. पण मग जेव्हा अशा प्रकारचा एखादा अपघात होतो तेव्हा कशी ऍक्शन घ्यायला हवी, नेमकं काय करायला हवं?
0: बघा त्यावेळेस जे आहे त्यांचा टोल फ्री नंबर आहे, राष्ट्रीय अपघात क्रमांक जे आहे 1906, यावरती सर्वात पहिले कॉल करायला पाहिजे आणि आपल्या घराच्या किंवा आपल्या फ्लॅटच्या खिडक्या दारे हे उघडे करून द्यायला पाहिजे आणि त्यावेळेस इलेक्ट्रिक कुठलं पण उपक्रम चालू किंवा बंद नाही करायला पाहिजे आपण. आणि आपण
1: म्हणजे चालू असेल तर चालूच ठेवायचं,
0: चालू असेल तर चालू, बंद असेल तर बंद, कारण का चालू बंद करताना त्याच्यामध्ये स्पार्क होण्याची शक्यता असते आणि ते आग पकडून जातं. म्हणजे गॅस सिलेंडर असा ब्लास्ट होऊ शकत नाही, ते खूप सुरक्षित आहे, त्याच्यावरती पेट्रोलियम अँड विस्फोटक विभागाचं पण लायसन असते, फायरचे असतात, अशा 15-16 एनओसी असतात, त्याच्यानंतर ते मॅन्युफॅक्चरिंग होते, बॉटलिंग होते आणि ते नंतर आपल्या उपयोगात येतात, म्हणजे सहजपणे असा ब्लास्ट होत नाही.
1: खूपच निष्काळजीपणा झाला तरच ते होऊ शकतं. पण मग कधी कधी असं होतं की आम्ही मुंबई सारख्या महानगरात राहतो, खूप व्यवधानं असतात आणि घाईघाईत आम्ही निघून जातो आणि मग लक्षात येतं अरे बापरे गॅस चालूच राहिला, मग अशावेळी काय करायचं? किंवा घरी आल्यानंतर लक्षात येतं की गॅस चालू राहिला आणि सगळीकडे वास येतोय किंवा गॅस पसरलाय.
0: बघा आपण छोटीशी ही निष्काळजी आपल्या जीवावर बेतू शकते, म्हणून जेव्हाही आपण स्वयंपाक आपला झाला की लगेच रेग्युलेटरने ते बंद करायला पाहिजे. आणि जर समजा एखाद्या वेळेस जर आपल्या नंतर लक्षात आलं तर घरी जर कोणी असेल तर त्याला ते सांगावं, किंवा मग आपण तिकडनं आल्याच्या नंतर ते पहिले रेग्युलेटर बंद करावं जर गॅस पसरला असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असेल, आणि नंतर ते 1906 वरती तुम्ही फोन करून त्यांना पण सांगून ते आगीच्या सावध राहू शकतो, ते आग लागू शकत नाही. म्हणजे सावधानी आपण ठेवायलाच पाहिजे. आपण म्हणतो की आपण ठीक आहे, आपण खूप धावपळीचं जीवन जगतो ह्या सगळ्या गोष्टी, पण आपण आपल्या जीवाशी खेळ का बरं खेळायचा? तर थोडीशी सावधगिरी ठेवायला काय अडचण आहे?
1: बरोबर.
0: मी समजू शकतो की मुंबई सारख्या महानगरामध्ये एक मिनिट जर उशीर झाला तर आपली लोकल सुटून जाते आणि जर एकदा लोकल सुटली तर परत अर्धा किंवा एक तास लागतो आणि ते जायला वेळ होते आपल्याला. पण आपण जर ते निघायच्या आधी जर समजा 5 मिनिट किंवा 2 मिनिट आधी जर ते सगळं बघितलं तर आपलं जीव सुरक्षित राहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे आपल्याला करणं.
1: सर, सुरक्षा धोरणासाठी प्रोत्साहन म्हणून आपण काय करता, आणि तुम्ही म्हणालात तसं या क्षेत्रात तुम्ही अनेक वर्ष

0: काम करता तर गॅस त्याचा ग्राहकांची घ्यायची काळजी किंवा त्यांचे हक्क यासंबंधी जनजागृतीसाठी तुम्ही कशा प्रकारे कार्य करता?
1: बघा, राजस्थानमध्ये जे सचिवालय यांनी एक चांगला एक निर्णय घेतला होता, गॅस वितरणातील सुरक्षतेसाठी डिलिव्हरी करणारे जे डिलिव्हरी बॉय आहेत त्यांना सुरक्षा दूत म्हणून प्रशिक्षण करण्यासाठी एक अभिनव संकल्पना सरकार पातळीवरती ते करत आहेत आणि त्याला सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. म्हणजे याचं कौतुक करावं आपण की अशा प्रकारची संकल्पना आपण राबवत आहोत किंवा आज महाराष्ट्रामध्ये पण राबवल्या गेली पाहिजे. तर कसं आहे की मी डिलिव्हरी बॉयला सुरक्षा दूत का बरं म्हणतो की कारण असं आहे की आज कुठले पण वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे डिलिव्हरी बॉय, परंतु गॅस सिलेंडर हा जो आहे एक स्फोटक पदार्थ आहे, तो एका ठिकाणावरून तुमच्या घरापर्यंत जेव्हा येते तर हे सुरक्षित असायला

0: असं आहे की आज कुठले पण वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे डिलिव्हरी बॉय, परंतु गॅस सिलेंडर हा जो आहे एक स्फोटक पदार्थ आहे, तो एका ठिकाणावरून तुमच्या घरापर्यंत जेव्हा येते तर हे सुरक्षित असायला पाहिजे. कारण का आपण कष्टाने केलेली एवढ्या मेहनतीने केलेलं एवढं सगळं वैभव आपण उभं करतो आणि छोट्याशा चुकीमुळे ते खूप मोठा अपघात होऊ शकतो किंवा खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. याच्यापासून आपल्याला सुरक्षित राहण्याकरिता आपण सुरक्षा दूत म्हणून जर त्या डिलिव्हरी बॉयला जर आपण अशा प्रकारचं जर ट्रेनिंग दिलं, अशा प्रकारची जर प्रशिक्षण जर दिलं की कशा पद्धतीनं त्यांनी जे ग्राहक आहेत त्यांना गॅस सुरक्षितपणे वापरण्यासाठी किंवा ते कशा प्रकारे त्याची डिलिव्हरी करता येईल, कशा प्रकारे त्याच्यामध्ये सुरक्षितता ठेवता येईल, जर ही जर माहिती ते जर देणारा व्यक्ती जर असेल तर त्याला सुरक्षा दूत म्हणून आपण त्याला प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. राजस्थान सरकारने तिथे बैठकीमध्ये त्यांनी ह्या सगळा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आता एक विभागीय लेवलवरती हे प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि तिथे खूप मोठे अपघात झाले होते आणि त्यावरती आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सेक्रेटरीने तो निर्णय घेतला आणि ते आता अंमलात येणार आहे.
1: आणि तुम्ही तुमच्या पातळीवर कशा प्रकारे प्रबोधन करता?
0: असं आहे की आम्ही यूथ सेमिनार घेतो, त्यानंतर गाव परिसंवाद घेतो आणि जे मोहल्ला परिसंवाद आहेत ते घेतो आणि ह्या परिसंवादाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून हे ग्राहकांची जनजागृती आम्ही करत असतो. म्हणजे कशा प्रकारे आपण घेतली पाहिजे काळजी, आपली लूट कशी होते, या सगळ्या बाबीची त्यांना आपले अधिकार काय, ग्राहकांचे अधिकार काय आहेत, या सर्व बाबीबद्दल आम्ही त्यांना जनजागृती करतो. हे म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पण होते, एक मोहल्ल्यामध्ये एक कमिटीच्या माध्यमातून होते. तर हे अशा सगळे जनजागृती आम्ही करत असतो आणि आमच्या पत्रव्यवहारांनी आम्ही सरकारला किंवा इतर प्रशासकीय कामामध्ये त्यांना ते मदत कशी व्हावी याकरिता पण वारंवार आम्ही पत्रव्यवहार आणि वारंवार ह्या बैठका वगैरे घेत असतो की यामध्ये कशा प्रकारे सुरक्षितता आपण बाळगली पाहिजे किंवा याचा काळा बाजार कसा थांबला पाहिजे याबद्दलचं आम्ही हे पत्रव्यवहार आणि अशा पद्धतीचं काम जे आहे आमची संस्था करत आहे.
1: वा, खूप छान अशी माहिती तुमच्याकडून मिळते सर, पण वेळेचं बंधन आपल्यावर असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना आपण काय सांगाल?
0: कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सर्व श्रोत्यांना एकच आवाहन करू इच्छितो की सुरक्षितता ही केवळ सरकारची किंवा गॅस कंपन्यांची यामध्ये जबाबदारी नाही आहे, तर ती एक जागृत ग्राहक म्हणून ती आपली जबाबदारी आहे. दक्षता ही सुरक्षितेची खरी वाट आहे, म्हणून आपण स्वतः ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे आणि ही यामध्ये ग्राहकांनी दक्षता ठेवायला पाहिजे, एवढंच मी इथे सांगू इच्छितो.
1: खूप छान सर, याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिलात आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: मी आपलेही धन्यवाद देतो आणि आपल्या श्रोत्यांचेही धन्यवाद देतो जे इतक्या चांगला कार्यक्रम ते ऐकत आहात आणि मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.
1: मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानच्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: सौभाग्याची मंगल घटिका, सौभाग्याची मंगल घटिका आली आली गा.
2: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: नारी सात जन्मासाठी बांधली गोरी.
2: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
4: PM सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in वर.
5: हर घर सूर्य घर.
6: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
7: TLI है ना,
8: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.
9: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरांपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.

0: महाराष्ट्र में 2 लाख करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे।
1: मुंबई पुणे रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं। राज्यातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारनं यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं। हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दाणापूर या अमृत भारत एक्सप्रेसला श्री वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला। एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं। राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं। पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे। हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे। यामुळे कर्जत आणि रोह्यादरम्यान रेल्वेगाड्यांना पनवेल स्थानकात प्रवेश करण्याची किंवा इंजिनाची दिशा बदलण्याची गरज न पडता अखंड प्रवास करता येईल। हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत।

0: राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबद्दल विरोधी कायद्यातील तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं.
1: लोकसभा स्पीकर ने कहा जो व्यवस्था रही कि उसी के तहत कायदे कानून को ये रखें वो अमल. हमारी आशंका कुछ नहीं है, हमारे सांसदों के ऊपर पूरा विश्वास है और जो अटकलें माध्यमों के द्वारा आ रही है तो एक सावधानता बरतने के लिए हमने कदम लिया हुआ है.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या

0: जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तान 3 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगियालिन खरोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 16 षटकात 2 बाद 84 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना युकेमध्ये लीड्स इथं होत आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांची
1: Well, that sort of a pace and spin, I'm sure the Indians are going to enjoy the bowling of the Netherlands at the moment now. So Goswami, I think, you know, would you say winning the toss and batting second was the best option for Netherlands?
2: लगता है कि भारतीय टीम जो कि विश्व चैंपियन है एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय मैचों में, तो उनको लगा होगा ऐसा कि एक बार परखा जाए और कोई एक टारगेट जो बनाती है भारतीय टीम, एक अगर मौका देती है तो क्या कुछ कर सकते हैं वो, तो इस तरह का एक उनके दिमाग में रहा होगा कप्तान के. और उन्होंने पहले टॉस जीतने के बाद बैटिंग करने का मौका दिया है और उन श्रोताओं के लिए कि आज भारत और नीदरलैंड्स के बीच में महिला विश्व कप का ये मैच चल रहा है. ज्वेलिंग आई है अगली गेंद, शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बैट पुट पर गए, मिड विकेट की तरफ गेंद को धीरे से प्लेस किया है, एक ही रन मिल पाएगा. शैफाली वर्मा का स्कोर हो गया, इसके साथ ही डबल फिगर में 10 रन 5 गेंदों का सामना किया. स्मृति मंधाना इस समय खेल रही हैं 12 रन के स्कोर पर और भारत का स्कोर 24 रन बगैर किसी नुकसान के. 2.1 ओवर का खेल अब तक पूरा हुआ है. भारतीय टीम

0: against New Zealand. None from 30. Wendy Rowning. I'm very impressed with her. She comes in bold. Fuller and the run up to long, up to Madone. And not with great timing and power behind that. And it goes straight to the fielder. There's Willing. And India remain at none for 30. And this is a very tough group. If you look at the Group B, they were England, Scotland, West Indies, New Zealand, Ireland and Sri Lanka. I wouldn't rate them very badly, but this is also a very tough group, the Group 1 that India is playing. I'm very impressed with Wendy Rowning. She's got some pace, she's got the ball to move around a little bit. Everything settles down. Here she's now running in. Passes the umpire bowl, short and wide, she cuts Shefali and race away towards the backward point fence for 4.
1: ये लगा आभा का चौका.
0: Well, that's a mistake she's doing. She's not pitching the ball up short and wide. It'll get hammered away in the power play. Only two fielders are allowed outside the 30-yard circle. And Netherlands, I think they're known for football, as the orange clothing is very significant. They're playing the World Cup football to the men's team, and this is a big boost for the Netherlands women to get along with T20 cricket. Up she comes now in bowls. Fuller driven, lifted in the air, over the top of it off, and it's gone one bounce into the fence for 4.
1: ये लगा आभा का चौका.
0: Well, beautifully timed. It was just pitched in, and she was on top of it. It was a kind of a friendly half-volley outside by all means, and Shefali Verma, the player of the match in the women's 50-over World Cup, awesome. And now everyone wants her to find some form. So India racing away inside the power play, and I'm not sure whether it's the right call to bat second from the Netherlands point of view. 3 boundaries in this over, one ball to go in the fourth. Warning balls. She tries to cut it away, and a bit of swing there. She was trying to glide it outside the off stump and missed it and went through the keeper. So 4 overs gone. India really going well. None for 42.
2: भारत का इस समय स्कोर काफी धीरे धीरे बढ़ता हुआ, जैसा कि श्रोताओं को जानकारी होगी कि 20 ओवर के मैच में 6 ओवर पहले जो फेंके जाते हैं वो पावर प्ले के रूप में, जहां पर 9 खिलाड़ी विकेट कीपर और गेंदबाज के साथ में 9 खिलाड़ी 30 गज के घेरे के अंदर रहते हैं, लेकिन उसके अलावा 2 खिलाड़ी बाहर रहते हैं और उसके बाद 5 खिलाड़ी घेरे के बाहर और उसके अलावा शेष खिलाड़ी घेरे के अंदर. इस समय 42 रन का स्कोर है भारतीय टीम का, और उन एक कदम आगे बढ़े अगली गेंद थी ज्वेलिंग की और ड्राइव किया 4 रन के लिए.
1: ये लगा आभा का चौका.
2: भारत इस टूर्नामेंट में 4.1 ओवर का खेल हो चुका है और बेहतरीन तरीके से बल्लेबाजी कर रही है. और उन श्रोताओं की जानकारी अगर लेना चाहें तो हीदर सीजर्स जो टीम है इस समय खेल रही है, हीदर सीजर्स भी
3: करू शकतील आणि त्याला कोणी हरकत घेऊ शकेल, अमेरिका घेऊ शकेल असं वाटत नाही. इराकची दुसरी एक जी मागणी आहे ती अमेरिकेने मान्य केली आहे, ती म्हणजे अमेरिकेने आपली सर्व सैन्य आणखीन लष्करी जी काय दल विमानं अमुक तमुक सगळं त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे, ही त्यांची वाटते अमेरिकेने ती मान्य केली आहे. म्हणजे अमेरिकेचे सैनिक वगैरे इराणच्या किंवा त्याच्या बाजूच्या भूमीवरती असणार नाहीत आणि समुद्रभूमीतून सुद्धा ते माघार घेतली. इराणच्या बंदरांवरती अमेरिकेने जो काही कब्जा म्हणता येणार नाही, पण त्यांच्यावरती त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती बंदी उठवली जाईल. आणखीन एक जे महत्वाचं म्हणजे आता हा आर्थिक मुद्दा आहे इराणच्या संदर्भातला, इराणच्या बाजूनी जे करारामधला जो मुद्दा आहे तो, की इराणनी अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांच्या वाटाघाटींमधून जो एक मुद्दा येत होता तो रिपरेशन्स, म्हणजे युद्धखंडणी अमेरिकेने द्यावी आम्हाला, कारण अमेरिकेने हा आमच्यावरती एकतर्फी हल्ला केलेला आहे, हे बेकायदेशीर युद्ध आमच्यावर लादले आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. तर आता त्या पद्धतीचे रिपरेशन्स नाही आहेत, म्हणजे निदान करारामध्ये त्याबद्दलची चर्चा नाहीये, पण अमेरिकेने गेली अनेक वर्ष, निदान 20-25 वर्ष इराणची मालमत्ता, अमेरिकेत असलेले त्यांचे जे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते जे गोठवलेले आहेत त्या मालमत्ता ते खुल्या करणं आणि इराणवरती असलेले आर्थिक निर्बंधही ते काढून घेणं, ही एक महत्वाची बाब ज्याच्यामुळे इराणने कदाचित या प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असणार आहे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय आहे, तर इराणने हे मान्य केलंय की आता युद्ध थांबू, म्हणजे मला अमेरिकेच्या दृष्टीने याच्यात काय फायदेशीर आहे हे फार मोठं काही दिसत नाहीये.

0: पण युद्ध संपेल हे त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे.
1: थोडक्यात अनेक बाबतीत हा करार जितका इराणच्या हिताचा आहे तितकाच अवघ्या जगाच्या पण हिताचा आहे शांततेच्या दृष्टीनं आपण असं नक्कीच म्हणू शकतो. पण अनेक वेळा असा करार होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा नंतर संघर्ष उफाळून आला आणि त्यामुळे असा करार होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा करार होईल याबाबतची निश्चितता अनिश्चितता याबाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारणमीमांसा कशी कराल?
0: आपण जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामुळे एकंदरीतच जगावर बरेच परिणाम झाले, जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले आणि प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांच्या राजकारणावर मोठा त्याचा प्रभाव पडणार आहे आणि पडतोय. कराराच्यामुळे काय मोठं होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही. कराराचा मुख्य उद्देश आहे युद्ध थांबवणे आणि ह्या कराराने युद्ध थांबेल अशी आता आपण आशा करूया. पण अजून 2 दिवस आहेत म्हणजे परवा शांतता करारावर सह्या होतील. पण आधीचे सुद्धा ह्याच पद्धतीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न बघता बघता कोसळलेले आपल्याला दिसले आणि त्याचं एक कारण आपल्याला दिसतं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्यामुळे ही चिंता आहे अजून. मला असं वाटतं जगात जे कोणी ह्या घडामोडींचा अभ्यास करतायत त्यांच्याही डोक्यामध्ये ते आहे. ते म्हणजे इस्रायल. इस्रायलनी या करारामध्ये सामील व्हायला नकार दिलेला आहे. खर तर इस्रायल हा युद्धामधला एक मोठा घटक आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि त्याच वेळेला इस्रायलनी लेबाननवर पण हल्ला सुरू केला. गाझामध्ये त्यांनी आपले हल्ले वाढवले आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना हा करार नको असल्यामुळे पुन्हा लेबाननवर त्यांनी कालपासून हल्ले सुरू केले. प्रश्न असा आहे की हा करार ट्रम्प यांना किती महत्वाचा वाटतो त्यावर ह्या कराराचं भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे. कारण इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूंनी काही बाबतीमध्ये माघार घेतली आणि काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आणि त्यावर ते ठाम आहेत. पण लेबनन मध्ये सुद्धा म्हणजे एक महत्वाची अट इराणने जी घातलेली आहे या कराराच्या आधीची ती अशी आहे की सर्व प्रकारचे हल्ले आणि सर्व प्रकारचं जे काही युद्ध आहे ते थांबलं पाहिजे सर्व भागात. त्याच्यामध्ये लेबनन पण येतं. आता ही गोष्ट ते किती रेखतात हे आपल्याला बघावं लागेल. पण मला असं वाटतं की या बाबतीत ट्रम्प यांनी काही प्रमाणात इस्रायलच्या बाबतीत नाराजी दर्शवलेली आहे. त्यांनी नेतान्याहू यांच्याबद्दल असंही म्हटले की हा फारच कठीण माणूस आहे. पण कदाचित अमेरिका पुन्हा एकदा इस्रायलच्या या ट्रॅकमध्ये न अडकता अमेरिकेने जर का पुढाकार घेऊन पुढे गेले आणि इराणनेही आपली अट थोडी हलकी केली तर हा करार होईल. या करारावर सह्या होतील आणि ह्या करारावर सह्या होणं म्हणजे आत्ता जे युद्ध चालू आहे ते युद्ध थांबणं आणि ते युद्ध थांबण्याची केवळ बातमी आली तरी गेल्या 2 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती खाली आलेल्या आहेत आणि काही प्रमाणात मला असं वाटतं लोकांच्या मनात आशा निर्माण झाली की आता हे जे संकट आलेलं आहे युद्धामुळे ते संकट काही प्रमाणात कमी होईल.
1: अरुणा मॅडम, आता थोड्याच वेळापूर्वी तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे इराणचा अणु कार्यक्रम हा या संघर्षातला एक कळीचा मुद्दा होता. आता या पुढच्या वाटाघाटींमध्ये त्याबद्दलची स्थिती काय दिसते याविषयी काय माहिती द्याल?
0: त्यांनी पहिल्यापासून हे म्हटलेलंच होतं की आमचा अणु कार्यक्रम हा शांततेसाठी आहे आणि वारंवार आंतरराष्ट्रीय अणु नियामक जे मंडळ आहे त्या मंडळाच्या सभासदांनी इराणमध्ये वारंवार भेटी देऊन हे चेक केलेलं होतं की आहे का. आणि त्यांनी म्हटलेलं होतं की इराण हा अणुशस्त्र बनवत नाहीये, त्यांचा कार्यक्रम शांततेसाठी आहे. आता गुप्तपणे ते काही करत असतील तर आपल्याला कोणालाच माहिती नाही, ते कुठल्याच राष्ट्राला कसं सांगता येणार नाही बाहेरून. पण त्यांना कायमच याबद्दलचे सर्टिफिकेट मिळाले की ते नाहीये. त्याच्या अगोदर ओबामांच्या बरोबर त्यांनी करार केलेला होता अणु कार्यक्रमाच्या बद्दल आणि इराणने आपल्यावरती ही बंधनं लादून घेतलेली होती. इराणने आत्ताही तेच म्हटलंय पण इराणने एक म्हटलंय की आम्ही युरेनियम आमच्याकडचं नष्ट करणार नाही किंवा देणार नाही. म्हणजे आपला शांततेसाठीचा अणु कार्यक्रम चालू राहील हा मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे. आज आपल्याला असं दिसतंय की हा कार्यक्रम इराण चालू ठेवतं का नाही, पण अगदी शांततेसाठी सुद्धा जर का तुमच्याकडे न्यूक्लिअर कपॅसिटी असेल तर तुम्ही शस्त्र केव्हाही निर्माण करू शकता हे जगात सगळ्यांना माहिती. अमेरिकेने सध्या तरी इराणच्या ह्या अणु कार्यक्रमाच्या बद्दलच्या ज्या धोरणाला की जो आम्ही शांततेसाठी बनवतो याला मान्यता दिलेली असं दिसतंय किंवा या करारात ते चालू ठेवू असं दिसतं. आणखीन एक मुद्दा सांगायचा होता तो म्हणजे क्षेपणास्त्रांच्या संदर्भात इराणनी कोणत्याही प्रकारचं लिमिट मान्य करणार नाही हे आधी स्पष्ट केलं की आमच्या क्षेपणास्त्रांच्या कार्यक्रमावर आम्ही बंदी आणू देणार नाही. तो नॉन निगोशिएबल आहे हाही भाग आहे.
1: या करारातून अवघं जग ज्याची वाट पाहतंय ते म्हणजे हॉर्मुझची समुद्रधुनी खुली होणार आहे. पण हॉर्मुझची समुद्रधुनी खुली होणार म्हणजे नेमकं काय होणार, त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेला पर्यायानं भारताला कशाप्रकारे दिलासा मिळणार आहे याबद्दल सगळेच जण जाणून घ्यायला उत्सुक आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
0: हॉर्मुझची समुद्रधुनी अगोदर खुलीच होती, 28

0: फेब्रुवारीच्या आधी त्याच्यात काहीही प्रॉब्लेम्सच नव्हते. अगदी नॉर्मली जहाजं येत जात होती, सर्व प्रकारचा व्यापार तिथून चालत होता. त्यावेळेला तो एक चोक पॉइंट असेल याबद्दलची काही कल्पनाही नव्हती. म्हणजे सुएझ कॅनॉल होताच, पण हा सुद्धा चोक पॉइंट होईल असं त्यावेळेला वाटलेलं नव्हतं. पण युद्ध चालू झाल्यावर इराणनी होर्मुझच्या समुद्रसुनीचा हा जो सामरिक त्याचं जे महत्व आहे ते लक्षात घेऊन त्यांनी ते बंद केलं. कारण हा त्यांनी शस्त्र म्हणून एका परीने ह्या गोष्टीचा वापर केला आणि त्यामुळे जो व्यापारात अडथळा निर्माण झाला आणि ज्याच्यामुळे पुढे तेलाच्या बाबतीत जागतिक संकट तयार झालं. कारण जवळजवळ दुप्पट झाल्या तेलाच्या किमती बॅरल मागे आणि त्याचा परिणाम सगळीकडे झाला, अमेरिकेमध्ये सुद्धा त्याचा परिणाम झाला. तर तो मुद्दा अमेरिकेने आता लावून धरलेला आहे की होर्मुझची समुद्रधुनी खुली व्हायला पाहिजे आणि इराणने त्याला तत्वत मान्यता दिली की 60 दिवस तरी ही समुद्रधुनी पूर्ण खुली असेल की मग पुढेही खुली असेल. पण पुढे ते काय करतील, कारण आता असं आहे की त्याच्यामध्ये काही ठिकाणी तुरुंग पडलेले, त्यामुळे त्यांना अजून त्या समुद्रधुनीचं सेफ करण्यासाठी त्यांना काही पावलं उचलावी लागतील. पण बऱ्याच अंशी जिथे सेफ्टी आहे तिथे ते ही समुद्रधुनी खुली करतील. आता समुद्रधुनी खुली होईल काही काळाने, कदाचित ते त्या ठिकाणी टोल आकारतील एका परीने. टोल म्हणजे ते म्हणतील आम्ही ते मॅरिटाईम सर्व्हिस असा शब्द वापरला जातोय की जहाजांची सुरक्षितता आम्ही देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून काही फीज वसूल करू. ते आत्ता ते म्हणत नाहीये पण ते करणार ते, कारण त्यांच्या प्लॅनमध्ये तो एक भाग आहे. तर त्यांचं प्रचंड नुकसान झालं युद्धामध्ये, ते भरून कसं काढायचं तर ते आम्ही या पद्धतीने भरून काढू हेही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पहिले 60 दिवस ती पूर्ण खुली असेल. आता पुढे काय होतं हे आपल्याला पाहायला लागेल, आत्ताच आपण सांगू नाही शकत. पण खुल्या झाल्यामुळे भारताच्या दृष्टीने काय होणार आहे, तर भारतात पूर्वीप्रमाणे आपल्याला तेल आयात करता येणार आहे. तेल आपली आयात जर का पूर्ववत झाली तर आपल्या देशातलं सुद्धा हे जे तेलाचं संकट आहे, म्हणजे गॅस न मिळणं किंवा कमर्शियल गॅस अत्यंत महाग होणं, ह्या गोष्टी कदाचित रिव्हर्स होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. हे युद्ध थांबणं आणि सातत्याने हा जो होर्मुझच्या समुद्रधुनीचा वापर करून जागतिक व्यापारावरती जी काही बंधनं येत होती ती निघणं हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात जागतिक व्यवहार आहेत ते सुरळीत होतील आणि शांतता प्रस्थापित होईलच.
1: अरुणा मॅडम, हे युद्ध जरी अमेरिका इस्रायल आणि इराण मधलं असलं तरी हा करार अवघ्या जगासाठी आणि भारतासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. इतक्या महत्वाच्या विषयावरती तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये नेमकी माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: या मुलाखतीसाठी मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.
2: श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
4: मेंटल हायजीन साठी आपण काय

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. मंडळी, आज कृषी संवाद या अंतर्गत आपण ऐकणार आहोत रसिका सुर्वे यांनी माती परीक्षण याविषयी दिलेली माहिती. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17, 18 व 19 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची तसेच 20 व 21 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17, 18, 19, 20 व 21 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 21 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 85 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 52 ते 57 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: उष्णतेमुळे पाण्याचा ताण पडू नये म्हणून पाण्याची उपलब्धता व पिकाची गरज लक्षात घेऊन पिकास संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करावी. फळे तसेच भाजीपाला पिकांमध्ये जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी आच्छादनांचा वापर करावा. पशुधन: जनावरांना त्यांच्या गरजेप्रमाणे स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. दुपारच्या वेळी जनावरांसाठी पुरेशी सावलीची व्यवस्था करावी. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी जनावरांच्या कोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात.

0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, पावसाचा सीझन सुरू व्हायला लागलाय. शेतामध्ये कुठलंही पीक घ्यायचं म्हटलं की आपली जमीन कशी आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि जर जमिनीमध्ये एखादं अन्नद्रव्य कमी असेल जास्त असेल तर त्यानुसार आपल्याला नियोजन करणं सुद्धा आवश्यक असतं. तर आता हे आपल्याला कसं समजणार? माती परीक्षणाची याच्यामध्ये काही मदत होऊ शकते का? कोणतं पीक घ्यायचं असेल तर कोणत्या अन्नद्रव्याचा आपल्याला पुरवठा करावा लागेल? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत या कार्यक्रमात. विषय आहे माती परीक्षण आणि ही माहिती आपल्याला देत आहेत तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापिका रसिका सुर्वे.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी रसिका रघुनाथ सुर्वे, सहाय्यक अध्यापिका कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तळसंदे. आज आपण शेतीचा पाया असलेल्या मातीतील विविध घटकांबद्दल तसेच माती परीक्षण आणि मातीच्या आरोग्याबद्दल माहिती घेऊया. मूलतः आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शेती आणि माती यांचा एकमेकांशी फार घनिष्ठ संबंध आहे. माती म्हणजेच खडकांच्या वितरणातून बनलेली व सेंद्रिय घटकांनी संपन्न झालेली भूपृष्ठावरील एक परत असं आपण म्हणू. मृदा ही मुख्यतः ज्या खडकापासून तिचे वितरण झाले त्यातील प्रमुख खनिजे 45%, सेंद्रिय कर्ब 5%, हवा 25% व पाणी 25% या प्रमाणातील मिश्रण आहे. शेतीसाठी पूरक मृदा जर पाहिली तर त्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असे 16 अन्नद्रव्य असणे गरजेचे आहे. सोबतच मातीचा प्रकार, तिच्यातील घटक यावर बऱ्याचदा पीक उत्पादकता व पिकांची प्रत अवलंबून असते. मुख्यतः आपण जर पाहिले तर दर्जेदार उत्पन्नासाठी दर्जेदार मृदेची आवश्यकता आहे. मातीचा पोत व रचना यांचाही पीक उत्पादनावर विशेष परिणाम होतो. माणसाने काही हजार वर्षापूर्वी एका जागी राहून शेती करायला सुरुवात केली. अगदी तेव्हापासून जर आपण पाहिले तर मातीच्या आरोग्यामध्ये खूप बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. जमिनीतील पीकपूरक अन्नद्रव्यांची मात्रा दिवसेंदिवस कमी झालेली व पिकांची लागवड वाढलेली आपल्याला दिसून येते. आजच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रवाहात एवढ्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी त्या प्रमाणात पिकांचे उत्पादन घेणे ही मूलभूत गरज झाली आहे. जवळजवळ 140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय मानला जातो आणि एकूण 32,87,263 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रफळापैकी 60% क्षेत्र हे शेतीयोग्य म्हणजेच लागवडीयोग्य मानले जाते.

असे असताना जमिनीवर उत्पादकतेचा झालेला ताण लक्षात घेऊन व गरज लक्षात घेऊन खते, रसायने, सेंद्रिय घटकांचे प्रमाण व्यवस्थित ठेवणे व मातीच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मातीचे आरोग्य म्हणजे नेमके काय? तर मातीमध्ये पूरक मूलद्रव्ये, खनिजे, पाणी, हवा यांचे योग्य प्रमाण असणे होय. मातीमध्ये मुख्यतः नत्र, स्फुरद, पलाश व सेंद्रिय कर्ब यांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. पीक वाढीसाठी गंधक, जस्त, लोह, तांबे, मुबलाद, बोरॉन यांसारख्या सूक्ष्म मूलद्रव्यांचीही तितकीच गरज असते. जमिनीचा सामू, जमिनीची विद्युत वाहकता यांचीही माहिती असणे आवश्यक आहे. मातीतील या सर्व अन्नद्रव्यांची माहिती करून घेतल्यामुळे जमिनीत अन्नद्रव्य उपलब्धता व त्यानुसार पिकांची निवड करणे सोपे होईल आणि यातूनच उत्पादकताही वाढवली जाऊ शकते. मातीच्या आरोग्याबद्दल माहिती करून घेत असताना अन्नद्रव्यांच्या कमतरतेची कारणे व कार्ये यांचीही माहिती आपल्याला असणे तितकेच गरजेचे आहे. आपण पाहतो की आपण शेतामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या आणि सुधारित व संकरित पीकवाणांचा अतिवापर करतो. भरखते अर्थात सेंद्रिय खतांचा कमी वापर व रासायनिक खतांचा अतिवापर, बहुपिकीय पद्धत, एकाच पिकाची लागवड, जमिनीत निचऱ्याचा अभाव, मुक्त चुन्याचे प्रमाण, क्षारवट व चोपट जमीन असणे, या सर्वांचा सखोल अभ्यास करून उपाय करण्याची तसेच जमिनीच्या आरोग्याची काळजी घेण्याची आपण सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्या शेतात असलेल्या मातीतून हे मूलद्रव्ये किंवा अन्न घटक यांचे प्रमाण शोधायचे कसे? तर यासाठी माती परीक्षण हा एक उत्तम उपाय आहे. माती परीक्षणामध्ये शेतातून मातीचे नमुने गोळा केले जातात. ते नमुने जिल्हा स्तरावर असणाऱ्या मृदा परीक्षण कार्यशाळेमध्ये तपासणीसाठी नेले जातात व त्याच्या विविध चाचण्यांचा अहवाल बनवून मातीत उपलब्ध अन्न घटक व कमतरता यांचा आढावा आपल्याला घेता येतो. हे सर्व करत असताना आपण मातीचे नमुने गोळा कसे करायचे याबद्दल माहिती घेऊया. समजा जर एक एकर क्षेत्रातून मातीचे नमुने गोळा करायचे आहेत तर सर्वप्रथम नमुने गोळा करण्याची जागा निवडावी लागेल. आता ही जागा कशी निवडायची याकडे आपण विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जसे की मातीचा नमुना निवडत असताना ती जागा झाडाच्या खाली नसावी, पाटाच्या पानाच्या कडेने माती नमुना गोळा करू नये, शेतबांधाच्या कडेचा माती नमुना घेऊ नये, तसेच खताच्या ढिगाखाली किंवा अगदीच जवळचा माती नमुना सुद्धा योग्य नाही. जनावरे बांधतो अशाही ठिकाणचा नमुना शक्यतो घेऊ नये, यामुळे अचूक निष्कर्ष मिळण्याची शक्यता कमी होते. कोणत्या जागा निवडू नयेत हे निश्चित झाले की आता आपण कोणत्या जागा निवडाव्या याकडे लक्ष देऊ. आपण उर्वरित क्षेत्रामधून नागमोडी रेषेत 6 ठिकाणे रेखित करून घ्यावी आणि या ठिकाणांवरून माती नमुने गोळा करावेत. आता माती नमुना गोळा करत असताना त्या जागेवरील मोकळ्या मातीचा थर बाजूला करून घ्यावा व त्यानंतर व्ही आकारात एक खड्डा खणावा. शक्यतो खड्डा खणण्यासाठी लाकडी वस्तूचा वापर करावा व अशा सर्व 6 खड्ड्यांतून किमान 1 किलो माती जमा करावी. ही माती नंतर एकत्रित करून घ्यावी व तिचे 4 भाग करावेत. 4 भागांपैकी समोरासमोरील 2 भाग काढून टाकावेत आणि उरलेल्या 2 भागांचे पुन्हा मिश्रण करून घ्यावे. आता या मिश्रणाची पुन्हा 4 भाग करावेत आणि समोरासमोरील 2 भाग काढून टाकावेत. ही प्रक्रिया 1/2 किलो माती शिल्लक राहीपर्यंत अशीच करत राहावी व उरलेली 1/2 किलो माती ही माती परीक्षणाचा नमुना म्हणून वापरावी. हा नमुना एका नमुना पिशवीमध्ये भरून त्यात शेतकऱ्याचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, शेताचा सर्वे क्रमांक

0: शेत जमिनीचे क्षेत्र, आधी घेतलेल्या पिकाचे नाव व यानंतर पीक घ्यायचे आहे त्याचे नाव अशी माहिती भरून नमुना जिल्हा स्तरावर मृदा परीक्षण कार्यशाळेमध्ये परीक्षणासाठी द्यावा. त्यानंतर मातीचे सखोल परीक्षण करून जमिनीमध्ये असणाऱ्या विविध घटकांची व कमतरतांची माहिती आपल्याला देण्यात येते. सोबतच पुढील पीक लागवडीसाठी आवश्यक खतांची मात्रा आणि तिचे प्रमाणही आपल्याला समजू शकते. यामध्ये सेंद्रिय कर्ब जर 1% पेक्षा कमी असेल तर मातीचे आरोग्य असंतुलित असल्याचे मानले जाते. मग अशा परिस्थितीत गांडूळ खत, शेणखत, हरित खते यांचा उपयोग करून हे प्रमाण वाढवले जाऊ शकते. तसेच प्रत्येक पिकासाठी नत्र, स्फुरद, पलाश ही मुख्य अन्नद्रव्य म्हणून काम करतात. याचेही उपलब्ध प्रमाण व गरज यांची माहिती आपल्याला मिळू शकते. जमिनीची विद्युत वाहकता, याचा अर्थ असा की जमिनीत असणारे अन्नद्रव्य वाहून नेण्याची क्षमता आपल्याला समजते. सोबतच सामू या सर्वांच्या नियंत्रणासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती माती परीक्षणानंतर आपल्याला मिळू शकते. ही झाली माती परीक्षणाची पारंपरिक पद्धत, ज्यामध्ये वेळ आणि कष्ट दोन्ही गोष्टींची गुंतवणूक आहे. तसेच भारतामध्ये एकूण अशा 1000 मृदा परीक्षण कार्यशाळा उपलब्ध आहेत. या कार्यशाळांची आजची क्षमता पाहता 10 दशलक्ष मातीचे नमुने तपासण्याची वार्षिक क्षमता या कार्यशाळांमध्ये आहे. परंतु जर भारतामध्ये कृषी क्षेत्र किंवा शेतजमीन पाहिली तर 120 दशलक्ष मातीचे नमुने तपासण्याची आजच्या घडीला गरज आहे. याची गणितीय मांडणी पाहता 12 वर्षांचा कालावधी या सर्व चाचण्यांसाठी लागू शकतो. अर्थातच तोपर्यंत मातीतील घटक व प्रमाण यांची परिस्थितीही बदलतच राहील. यावरच उपाय किंवा क्विक सोल्युशन म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषद, भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा नवी दिल्ली यांनी पुसा STFR, पुसा सॉइल टेस्टिंग अँड फर्टिलायझर रिकमेंडेशन मीटर याची निर्मिती केली आहे. पुसा STFR मीटरमध्ये मातीतील 14 महत्वाच्या घटकांची तपासणी केली जाते, ज्यामध्ये नत्र, स्फुरद, पलाश, जस्त, बोरॉन, सल्फर व सेंद्रिय कर्ब, विद्युत वाहकता आणि जमिनीचा सामू अशा विविध मूलद्रव्यांची तपासणी केली जाऊ शकते, ज्यामध्ये फक्त 5 ग्रॅम मातीच्या नमुन्याचा वापर करून व लागवडीखालील पिकाची माहिती देऊन जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि खतांची मात्रा यांची माहिती अगदी कमी वेळात मिळू शकते. हे मीटर कम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस सोबत जोडून मृदा परीक्षण अहवालाची तात्काळ प्रत सुद्धा उपलब्ध होऊ शकते. पुसा STFR मीटर वापरण्यास अत्यंत सोपे असून अगदी 1-2 दिवसांच्या प्रशिक्षणाने आपण याचा वापर करणे शिकू शकतो व एका मृदा परीक्षकाचे काम आपण पार पाडू शकतो. सोबतच भारतीय तंत्रज्ञान संस्था सुद्धा यावर काम करून नवीन तंत्रज्ञान बनवत आहेत. तरी आपण मृदा परीक्षणाचे महत्व समजून घेऊन त्यानुरूप काम करण्याची गरज आहे. आपल्या मातीचा कस, पोत आणि आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. तरी किमान 3 वर्षातून 1 माती परीक्षण करून घेऊन आपण आपल्या शेतजमिनीच्या आरोग्याची काळजी नक्कीच घेऊ शकतो व सोबतच पिकांची उत्पादकताही वाढवू शकतो. धन्यवाद.
1: माती परीक्षण याविषयी रसिका सुर्वे यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत.

0: दरम्यान कसं करायचं या संबंधितली माहिती मी देऊ शकेन.
1: नक्कीच सर. एकंदरीतच अल निनोचा जो प्रभाव आहे तर त्याचा परिणाम बघता मत्स्य व्यवसायकांनी किंवा शेतकऱ्यांनी खरंच खूप काळजीपूर्वक या परिस्थितीचा अभ्यास करून मत्स्य संवर्धन करणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्यात तर त्याचा विचारपूर्वक जर त्यांनी आपला व्यवसाय पुढे नेला तर नक्कीच त्यांना उत्पादन चांगलं मिळेल आणि आर्थिक स्त्रोत सुद्धा त्यांचा टिकून राहील असं आपण म्हणू शकतो. सर आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: मंडळी आताच आपण सुपर अल निनोच्या मत्स्य व्यवसायावर होणारा परिणाम आणि त्याचे नियोजन याविषयी डॉक्टर शशिकांत मेश्राम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
3: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
4: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
5: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
4: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
6: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
7: नमस्कार, मी केतकी थत्ते.
6: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 हून जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
7: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
6: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
7: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
6: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
7: दोन्ही वेळेला.
6: तर नक्की ऐका
7: अज्ञात मुंबई.
2: मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकूया अशा

0: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: मंडळी आज आपण इथेच थांबूया. पुन्हा आपली भेट उद्या सायंकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
1: कैसे कैसे मैं कैसे कैसे
0: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
3: नमस्कार, मी केतकी थत्ते.
2: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
4: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
2: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
4: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
2: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
4: दोन्ही वेळेला.
2: तर नक्की ऐका
4: अज्ञात मुंबई.
5: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
6: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
5: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.

0: श्रोत्याहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मॉर्ज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युरोपियन युनियनमधल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी हे ऐतिहासिक यश असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा हा दोन्ही बाजूंना लाभदायक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इराणसोबत युद्धबंदीसाठीचा सामंजस्य करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते फ्रान्समध्ये G7 परिषदेत बोलत होते. इराणसोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. हुरमुजची सामुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. JNPT आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
2: महाराष्ट्र में 2,00,000 करोड रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट मुंबई टू पुणे.
1: हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्डलाईन प्रकल्पाला

172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वेमार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शुक्रवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या तब्बल 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन हप्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षांपासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 156 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात UK लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्वसमावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधी

प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय.
1: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी

0: नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया पौर्णिमा मोडक यांच्या स्वरात MB भावे यांची ही रचना.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.
3: श्रोत्याहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया वैदेही करंबळेकर यांच्या स्वरातली रचना.

श्रोतेहो ठीक 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण नंदिनी शंकर यांचं देश या रागातील व्हायोलिन वादन ऐकलं. त्यांना तबला साथ होती तनय रेगी यांची. विलंबित बंदिश एक तालात, तर मध्यलय आणि द्रुतगत बंदिश तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: सात जन्मासाठी बांधली गदोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने। नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही।
2: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे। हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर।
3: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण। धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल जे कोणी चोरून घेऊ शकत नाही।
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही।

श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे खेमध्वनी. त्यांना त्यांच्या शास्त्रीय गायनात तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी, तर हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध

शब्द असून त्याचे बोल आहेत साजन मोरा आयरियाज, तर द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून द्रुतबंदिशीचे बोल आहेत तुम बिन जागी सारी रैना साजना। ऐकूया निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन, राग आहे खेमध्वनी।

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताच आपण निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. राग होता खेमध्वनी. त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 मिनिटांनी आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.